श्रोते हो सुप्रभात. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सकाळच्या या प्रसारणात स्वागत करते. मी वर्षा बांगर. आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 14 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 4 जून 2026. श्रोते हो आजच्या प्रसारणाला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जौनपुरी आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

माधव साखरदांडे यांच्या गीतरचनेसाठी हा स्वर होता आशा भोसले यांचा, संगीतकार होते चंद्रशेखर कामेरकर. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत संत नामदेवांची रचना मंगलानाथ यांच्या स्वरात, संगीतकार यशवंत देव.

संत नामदेवांची रचना आपण ऐकलीत मंगलानाथ यांच्या स्वरात. संगीतकार होते यशवंत देव. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अजित कडकडे यांनी गायलेली पंत महाराज यांची गीतरचना.

अजित कडकडे यांच्या स्वरात पंत महाराज यांची रचना आपण ऐकलीत. श्रोतहो मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत उमाकांत काणेकर यांची ही गवळण प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात, संगीत मधुकर पाठक यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. कार्यक्रमाची सांगता करत आहोत या भक्तिरचनेनं.

0: श्रोतेहो, आज आहे 4 जून. आजचा दिवस ज्या घटनांसाठी प्रसिद्ध आहे त्यापैकी काही घटना या आहेत. हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचं यशस्वी परीक्षण 1896 साली या दिवशी करण्यात आलं. INS मैसूर या युद्धविनाशिकेचं जलावतरण 1993 साली या दिवशी करण्यात आलं. 4 जून 1994 या दिवशी वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारानं 8 डावात 7 शतकांचा नवा विक्रम केला. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 4 जून 1994 या दिवशी जाहीर झाला. 1997 साली या तारखेला INSAT-2D या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचं फ्रेंच गयानातील कोवरू येथून यशस्वी प्रक्षेपण झालं. आजचा दिवस ज्यांचा जन्मदिन आहे त्यापैकी काही नावं ही आहेत. चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म 1936 साली या दिवशी झाला.
1: ये शरीफों का मोहल्ला है, यह लफंगा पंतिया तो अंजाम बुरा होगा, समझे?

श्रोतहो मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष.

संगीत त्यांनी सुमारे 70 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. सुजाता, बंदिनी, मिलन, मैं तुलसी तेरे आंगन की या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या.

0: विनोदी अभिनेता अशोक सराफ यांचा जन्म 1947 साली या दिवशी झाला. 250 जास्त मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारणाऱ्या अशोक सराफ यांची मुख्य ओळख ही एक उत्कृष्ट विनोदवीर अशीच आहे.
1: होय पुढे मी तिथूनच आलो थोरेघाटून. तुझ्या भेटीसाठी माझा जीव तळमळत होता पुरी. शेवटी एक कॅज्युअल टाकली आणि आलो.
2: पण बाबा तर त्यांच्या तरुणपणातच गेले, ते इतके म्हातारे कसे असतील?
1: इथल्या एका वर्षाला तिथली 5 पडतात पुरी. त्या हिशोबाने जवळजवळ 150-200 झालो. तुला डोळे भरून पाहायची होती, पाहिली. आता मी अंतर्धान पाहतो.
0: 1975 अमेरिकन अभिनेत्री एंजेलिना जोली यांचा जन्म. 4 जून हा स्मृतिदिन असणारी काही व्यक्तिमत्व ही आहेत. इतिहासतज्ञ डॉक्टर अश्विन दास गुप्ता यांचं निधन 1998 साली या दिवशी झालं. 2005 साली या दिवशी ज्येष्ठ गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या पत्नी आणि गायिका वत्सलाबाई जोशी यांचं निधन झालं.
3: श्रोतहो, दिनविशेष आपण ऐकलत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 वाजता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
1: सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूयात निष्ठा या विषयावर चिंतन, लेखन नवेंदू मराठे यांचं, वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.

0: एकदा एक डॉक्टर आपल्या पत्नीसह सिनेमाला गेले होते. सिनेमा चालू असतानाच पत्नीचं डोकं दुखू लागतं. डोकेदुखीनं ती अगदी हैराण होऊन जाते. सिनेमात तिचं लक्ष लागेनासं होतं. डोकं थांबणारी एखादी गोळी तुमच्याकडं आहे का असं ती आपल्या पतीला विचारते. पण तशी कुठलीही गोळी त्याच्याकडं नसते. स्वाभाविक होतं, डॉक्टर असला तरी सिनेमाला येताना तो कशाला औषध बरोबर आणेल. परंतु आपल्या पत्नीची अवस्था पाहून काहीतरी केलं पाहिजे असं राहून राहून त्याला वाटू लागतं. काय करता येईल अशा विचारात असतानाच त्याला एक कल्पना सुचते. आपल्या शर्टाची गुंडी तो दोऱ्यातून काढतो आणि गोळी म्हणून आपल्या पत्नीच्या हातावर ठेवतो. पत्नी देखील डोकेदुखीवरची गोळी म्हणून चुटकीसरशी ती गुंडी गोळी म्हणून तोंडात टाकते. आश्चर्याची गोष्ट अशी की काही वेळातच तिची डोकेदुखी थांबते आणि ती पुन्हा सिनेमाचा आनंद घेऊ लागते. काहीशी चमत्कारिक वाटणारी ही गोष्ट आपल्याला निष्ठेचं महत्त्व सांगते. खरं म्हणजे पतीनं गोळी म्हणून शर्टाची गुंडी तिला दिलेली असते, परंतु तिनं मात्र डोकेदुखीवरची गोळी म्हणून ती घेतलेली असते. शर्टाच्या गुंडीमध्ये दुखणारं डोकं थांबवणारी कुठलीही शक्ती नाही. तरीही तिची डोकेदुखी काही क्षणात थांबते, याचं कारण आपल्या पतीकडं डोकेदुखीवरची गोळी हमखास असणार आणि त्या गोळीनं आपलं डोकं तात्काळ थांबणार अशी पक्की श्रद्धा तिची असते. तिची ही श्रद्धा लक्षात घेऊन औषध म्हणून काहीतरी देण्याची नितांत आवश्यकता आहे याची जाणीव डॉक्टरला होते आणि गोळी म्हणून शर्टाची गुंडी तोडून तो आपल्या पत्नीला देतो. या गोष्टीत त्या महिलेची आपल्या पतीवरची आणि त्याच्या औषधावरची श्रद्धा जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच तिच्या पतीची भूमिकाही अधोरेखित करावी अशी आहे. आपला पती आपल्याला काहीतरी औषध नक्कीच देईल आणि त्यानं आपल्याला बरं वाटेल ही तिची पतीवरची निष्ठा आहे. तिची ती निष्ठा जाणून त्यानं केलेली कृती म्हणजे तिच्या निष्ठेला दिलेला प्रतिसाद आहे आणि तिच्या वेदना थांबणं ही त्या निष्ठेची प्रचिती आहे, निष्ठेचा चमत्कार आहे. ही निष्ठा पतीवरचं प्रेम आणि विश्वासातून आलेली आहे. निष्ठा म्हणजे परिपूर्ण विश्वास. श्रद्धा विश्वास ही निष्ठेची अन्य रूपं आहेत. निष्ठा या संकल्पनेचं स्वरूप अतिशय व्यापक आहे. निष्ठेमध्ये संशय नसतो. निष्ठेत संशय शिरला की निष्ठा निष्ठा राहत नाही. निष्ठा ही अभंग असते. त्यामुळंच कदाचित परमेश्वरावर निष्ठा व्यक्त करणाऱ्या शब्दांना अभंग म्हणत असतील. निष्ठेमध्ये समर्पण असतं आणि समर्पण हे विश्वासातून येतं. देवावर किंवा साधूसंतांवर आपण निष्ठा ठेवतो ती समर्पणातूनच आलेली असते. तपश्चर्या, सराव, रियाज, संघर्ष, व्यासंग, अभ्यास या सगळ्याच्या मुळाशी त्या त्या विषयावरची निष्ठाच असते. ध्येयावरच्या निष्ठेतूनच प्रयत्नांचा जन्म होतो. त्यामुळंच त्यात सातत्य निर्माण होतं आणि अनेक भव्य उदात्त गोष्टी निर्माण होतात. उत्तुंग कलाविष्कार घडतात. अजोड ग्रंथ निर्मिती होते. मोठमोठी कार्य पूर्णत्वास जातात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली यामागेही हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा अशी त्यांची श्रद्धा होती. दुर्दम्य असा आशावाद होता. विख्यात शास्त्रज्ञ एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला. हा शोध लावताना असंख्य वेळा त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं, परंतु त्यांची कार्यावरची निष्ठा अविचल होती. यातूनच त्यांना यश मिळालं आणि जगाला त्यांनी उजेडात आणलं. निष्ठा झळाळून उठते ती प्रतिकूल परिस्थितीत. परिस्थिती अनुकूल असताना निष्ठा ठेवणं सोपं असतं, परंतु प्रतिकूल परिस्थितीत निष्ठा ठेवणं कठीण असतं. निष्ठेचा कस अशा वेळीच लागत असतो. शिर्डीचे संत श्री साईबाबा यांनी आपल्या भक्तांना उपदेश करताना जे दोन शब्द सांगितले त्यातला एक आहे निष्ठा, त्याचंच दुसरं नाव श्रद्धा.
1: श्रोतो हो, निष्ठा या विषयावर चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं नवेंदू मराठे यांचं, वाचकस्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.

श्रोते हो, आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वर्षा बांगर.

श्रोतो हो, या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात पावसाळ्यापूर्वीची मृद आणि जलसंधारण उपचाराची देखभाल याविषयी माहिती. 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापक तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55 संकलक प्रदीप पेंढारे. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. 7:50 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:15 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. सुगम संगीताचा आनंद घेऊयात 8:20. 8:40 कार्यक्रम अहिल्यानगरचे अंतरंग. 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30-10 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 मिश्र संगीत. 11:00 ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. 1:00-5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम.

श्रोतहो आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला कार्यक्रमानं. 5:30 कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:00 मराठी चित्रपट संगीत. 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भेदिक सादर करते एकनाथ बाबूराव पवार आणि सहकारी.

7:15 वाजता वृत्त विशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 वाजता किसानवाणी या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या प्रायोजित कार्यक्रमात कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा विषय खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. सहभागी तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. रात्री 7:15 वाजता होईल अहिल्यानगरचे अंतरंग या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:35 सुगम संगीत श्रोतहो. आज रात्री 9 कार्यक्रम हॅलो गीतबहार. या फोन इन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि निवेदन अतुल सातपुते यांचं. 10 कार्यक्रम रजनीगंधा आणि 10:25 केंद्र सरकारच्या 12 पूर्तीनिमित्तानं वृत्त सेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका स्वास्थ्य सेवा. आज ऐकूयात भाग 4. ही होती कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय इतर सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल नेहमीच्याच वेळेत. श्रोतो, आता सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूयात पावसाळ्यापूर्वीचे मृद आणि

0: जलसंधारण उपचाराची देखभाल याविषयी माहिती वाचक स्वर संतोष मते यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, मृद आणि जलसंधारण ही केवळ सरकारी योजना नसून आपल्या शेतीचा आणि भविष्यातल्या पाण्याचा मजबूत आधार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जर या उपचारांची योग्य देखभाल केली तर जमिनीची धूप कमी होते, पाणी जास्त प्रमाणात जमिनीत मुरतं आणि पिकांना वर्षभर ओलावा उपलब्ध राहतो. गाव उपसा, दुरुस्ती, स्वच्छता आणि मजबूतीकरण या उपाययोजनांकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे, कारण अनेकदा उपचार केले जातात पण त्यांची वेळेवर देखभाल होत नसल्यानं त्यांची कार्यक्षमता कमी होते. समतल चर हे चर पावसाचं वाहून जाणारं पाणी अडवतात आणि जमिनीत मुरण्यास मदत करतात, त्यामुळं भूजल पातळी वाढते आणि मातीची धूप थांबते. पावसाळ्यापूर्वी या चरांमधील गाळ काढणं, तुटलेले भाग दुरुस्त करणं आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवणं आवश्यक असतं. त्यानंतर ढाळ आणि दगडी बांध यांची तपासणी करणं हे गरजेचं आहे. पावसाच्या पाण्यामुळे अनेकदा बांध कमजोर होतात, त्यामुळे तुटलेले भाग भरून काढणं, गवत वाढलं असल्यास स्वच्छता करणं आणि मजबूतीकरण करणं आवश्यक आहे. सिमेंट नाला बांध आणि मातीचे बांध हे पाणी अडवण्यासाठी महत्त्वाचे घटक आहे. यामध्ये गळती, तडे किंवा अडथळे निर्माण झाले असल्यास त्यांची दुरुस्ती करणं गरजेचं आहे. यामुळे अधिक प्रमाणात पाणी साठवलं जातं आणि विहिरींची पातळी वाढण्यास मदत होते. तसंच वृक्ष लागवड ही मृदसंधारणाची नैसर्गिक पद्धत आहे. झाडांची मुळं माती घट्ट धरून ठेवतात आणि धूप रोखतात, त्यामुळं पावसाळ्यापूर्वी नवीन रोपं लावणं आणि जुन्या झाडांची निगा राखणं आवश्यक आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, शेतातल्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिल्यास मोठा फायदा होऊ शकतो. योग्य मृद आणि जलसंधारणामुळे पावसाचं पाणी वाहून न जाता जमिनीत मुरतं, भूजल वाढतं आणि दुष्काळी परिस्थितीतही पिकांना आधार मिळतो. आजच्या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब जपणं ही काळाची गरज आहे. म्हणूनच पावसाळ्यापूर्वी आपल्या शेतीतील आणि गावातील मृद आणि जलसंधारण उपचारांची पाहणी करा, त्यांची दुरुस्ती करा आणि भविष्यासाठी पाणी साठवण्याचा संकल्प करा.
0: पावसाळ्यापूर्वी मृद आणि जलसंधारण उपचारांची देखभाल याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी कार्यक्रमात. वाचक स्वर होता संतोष मते यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया,
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
5: ऐक ग,
6: काय झालं?
5: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
6: आहे. अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
5: हो ना,
6: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
5: कुठे भेटतील त्या?
6: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2
5: आणि फोन नंबर
6: 93-72-99-29-36.
5: 93-72-99-29-36.
3: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 beds अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:15 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
4: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
3: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
4: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
3: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
4: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
0: श्रोतो हो कार्यक्रमात आज ऐकूयात रजो निवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4.

0: श्रोते हो नमस्कार. आपण आज रजोनिवृत्तीच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आधीच्या भागांमध्ये जे बघितलं की कोणती लक्षणं असतात, काय परिणाम होतात शरीरावरती, त्याच्याबद्दल आता काय काळजी घ्यायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. हॉट फ्लशेस जे मी तुम्हाला सांगितलं होतं की अचानक घाम येणं, दिवसा घाम येणं, रात्री घाम येणं, मग ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. गरम पाणी किंवा गरम काही पेय असेल ते पिऊ नये अशा स्त्रीने, आणि सुती कपडे घालावेत, पंख्याखाली झोपावे, अधेमध्ये एसीचा वापर केला तरी पण चालू शकतो. मूड चेंजेस असतात, मूड चेंजेससाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं राहतं मेडिटेशन, म्हणजे ध्यानधारणा. मग ते वेगवेगळ्या प्रकारची असते, तीसुद्धा आपण सल्ल्यानुसार करू शकतो. योगासनं, योगासनांचा तुम्ही वापर करू शकता. योगासनामध्ये काही महत्त्वाची आसनं असतात, जसं काही त्रिकोणासन आहे, ताडासन आहे, सूर्यनमस्कार आहेत, जी सर्वांगासनं आहेत, त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्यायामांमुळे आपले हार्मोनल जो बॅलन्स आहे तो मेंटेन करायला मदत होते. नंतर आपण वेगवेगळे आपले जे छंद आहेत ते छंद आपण जोपासू शकता, जसे गाण्याचा छंद आहे, वाचनाचा छंद आहे, ज्याने जेणेकरून आपल्या त्याचा उपयोग आपल्याला मेडिटेशनमध्ये पण होऊ शकतो. रेग्युलर चेकअप प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती मी आधीच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकला होता, त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ते इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बाहेरचं जे जंक फूड असतं बा, ते पण प्रत्येक स्त्रीने अवॉइड करायला पाहिजे, कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. घरगुती घरी बनवलेलं जे जेवण आहे ते प्रत्येक स्त्रीने त्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून होममेड जे रेमेडीज आहेत ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा वापर जास्तीत जास्त करू शकतो, सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही यूज करू शकता. नंतर आळशी म्हणजे फ्लॅक्सीड्स, ह्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता. रताळं खूप महत्त्वाचं आहे. नंतर कॅल्शियम रिच फूड, त्याच्यामध्ये भरपूर लिस्ट आहे, जसं जेणेकरून नाचणी, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं. सीताफळमध्ये पण जास्त कॅल्शियम असतं. पण जेव्हा कॅल्शियमचा वापर करायचा असेल, समजा तिला त्या स्त्रीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, तर तिने थोडासा कॅल्शियमचा वापर कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही तुम्ही वापराल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणं गरजेचं आहे. नंतर वजायनल ड्रायनेस, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की योनिमार्गाचा कोरडेपणा, ह्याच्यासाठी काही ल्युब्रिकंट्स असतात, ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता.
1: रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आपण ऐकलात बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
4: श्रोतोहो, सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
5: एंजिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजिओप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि

0: आधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94-222-80-380.
1: श्रोतो, कार्यक्रमात आज ऐकूयात सृष्टी, रसायन आणि आपण याविषयी. रसायनशास्त्राच्या प्राध्यापक तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा आज भाग चौथा.
2: नमस्कार श्रोत्यो. वस्त्र उद्योग हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. परंतु आकर्षक रंगांच्या आणि फॅशनेबल कपड्यांच्या आत एक अत्यंत चिंताजनक पर्यावरणीय बाब लपली आहे. जागतिक पातळीवर एकूण औद्योगिक जलप्रदूषणाचा 20% वाटा हा केवळ कापड उद्योगातील रंगकामामुळे असतो. वस्त्र उद्योगाच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात कच्च्या मालाच्या लागवडीपासून कापडाच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत रासायनिक प्रदूषकांचे, भारी धातूंचे म्हणजे हेवी मेटल्स, रंगाचे आणि मायक्रोफायबर्सचे एक अप्रतिम मिश्रण असलेले सांडपाणी तयार होते, जे नद्या, तलाव, भूजली जलस्रोत्र आणि शेवटी महासागरामध्ये जाऊन मिसळते. तसेच दुसरी बाब म्हणजे कापड उद्योगात पाण्याचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड पाणी लागते. उदाहरणार्थ, फक्त एक सुती किंवा कॉटन टी शर्ट तयार करण्यासाठी साधारण 2700 लिटर पाणी खर्च होते. हे पाणी एका माणसाला 2.5 वर्षाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याइतके आहे. पॉलिएस्टर, नायलॉन, ॲक्रेलिक यासारखे सिंथेटिक कपड्यांच्या उत्पादनादरम्यान तयार होणाऱ्या सांडपाण्यामध्ये हानिकारक पदार्थांचे मिश्रण असते, ज्यामध्ये शिस, आर्सेनिक, बेन्झीन आणि इतर अस्थिर सेंद्रिय संयुगे ह्यांचा समावेश असतो. सिंथेटिक कापड उत्पादन जलमार्गामधील मायक्रोप्लास्टिक्सही प्रदूषणाच्या वाढत्या संकटात योगदान देते, कारण उत्पादन प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म प्लास्टिक तंतू वेगळे होतात आणि सांडपाणी प्रणालींमध्ये मिसळतात. वस्त्र उद्योगातील रंगकाम आणि फिनिशिंग टप्पे हे त्या उद्योगातील जलप्रदूषणासाठी सर्वात महत्त्वाचे योगदान करते आहे. रंगकाम प्रक्रियेमध्ये पाण्यात रसायनाची एक विस्तृत श्रेणी मिसळते, ज्यामध्ये तेल, फिनॉल्स, रंग, कीटकनाशके, तांबं, पारा, क्रोमियम आणि अँटीमनी ह्यासारख्या भारी धातूंचा समावेश आहे. अनेक वस्त्र रंग फिकट होण्यापासून, धुण्यापासून आणि प्रकाशाच्या संपर्कापासून प्रतिरोधक होण्यासाठी डिझाईन केलेले असतात, त्यामुळे ते पर्यावरणात अत्यंत टिकाऊ बनतात.
1: सृष्टी, रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापक तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग चौथा आपण ऐकलात त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात. ही निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्राची.
3: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
3: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहिल्यानगर.
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
6: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
6: संपर्क 232-29-29.
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
8: फोन नंबर 0241-235-3515.
7: मोबाईल 960-44-988-36.
1: 100% MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
4: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

0: हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर।
1: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये।
2: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
1: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
2: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप।
1: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर।
3: संकलक प्रदीप पेंढारे। नमस्कार। सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी। महात्मा फुले कृषी विद्यापीठात आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रतिसाद। माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांना साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार जाहीर। विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचं प्रमाणपत्र सादर करण्याचं आवाहन। कर्जमाफीतील जाचक अटी शर्तीवरून अकोले इथं शेतकऱ्यांकडून शासन अध्यादेशाची होळी आणि अन्न भेसळ विरोधी मोहिमेत राहुरी आणि नेवासा इथं कारवाई। घडामोडी सविस्तर। महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत 5 दिवसीय आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला। कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी प्रशिक्षणात सहभागी झालेल्यांना यशोगाथा तयार होतील असे उद्योजक व्हा असं आवाहन केलं। विस्तार शिक्षण संचालक डॉ कोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ साताप्पा खरबडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ सचिन नलावडे, अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ विक्रम कड आणि प्रक्रिया अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ कैलास कांबळे उपस्थित होते। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांना राष्ट्रसेवा दलाच्या वतीनं साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे। पुणे इथं या पुरस्काराचं आज वितरण होणार आहे। डॉ तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाचं 3 वेळा प्रतिनिधित्व करताना सामाजिक आणि युवकांच्या प्रश्नांवर सातत्यानं काम केलं। संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांनी हयातीचं प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं प्राप्त करून ते 30 जुलैपर्यंत सादर करावं असं योजनेचं अनुदान नियमितपणे सुरू राहण्यासाठी लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया मुदतीत पूर्ण करावी असं आवाहन पारनेर तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी केलं आहे। राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन आदेशातील जाचक अटी शर्तींवर शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अखिल भारतीय किसान सभेने या निर्णयाविरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे। किसान सभेनं अकोले इथं शासन अध्यादेशाची काल होळी केली। पुढील 2 दिवसात राज्यभरात आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले यांनी दिला। अहिल्यानगर जिल्ह्यात अन्न भेसळ विरोधी विशेष मोहीम राबवण्यात येत असून राहुरी आणि नेवासा तालुक्यात कारवाई करण्यात आली। या कारवाईत 2,84,180 रुपये किमतीचं संशयित आईस्क्रीम आणि खाद्यतेल जप्त करण्यात आलं अशी माहिती सहाय्यक अन्न आयुक्त भोईटे यांनी दिली। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी। महात्मा फुले कृषी विद्यापीठात आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रतिसाद। माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांना साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार जाहीर। विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचं प्रमाणपत्र सादर करण्याचं आवाहन। कर्जमाफीतील जाचक अटी शर्तींवरून अकोले इथं शेतकऱ्यांकडून शासन अध्यादेशाची होळी आणि अन्न भेसळ विरोधी मोहिमेत राहुरी आणि नेवासा इथं कारवाई। याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या। नमस्कार।
0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते। हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर।
3: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोतोह सकाळचे 7 वाजले आहेत। ऐकूयात आजचा सुविचार। जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन

वाटांचा शोध आपण घेत नाही. हा होता आजचा सुविचार. श्रोतो, आता ऐकूयात काही निवेदनं. सुरुवातीचं हे निवेदन कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं.

श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी संशोधक शास्त्रज्ञ कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार। श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत। तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अगदी जगभरात कुठेही।
3: जरूर ऐका कार्यक्रम फोन इन कार्यक्रम हॅलो गीत बहार आज रात्री 9 वाजता। सूत्रसंचालन आणि निवेदन अतुल सातपुते यांचं।

0: श्रोते हो, आता सकाळचे 7:05 झाली आहेत.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?

0: त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.

श्रोतहो काही निवेदन आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो. गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार.

बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रांमधल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार, मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरण आणि महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता दिली आहे. संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल वर्षा निवासस्थानी या धोरणांसंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणं महत्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आलं. दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या 9 प्रमुख विषयांवर आधारित कार्याचं मूल्यमापन करून पंचायतींना गौरवण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रभावी उपक्रमांमुळे या ग्रामपंचायतींना हा सन्मान मिळाला. नाशिक जिल्ह्यातल्या निंबळे ग्रामपंचायतीनं सुशासन पंचायत श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलं. तसंच रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा या श्रेणीत द्वितीय क्रमांकासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान प्राप्त केला. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त पंचायतींच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित विशेष ई पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. काही निवडक पंचायतींच्या उत्कृष्ट कार्यावर आधारित माहितीपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत दिली. मंत्रालयात मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. आरक्षणासंदर्भात नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदींबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मदत वाहिनी क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. तसंच प्रमाणपत्रांसंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयातल्या कार्यालयात 93-26-56-28-15 हा मदत वाहिनी क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 17 अधिकृत उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईत व्यक्त केला. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी समज गैरसमजातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत, ते अर्ज बंडखोर मागे घेतील आणि महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सामंत यांनी काल नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा दावा केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची कर्जमाफी ही केवळ दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोप केला आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं. सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची हा मोठा प्रश्न आहे असं ते म्हणाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी आणि व्यापारी

0: वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी 4 लाख मेट्रिक टनांहून अधिक कृषी मालाची आवलढाल होते. तसंच देशातल्या 11 राज्यांमधून इथं कृषी मालाची आवक होत असते. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानाची मुख्य संकल्पना सुदृढ मृदा समृद्ध पीक आनंदी शेतकरी अशी आहे. हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या मोहिमेचं नियोजन करण्यात आलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्याचा समावेश देशातल्या उच्च खत वापर आणि मध्यम ते उच्च सुपिकता असलेल्या विशेष 243 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. हिंगोलीच्या मातीत स्फुरदचं प्रमाण आधीच पुरेशा प्रमाणात साचलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब सोयाबीन हळद किंवा इतर पिकांसाठी DAP खताचा अवाजवी आणि अंदाधुंद वापर तातडीनं थांबवावा अशी शिफारस ISER केली आहे. त्यानुसार हिंगोलीतील मराठवाडा भागात स्फुरदाच्या रासायनिक मात्रेमध्ये 25% कपात करून त्याऐवजी PSB आणि 5 टन प्रति हेक्टरी शेणखताचा वापर केल्यास पिकाचं उत्पादन घटत नाही आणि जमिनीचं आरोग्यही टिकून राहतं असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीचे जिल्हा समन्वयक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ PP शेळके यांनी दिला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या वाणाच्या कांदा बियाण्याची विक्री काल सुरू करण्यात आली. या वाणाला त्याच्या आकर्षक लाल रंगामुळे बाजारामध्ये इतर कांदा वाणापेक्षा जास्त बाजारभाव मिळत असल्याचं कुलगुरू डॉक्टर खर्चे यांनी सांगितलं. कांदा बियाण्याची विक्री व्यवस्था ही कांदा बियाणं शिल्लक असेपर्यंत चालू राहणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे 400 अधिक गोवंशाची निर्दयी आणि अमानुषपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. जागतिक सायकल आणि पर्यावरण दिनानिमित्त राज्याच्या विविध भागात सायकल फेरींचं आयोजन करण्यात आलं. हिंगोली इथं सायकल चालवा, भविष्य घडवा, पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा, झाडं लावूया, जगवूया अशा घोषणा देत शहरातल्या पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये शहरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवणं लाभदायक आहे ही जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी परभणी शहरामध्येही माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीनं शहरात काढण्यात आलेल्या सायकल फेरीमध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. बदलत्या परिस्थितीनुसार प्रत्येकानं किमान 1 दिवस तरी सायकलचा वापर करावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी यावेळी केलं. भंडारा जिल्ह्यात तुमसर इथल्या सिरीनबाई नेत्रावाला स्कूल माडगी या शाळेत RTE प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि बोगस प्रवेशांविरोधात पीडित पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन पुकारलं आहे. खोटे पत्ते आणि बोगस कागदपत्र सादर करून श्रीमंतांना प्रवेश देण्यात आला तर गोरगरीब आणि हक्काच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार करून 15 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न केल्यानं पालकांनी तुमसर पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या लॉइड स्पोर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोव्यात आयोजित पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. ही स्पर्धा गोवा हौशी तिरंदाजी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आली होती. कोयना धरणातला उपलब्ध पाणीसाठा पुरवणं अत्यावश्यक असल्यानं सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या आणि बिगर सिंचन सर्व योजनांवर पाणी उपसा बंदी करण्याचा आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी काढला आहे. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. राज्याच्या चारही विभागात तुरळक ठिकाणी विजा, जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या 2 प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: 100° 1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतहो सकाळचे 7:20 आणि 12

आता ऐकूयात हे निवेदन. अहिल्यानगर कोपरगाव आणि श्रीगोंदा येथील सैनिकी मुला मुलींचे वसतिगृह प्रवेश शैक्षणिक वर्ष सन 2026-27 करिताचं. अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर, श्रीगोंदा आणि कोपरगाव येथील सैनिकी मुला मुलींचे वसतिगृह शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता सुरू करण्यात येणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये युद्धविधवा, माजी सैनिक विधवा, माजी सैनिक आणि सेवारत सैनिकांच्या मुला मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह आहेत. वसतिगृहांमध्ये इयत्ता 11वी ते पदव्युत्तर शिक्षण तसंच औद्योगिक प्रशिक्षण आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये शिकत असणाऱ्या माजी सैनिक आणि सेवारत सैनिकांच्या पाल्यांना सवलतीच्या दरात तसंच युद्ध विधवा विधवांच्या सर्व पाल्यांना विनामूल्य प्राधान्यक्रमानं प्रवेश देण्यात येईल. प्रवेश प्रक्रिया 15 जून 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे. तसंच ज्या पाल्यांनी प्रवेश अर्ज जमा केले आहेत अशा पालकांनी आणि त्यांच्या पाल्यांनी दिनांक 1 जुलै 2026 रोजी प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतः हजर राहणं आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृह अधीक्षिका यांच्याकडे प्रत्यक्ष संपर्क साधून प्रवेश अर्ज जमा करावे. तरी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी आणि तसंच इतर नागरी पाल्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केलं आहे. अर्ज दिनांक 30 जून 2026 पर्यंत स्वीकारण्यात येतील. निवेदन संपलं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळं अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. तंबाखूच्या व्यसनामुळं होणारे गंभीर दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक आर्थिक प्रश्नांविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये विशेषतः तरुणांमध्ये गुटखा, पान मसाला, सिगारेट, ई सिगारेट यांचं वाढतं आकर्षण ही चिंतेची बाब ठरत चालली आहे. याच अनुषंगानं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसामागचा मुख्य उद्देश नेमका काय आहे?
1: मॅडम, जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यामागे असा उद्देश आहे की तंबाखूमुळे जे काय जगामध्ये आज मृत्युमुखी लोक पडत आहेत किंवा ह्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम लोकांच्या वरती होत आहेत, तर त्यामध्ये तंबाखू हे जे आज मोठं संकट जगावरती होत आहे आणि तिथं लाखो लोक मृत्यू पावत आहेत, त्या परिणामांची किंवा तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती, लोकांच्या मध्ये त्याची अवेअरनेस निर्माण व्हावी यासाठी आणि त्याच्याबाबत जे काही कायदे आहेत ते समाज मान्य मध्ये निर्माण व्हावेत किंवा त्याची त्या जाणीव व्हावी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. मॅडम, आपण जसा उल्लेख केलात की तरुणांच्या मध्ये व्यसनाबद्दल आकर्षण आहे, तर आपण बघता टीव्ही माध्यम किंवा इतर जे काय आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षण व्यसनाच्या बाबतीत केली जातात, तंबाखू, सुगंधी द्रव्य, सुगंधी सुपारी. तर याच अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी 31 मे तंबाखू विरोधी दिवसाच्या अनुषंगाने एक थीम जाहीर करत असते. त्यानुसार यावर्षी त्यांनी थीम जाहीर केलेली असून ती जी थीम आहे ती अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटिंग अँड टोबॅको ॲडिक्शन. म्हणजे काय? तर आकर्षणाचा बुरखा फाडणे आणि निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे.
0: हा सर, आजच्या तरुण पिढीत गुटखा, पान मसाला, सिगारेट किंवा ई सिगारेटचं आकर्षण वाढताना दिसते, यामागची प्रमुख कारण काय असतील असं आपल्याला वाटतंय?
1: नक्कीच, ही खरोखर चिंतेची बाब आहे. आजचा तरुणामध्ये आकर्षण वाढण्यामागे काही प्रमुख कारण आहेत, त्यापैकी एक आहे मित्रांचा दबाव. अनेकदा काय होतं, आपण मित्रमंडळीमध्ये कूल दिसण्यासाठी किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तरुण धूम्रपान किंवा गुटखेची सुरुवात करतात. दुसरी गोष्ट आहे की आकर्षक जाहिराती आणि त्याचे उदात्तीकरण आपण आज पाहतो, चित्रपट, वेब सिरीज किंवा सोशल मीडियावरती हिरो हिरोईन सेलिब्रिटी धूम्र करताना दाखवले जातात. त्यामुळे तरुणांना काय वाटतंय की हे ग्लॅमरस आहे. आणि तिसरं जे म्हणाल तर आपण मानसिक तणाव, स्ट्रेस, जो आजकाल अभ्यासाचा तणाव, करिअरची चिंता किंवा कौटुंबिक समस्यांमुळे तात्पुरता आराम मिळण्यासाठी तरुण या व्यसनाकडे आहारी जातात. त्यामध्ये नवीन ट्रेंड्स एक आपल्याला पाहायला मिळेल आजकाल, तो जो आहे ई सिगारेट, ही आधुनिक आणि कमी हानिकारक आहे असा एक मोठा गैरसमज पसरवला जात आहे आणि लोकांना, मुलांना त्याकडे आकर्षित केलं जात आहे. अर्थात तंबाखू मुक्त आणि निरोगी समाज घडवणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश मानला जातो.
0: सर, अनेकांना असं वाटतं की तंबाखू थोडी घेतली तर काय होत नाही, पण प्रत्यक्षात तंबाखू सेवनामुळे शरीरावर आणि मनावर सुद्धा अनेक गंभीर परिणाम होत आहेत, याबद्दल सर आपण काय माहिती द्याल?
1: मॅडम, हा खूप मोठा गैरसमज आहे. थोडी तंबाखू खाल्ल्याने काही होत नाही, पण तंबाखू मध्ये निकोटीन नावाचे जे अत्यंत व्यसन लावणारे रसायन आहे त्याची छोटीशी सुरुवात ही माणसाला गुलाम बनवत असते. मग त्याचे शारीरिक काही दुष्परिणाम होत असतात, त्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर. तंबाखू हा तोंडाचा, जिभेचा, गळ्याचा, फुफ्फुसाचा किंवा कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू मानलं जातं. दुसरं गोष्ट आली की हृदयविकार. तंबाखूमुळे दुसरा जो आजार होणार आहे त्यात हृदयविकार एक आहे. त्यामुळे रक्तवाहिनी अरुंद होणे, त्यामुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढणे आणि हार्ट अटॅक सारखे किंवा ब्रेन स्ट्रोक याचा धोका काही पटाने यामध्ये वाढतो. किंवा त्यामध्ये तिसरा विषय आहे श्वसनाचे विकार पण होतात तंबाखू खाल्ल्याने. मग त्यामध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन दमा, COPD यासारखे गंभीर आजार होतात. आणि तिसरी गोष्ट म्हटली तर मानसिक आजार सुद्धा. तंबाखू खाणाऱ्या लोकांच्या मध्ये तंबाखू माणसाची मानसिक स्थिती अस्थिर होते. जेव्हा व्यसनी व्यक्तीला तंबाखू मिळत नाही तेव्हा तो फार चिडचिड करतो, त्याला नैराश्य आणि अस्वस्थता जाणवू लागते. तंबाखू

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, दरवर्षी 31 मे हा दिवस संपूर्ण जगभर

0: पुरता आनंद देते पण दीर्घ काळात मानसिक आरोग्य पूर्णपणे खालवते.
1: हो खरंय सर. सर तंबाखूच्या व्यसनामुळं कर्करोगाबरोबरच अनेक आजार उद्भवत आहेत. सर याचा कुटुंब आणि समाजावर ही कशा पद्धतीनं परिणाम होतोय?
0: मॅडम आपण जाणता आजचे तरुण हे आपल्या देशाची भावी पिढी जी आहे ते आधारस्तंभ म्हणा किंवा देशाचं भवितव्य आपण मानलं जातं. तर हीच जर का पिढी व्यसनाच्या आहारी जाते त्यामध्ये त्यांना अँझायटी येते, डिप्रेशन येतं, त्यामुळं कुटुंबामध्ये एकाच्या व्यसनामुळं फार परिणाम होत असतात. त्याचं कुटुंब पूर्ण अस्वस्थ होतं, त्यामध्ये त्यांची घरात चिडचिड झाल्यामुळं कौटुंबिक स्वास्थ्य सगळं पूर्ण त्यांचं अस्वस्थ होतं. याचा परिणाम त्याचबरोबर आर्थिकही त्यांची हानी होते. एखाद्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं त्यांचं पैशाची बरबादी होते, आर्थिक फायनान्शियल त्यांना अडचणींना सामोरं जावतं आणि यामुळे त्याचा परिणाम होतो की सामाजिक, कौटुंबिक आणि जे काही आर्थिक जे आहे हे सर्व एकंदरीत ह्या एका व्यसनामुळे त्याचा परिणाम आपल्याला जाणवायला सुरू होतो.
1: हो खरंय सर. सर तरुणांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शासन आणि आरोग्य विभागामार्फत अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मागील वर्षभरात राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणते महत्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत?
0: आपल्या इकडे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष म्हणून प्रत्येक जिल्ह्यातच हा जिल्हा रुग्णालयामध्ये उघडलेला असतो. त्या ठिकाणी त्यानंतर एक जिल्हा सल्लागार असतात, त्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक असतो. यांचं कार्य असं चालत असतं. तर त्या यांचं कार्याचं काय हे असतं स्वरूप? तर तंबाखू मुक्त शाळा आणि महाविद्यालय मोहीम करणे, तर शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखू विक्रीवर कडक बंदी आणून त्या शाळांना तंबाखू मुक्त कसं घोषित करता येईल यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रयत्नशील असतं. ग्रामीण भागामध्ये जनजागृती करत असतात, यामध्ये आपल्या आशा स्वयंसेविका असतात, अंगणवाडी सेविका असतात, या माध्यमातून गावागावामध्ये पथ्यनाट्य, रॅली, समुपदेशन अशी शिबिरं घेऊन या माध्यमातून समाज जागृती केली जाते. तिसरी गोष्ट, आपला जो काय कोटपा ऍक्ट आहे, सिगारेट आणि अदर टोबॅको ऍक्ट जो आहे, त्यामार्फत पोलीस विभागामार्फत गुन्हेगारी अन्वेषण किंवा LCB म्हणतो आपण, दंडात्मक कारवाई मार्फत पण याच्यावरती बंदी आणायचा आपण प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये अन्न प्रशासन विभाग, FDA, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या आणि बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर छापे टाकून त्यांच्याकडनं दंड वसुली करण्यात येतो. दंड वसूल करणे हा आपला उद्देश नाही, तर दंड हा वसूल करण्याचं कारण म्हणजे त्या लोकांना त्यापासून परावृत्त करणे किंवा कायद्याच्या भीतीनं तरी निदान व्यसनापासून लोकांनी परावृत्त होणे हा विषय असतो. त्यानंतर लास्ट आपला जो आहे तो डिजिटल मीडिया. तर या सोशल मीडिया, FM रेडिओ, आज आपण बोलतोय त्याप्रमाणे माध्यम, या अशा माध्यमातून तरुणांपर्यंत थेट संवाद साधून त्यांच्यापर्यंत व्यसनमुक्तीचा किंवा तंबाखू विरोधी गोष्टी न करण्याचा, तंबाखूपासून दूर राहण्याचा आपण संदेश पोहोचवत असतो.
1: सर तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये नेमकं कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि या समुपदेशनामुळे लोक खरंच व्यसनमुक्त होत आहेत का?
0: TCC सेंटर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये राज्यभर चालवलं जातं. तर याच्या TCC म्हणजे काय? टोबॅको सिजेशन सेंटर, म्हणजे व्यसनमुक्ती, तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र. तर या केंद्रामध्ये काय असतात? एक डेंटिस्ट, दंत शल्य चिकित्सक असतात, त्यांना एक असिस्टंट असतो, फुलफिल असतं, आणि त्या ठिकाणी जे येणारी लोक आहेत, OPD आहे, त्या लोकांना OPD किंवा बाह्यरुग्ण विभाग चेक केला जातो आणि नागरिकांना किंवा तंबाखूपासून त्यांना मुक्त होण्यासाठी कार्य केलं जातं किंवा त्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की त्यामध्ये एक 4 स्टेप आहेत. तर पहिली पायरी काय आहे? तर मानसिक पायरी असते. कुठल्याही व्यक्तीचे आपल्याला कुठलंही व्यसन सोडवताना आपण त्याची मानसिक तयारी करून घेतली जाते. त्याआधी त्या व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते आणि समुपदेशक त्याला काय करतो, त्याच्याशी संवाद साधतो, मग त्याला व्यसन सोडण्याची मानसिक प्रेरणा देतो आणि जेणेकरून त्याला ते व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करतो. दुसरं आहे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय असतं? तीव्र व्यसन असल्यास एखाद्या व्यक्तीला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम जे असतं किंवा पॅचेस दिले जातात आणि ज्यामुळे तंबाखूची जी काय त्याच्यासाठी तळमळ जी असते ती कमी व्हायला त्यामुळे मदत होते. तिसरी गोष्ट आहे वर्तवणूक उपचार केले जातात किंवा बिहेव्हिअरल थेरपी त्याला आपण म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते? उदाहरणार्थ चहा पिल्यानंतर किंवा तणाव, ताणतणावात असताना. मग हे आपण त्या केंद्रामध्ये शोधून घेतो किंवा शोधून काढलं जातं, जो तिथं आमचे कर्मचारी कार्यरत आहेत किंवा जे डेंटिस्ट आहेत ते. आणि त्यावेळी काय करतात की त्याचं मन दुसरीकडे कसं वळवायचं किंवा त्याचं

0: दुसरीकडे मन कसं बिझी राहील यासाठी त्याला ट्रेनिंग दिलं जातं.
1: अच्छा,
0: चौथी गोष्ट आहे यशस्वीतेचं याचं प्रमाण किती आहे. तर होय, नक्कीच याचं योग्य मार्गदर्शन आणि प्रबळ इच्छाशक्ती जर का त्या पेशंटची असेल आणि मला व्यसन सोडायचंच आहे असं, हजारो लोक दरवर्षी व्यसन सोडण्यासाठी यशस्वी होत आहेत. हे जे काही आम्ही TCC केंद्रामार्फत जे काही उपचार केले जातात याचा फॉलोअप घेतला जातो आणि फॉलोअप घेतल्यानंतर असल्यानंतर अशा व्यक्तीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून शक्यता फार कमी होते. मग तर या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17 TCC सेंटर आहेत. तर याच्यामध्ये टोबॅको सिजेशन सेंटर आहेत, आपले जे 17 ग्रामीण रुग्णालय आहेत तिथं फंक्शनल आहेत. त्या ठिकाणी नागरिकांनी त्या सुविधेचा लाभ घ्यावा, त्या ठिकाणी जावेत. आमचे डेंटिस्ट तुम्हाला मदत करतील. तुम्हाला खरोखर तुमची तंबाखू सोडायची इच्छा असेल, प्रबळ इच्छा, तुम्ही निर्णय घ्या आणि तंबाखू सोडायची इच्छा असेल तर तुम्ही त्या सेंटरमध्ये जा. आपल्याला तिथं मदत करायला आमचे डेंटिस्ट आहेत आणि त्यानुसार आपण तंबाखू सोडायसाठी प्रयत्न करू.
1: तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये तंबाखूचं व्यसन, त्याचे दुष्परिणाम आणि शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांविषयी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. सर, धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूचं व्यसन हे केवळ एका व्यक्तीच्या आरोग्याचं नुकसान करत नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे तंबाखू मुक्त जीवन ही आजची गरज आहे. आजच्या भागासाठी इतकंच. पुढील भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन विद्यार्थ्यांसाठीचे विशेष उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि पालकांची भूमिका याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलाय आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हे काय
2: हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं. श्रोतो, आता सकाळचे 7:39 होत आहेत.

श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी.

0: श्रोतो हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz वरून. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
3: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपल्याला पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे हे डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याची माहिती देत असतात. गेल्या काही भागामध्ये आपण पंडुरोग असेल किंवा ताप किंवा ज्वर असेल, अंगावरून जाणं म्हणजेच अत्यार्तव असेल किंवा सतत डोळे लाल होणं असेल, अशा काही विकारांबद्दलची माहिती जाणून घेतली होती. तर डॉक्टर, या भागामध्ये आपण आम्ल पित्ताबद्दल बोलणार आहोत. आम्ल पित्त हा जरी आपल्याला अगदी पित्त झालाय असा सहज सोपा विकार वाटत असला तरी त्याचे परिणाम जे आहेत ते वेगवेगळ्या अवयवांवर अगदी

0: डोळ्यावर सुद्धा होताना आपण बघतो, तर नेमकं आम्लपित्त म्हणजे काय आणि त्याचे परिणाम डोळ्यावर कसे होतात याविषयी सांगाल का?
1: खरं तर आम्लपित्त म्हणजे पित्ताला आम्लता येणं, विकृत झालेल्या त्या पित्तामुळं आम्लपित्तामुळं शरीरावर बाधा यायला लागणं. मग काही पेशंटमध्ये छाती जळजळ, पोटात जळजळ, उलटी होणं, डोकं चढणं, कानाला कांठळ्या बसणं, किंवा ह्याच पित्ताच्या ओकऱ्या होऊन थकवा यायला लागणं, अंगाला खास सुटणं किंवा गांधी येणं, असे त्याचं स्वरूप आहे. आम्लपित्त हे बऱ्याच अंशी शहरी भागात जे आपल्याला मिळतं सापडतं ते आपल्या दिनचर्येतल्या त्रुटींमुळे होतं. आम्लपित्ताकडे तसा विकार हा दुर्लक्षित आहे. दुर्लक्षित ह्या अर्थे म्हणतोय, जोपर्यंत अँटॅसिड घेतोय तोपर्यंत त्रास देत नाही अशी त्याची समज असतो लोकांचा. म्हणजे आम्लपित्त कोणालाही विचारा, साधी उल्टी झाली, पित्त जळजळ मळमळलं की तो जातो. अँटॅसिडची नावही लोकांना पाठायत जायचं, त्या औषधाचं नाव सांगायचं, ते औषध घ्यायचं, त्यानं घेतलं की बरं वाटतं. काही लोक काही औषधं किंवा काय कॅप्सूल स्वरूपात काही औषधं अशी मिळतात की वर्षानुवर्ष खाणारी लोक आहेत. पण इथं हे सगळं करत असताना ज्यावेळेस सजगता असते तुमची एखाद्या आम्लपित्ताबद्दल औषध मेडिकलमधनं आणून ठेवायची, चपळता जी दिसते तुम्हाला की त्याला महिन्याच्या सुरुवातीलाच महिन्याला मला एवढ्या गोळ्या लागतील पित्ताच्या अँटॅसिडच्या म्हणून आणून ठेवायची, तेवढी चपळता तुम्ही जर त्याचं निदान मूळ करण्याकडे लावली किंवा दिनचर्येतल्या काय त्रुटी आहे ज्याच्यामुळे पित्ताचा विकार होतोय हे बघण्याकडे जर तेवढी जागरूकता दाखवली तर त्याचे दुष्परिणाम दिसणार नाहीत. खरं तर आज विकार तो घेण्यामागचा उद्देशच आहे. आम्लपित्त एवढा दुर्लक्षित ठेवण्यासारखा विकार नाही. त्वचा विकार आहे किंवा पोटाशी संबंधित मोठे विकार आहेत किंवा कोणत्याही मोठ्या विकारांचा त्रास इतका भयंकर असतो की त्याच्याकडे आपण तीव्रतेनं तेवढ्या लक्ष देतो आणि त्याची ट्रीटमेंट करतो. पण हे पित्त बिघडायला तुमच्या दिनचर्येतलं म्हणजे शिळं खाणं आहे, दुपारचं झोपणं आहे, रात्रीचं जागरण आहे किंवा अननेसेसरी औषध उपचार कुठले तरी घेणे आहे, ह्या गोष्टींचा परिणाम ज्यावेळेला पित्ताच्या हिशोबानं व्हायला लागतो त्यावेळेला हे आम्लपित्ताची लक्षणे दिसायला लागतात. आणि ज्यावेळेला अँटॅसिड सतत घ्यायला लागतो त्यावेळेला हे पित्त जिरायला लागतं आणि त्याचा परिणाम शरीरावरती, शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती आणि पर्यायानं डोळ्यावरती आपल्याला दिसत असतो, ज्याचा विचार आधुनिक शास्त्र कधीच करत नाही. योग्य वेळी आम्लपित्ताची ट्रीटमेंट केली गेली, योग्य वेळी निदान केलं गेलं तर त्याचा परिणाम जो डोळ्यावरती येतोय तो आपल्याला नक्की टाळता येऊ शकतो.
0: आम्लपित्त म्हणजे नेमकं काय याबद्दलची तुम्ही माहिती दिलीत, पण तरी सुद्धा अजून आपल्याला जाणून घ्यायचंय आम्लपित्त आणि त्याचा डोळ्यावर होणारा परिणाम, तर तो जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199 9822526199 9822 9852 9852 9852 9192 9192 9192.
0: तर डॉक्टर अजून आम्लपित्ताबद्दल काय सांगता?
1: रक्तात पित्त वाढले, शरीर सुरुवातीला सिमटम दाखवतो, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर काही दिवस, काही वर्ष, काही महिन्यानंतर त्याचा परिणाम आत्यारत्वासारखा दिसायला लागतो. पित्त रक्तातनं बाहेर पडायला लागतं, शरीर फेकून द्यायला लागतं. तसं ज्या वेळेला सुरुवातीला जळजळ मळमळ पर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण ज्या वेळेला हे वाढून वाढून नंतर ओकाऱ्यापर्यंत यायला लागतं, सांध्यांना सूज यायला लागते, अंगावर गांध्या यायला लागतात, असं ज्यावेळेला किंवा दात आंबायला लागतात, अशी मोठी लक्षणं दिसायला लागतात, त्यावेळेला मात्र शहाणवायची वेळ आली. कारण ही मोठी लक्षणं आम्लपित्त हा विकार दाखवायला लागलाय. पण हे करत असताना आपण आधुनिक शास्त्राच्या औषध घेत असताना ते पित्त सप्रेस करतोय, ते दाबून टाकतोय, याचा साधा विचारही कुणाच्या डोक्यात येत नाही. हे पित्त तसंच जिरायला लागतं. खरं तर उषपान म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी पाणी पिणं, त्याच्या नावाखाली सूर्योदयानंतर पाणी पिणारे लोक असू देत किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर परत झोपेपर्यंत किंवा मध्यरात्री उठून पाणी पिणारे किंवा दूध पिणारे, दूध चांगलं असेल तरी दूध पिणारे लोक आहेत, हे द्रव पदार्थ चालत नाहीत कफ काळात. असं व्हायला लागलं की मग ह्या लोकांचं पित्त तात्पुरतं स्वरूपात कमी होतं, पण शरीरात वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचं रिफ्लेक्शन सूजेच्या अनुषंगाने दिसायला लागतं.
0: डॉक्टर, आम्लपित्ताचा सुद्धा डोळ्यावर कसा परिणाम होऊ शकतो त्याची माहिती तुम्ही देताय, अजूनही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526 92

0: 1999.
1: तर डॉक्टर ह्याविषयी अजून काय सांगता येईल?
2: जसं मी आता सांगितलं की ह्याच्यात दिनचर्येतल्या त्रुटी काढाव्यात, ह्याच्यातल्या आहारातल्या त्रुटी काढाव्यात, निद्रेतल्या त्रुटी काढाव्यात. वैद्याकडे जायचीच गरज नाही. म्हणजे भीती काय वाटते किंवा व्याख्यान ऐकली लोकांना काय वाटतं की हे म्हणजे व्यवसायासाठी केलं जातं, ते नाही आहे. हे लोकांच्या मार्गदर्शनासाठी हे व्याख्यान आहे. कोणत्याही वैद्याकडे सुरुवातीला जायचीच गरज नाही. तुम्हाला आम्लपित्तासारखे विकार आहेत आणि डोळ्यांचा विकार होऊ नयेत असं वाटत असेल, डोळ्यांचाच नाही शरीरावरती त्या आम्लपित्ताचा कोणता परिणामच नको असेल, तर तुम्हीच कुठंतरी वैद्यांच्या फक्त सल्ल्यानं आहाराचं नियोजन केलं, विहाराचं नियोजन केलं, औषधोपचार घ्यायचीच सुरुवातीला गरज नाही. पण ज्या वेळेला बाल्यावस्थेत आम्लपित्त आहे, ज्यावेळेला नुसतं आम्लपित्त विकार आहे, त्यावेळेला तुम्ही फक्त आहार विहाराचं नियोजन करून तो विकार बरा करू शकता.
1: बरोबर.
2: जेवणाची वेळ काय असावी, रात्री झोपेची वेळ काय असावी, सकाळ संध्याकाळच्या जेवणाच्या वेळा काय असाव्यात. झोपायचंय दुपारी, पुणेकर दुपारी झोपतात, तर झोपायचं तर त्यासाठी जेवण आधी कधी करावं आणि झोप दुपारी कधी झोपावं,
1: तर ह्या जेवण काय घ्यावं,
2: हा जेवण काय घेतलं पाहिजे, दही असावं की न असावं, ह्या सगळ्या गोष्टींचा सांगोपांगी विचार करून जर आहार विहाराचं नियोजन केलं तर आम्लपित्तच होत नाही. पण ज्याला आम्लपित्त झालाय, तो जिरलाय, त्याचा परिणाम शरीरावरती, लिव्हरवरती, डोळ्यावरती आलाय, त्याला मात्र ट्रीटमेंट करणंच गरजेचं आहे. कारण त्या शरीरात जिरलेलं पित्त काढणं गरजेचं आहे. जसं स्पंजमध्ये पाणी ऍब्झॉर्ब होतं, तसं हे पित्त सततच्या अँटीऍसिडमुळे शरीरात पूर्ण ऍब्झॉर्ब झालं असतं आणि शरीरात फाकून, पूर्ण शरीरात पसरून त्याचा सांध्यांवरती, त्वचेवरती, लिव्हरवरती आणि डोळ्याच्या पडद्यावरती परिणाम झालेला असतो. ती सूज काढणं तितकीशी सोपी नसते. अशा रुग्णांना आधी एका बाजूला आम्लपित्ताची ट्रीटमेंट तर करावीच लागते, पण त्याच्यासोबत आपल्याला पंचकर्मही करावं लागतं. काही लोकांना अवमन करावं लागतं, काही लोकांना विरेचन करावं लागतं, काही लोकांना बस्ती द्यावा लागतो. हे एका बाजूला शरीरशुद्धीचे प्रकार करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र जो डोळ्यावरचा परिणाम आहे तो कमी करण्यासाठी, त्या डोळ्याच्या पित्ताचा डोळ्यावर झालेला परिणाम कमी करण्यासाठी डोळ्यासाठी काही ठराविक स्पेसिफिक पंचकर्म सांगून ठेवले. लोकांना डोळ्याची पंचकर्म वाटलं की हेच वाटतं, वमन विरेचन बसती, म्हणजे उलटी जुलाब आणि बसती, असं नाही आहे. डोळ्याची वेगळी पंचकर्म सांगून ठेवली. डोळ्यावरती लेप केला जातो, डोळ्यावरती वेगळ्या औषधांचा पाला धारण केला जातो, डोळ्यावरती वेगळ्या औषधांची धार सोडली जाते, डोळ्यात औषधी ड्रॉप टाकले जातात, नस्य केलं जातं, जळू लावल्या जातात, पायाला लेप लावला जातो, कपाळावरती लेप लावला जातो, पूर्ण डोक्यावरती लेप लावला जातो, मुख लेपला सांगून ठेवलेले आहेत. हे नाना तऱ्हेनं आपल्याला आम्लपित्तामुळं, ह्या पित्ताचा परिणाम रक्तावर झाल्यामुळं आणि त्या रक्ता दूषित रक्तानं डोळा बाधित केल्यामुळं जी पडद्याला सूज आली कमी करण्यासाठी, हे शमन चिकित्सा, शरीर शुद्धीचे प्रयोग आणि डोळ्याला सांगलेले पंचक्रम, या सगळ्याचा व्यवस्थित विचार करून, मेळ घालून ट्रीटमेंट केली गेली तर आम्लपित्तामुळे जो पडद्यावरती परिणाम झालाय तो सुजीच्या हिशोबाने असो की रक्तस्रावाच्या हिशोबाने असो, तो आपल्याला कायम स्वरूपी काढता येतो.
1: डॉक्टर, ही अतिशय चांगली माहिती तुम्ही दिलीत की आम्लपित्त वेळेच आपण सुद्धा स्वतःच स्वतः रोखू शकतो, पण आपण सगळं नियोजन करण्याची गरज आहे आणि तसं नाही झालं तर अगदी सगळे अवयव, डोळ्यांसकट सगळ्यावर आम्लपित्ताचा परिणाम आपल्याला दिसायला लागू शकतो.
2: बरोबर.
1: या भागामध्ये आपण आम्लपित्त या विषयावरची माहिती घेतली. पुढच्या भागात आपण आणखी एका वेगळ्या विकारावरची माहिती घेणार आहोत. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
2: नमस्कार.
3: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199, 9822526199, 9822526199, 9822526199.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
5: संकल्पना आणि निर्मिती अमेय जोगळेकर.
6: हा होता प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 7:50 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत आणखी एक प्रायोजित कार्यक्रम, आयुर्विश्व हेल्थ केअर.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
8: आयुर्विश्व हेल्थ केअर,
9: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
10: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार सर.
11: नमस्कार.
10: सर, वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांवरती नाडी परीक्षा कशी काम करते?

0: ते याबद्दल तुम्ही सांगताय. आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, तो म्हणजे विविध प्रकारच्या सांध्यांच्या दुखण्यावरती नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल सांगा.
1: हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, कारण पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलं तर अगदी पूर्वी आपण वृद्धावस्थेतील लोकांना बघायचो सांधेदुखीच्या संदर्भात, पण अलीकडे अगदी तरुण वर्गाला सुद्धा सांधेदुखीचे त्रास होत आहेत, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी कंबरदुखी विशेषतः जास्ती प्रमाणात आहे. पण त्याचबरोबर सर्वांगाला सूज येणं, सर्व सांधे दुखणं, सकाळी उठल्यानंतर सांधे अवघडणं, या प्रकारची लक्षणं घेऊन सुद्धा अनेक रुग्ण येत असतात. आणि अगदी कमी वयातील व्यक्ती, त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण थोडं जास्ती आहे, आफ्टर डिलिव्हरी बऱ्याचदा सांधेदुखीचे त्रास वाढलेले दिसून येतात. याच्यात पर्टिक्युलरली एक बघितलं जातं की हे लोक काय करतात, तर बऱ्याचदा सांधेदुखीसाठी दुखणं वेदनाशामक औषधांचा विचार जास्ती करून केला जातो, ज्याने लक्षणं फक्त कमी होतात पण आजार जात नाही. या ठिकाणी आपण आजार कसा बरा करता येईल या संदर्भात विचार करतो, ज्याच्यामध्ये नाडी परीक्षा ही अत्यंत दिशादर्शक ठरते की कोणत्या कारणास्तव सांधेदुखी उत्पन्न होते. म्हणजे सांधेदुखी या विषयाचा जो विचार करताना, काही पेशंट असे असतात ज्यांच्यामध्ये अस्थिधातू क्षय झालेला असतो, हाडांची झीज झालेली असते, आणि काही व्यक्ती असे असतात की ज्यांच्यामध्ये पचनातले बदल घडलेले असतात आणि त्यामुळे सांध्यांना सूज आणि दुखणं असं उत्पन्न झालेलं असतं.
2: श्रोते हो, 10 जूनला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448-844-9960 8448-844-9960 8448-449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 10 जूनला बुधवारी सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत अहिल्यानगर मध्ये.
0: सर, तुम्ही सांगताय सांधेदुखीच्या आजाराबद्दल, म्हणजे विविध कारणानं विविध ठिकाणी सांधे दुखत असतात.
1: बेसिकली याच्यात काय होतं मॅडम की नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजली जाते. म्हणजे काही व्यक्तींमध्ये मी मगाशी म्हणल्याप्रमाणे धातुक्षय झालेला असतो आणि काही व्यक्तींमध्ये अपतर्पणजन्य आणि संतर्पणजन्य असे दोन प्रकार आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये पचनातल्या बदलांमुळे आणि शरीरात सामावस्था निर्माण झाल्यामुळे सांधेदुखी उत्पन्न झालेली असते. त्याच्याबरोबर सांध्यांना सूज आणि अवघडणे अशा प्रकारची लक्षणं उत्पन्न असतात. तर याचं संपूर्ण निदान हे फक्त नाडी परीक्षेद्वारे करता येतं की अमुक व्यक्तीमध्ये हाडांची झीज झाली आहे किंवा शरीरातील बिघाडांमुळे त्याचं लक्षण उत्पन्न झाली आहे, ज्याला आपण अमवात म्हणतो. हे पर्टिक्युलरली संपूर्ण निदान हे नाडी परीक्षेवरच करतात आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करतात, कारण आयुर्वेदामध्ये असंख्य औषधे आहेत जी सांधेदुखीवर उपयोगी पडू शकतात. पण प्रत्येकाला प्रत्येकच औषध अगदी आपण प्रयोग करतो त्याप्रमाणे देऊन चालत नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे डेफिनेटली नाडी परीक्षेद्वारे आपण या रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांच्या शरीरातील दोषस्थिती, म्हणजे सांधेदुखी मागील मूळ कारण समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट जर केली, तर डेफिनेटली कोणत्याही वेदनाशामक औषध न घेता किंवा वेळप्रसंगी कोणत्याही ऑपरेशनची आवश्यकता न ठेवता आपण औषधांनी त्यांना बरं करू शकतो, त्यांच्या सांधेदुखी संपूर्ण बऱ्या करू शकतो.
0: अच्छा.
2: श्रोते हो, 10 जूनला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448-844-9960 8448-844-9960 8448-844-9260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 10 जूनला बुधवारी सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत अहिल्यानगर मध्ये.
0: वेळ झाली इथंच थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर,
4: प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 7:55 आणि 28 सेकंद झाली आहेत.
5: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
6: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
7: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
6: तू आहेसच विसरभोळी.
7: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
5: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
7: आभा?
5: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत

86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ॲप डाउनलोड करा किंवा डायल करा 144477.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232 39 39.
3: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
4: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
3: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
4: फोन नंबर 02 41 235 35 15.
3: मोबाईल 960 44 988 36.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
7: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
8: आता ही आठवण कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमाची. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर RM गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02 41 242 34 71 आणि 242 36 72. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8 वाजताहेत. समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: कॅन्सर, स्वादुपिंडाचा कॅन्सर, स्वादुपिंडाचा कर्करोग या संदर्भात तुम्ही श्रोत्यांना माहिती सांगत होतात. आपण या भागात पुढे जाऊयात की तपासणी तर तुम्ही सांगितली, मग त्यावरचे उपचार काय आहेत?
1: तर उपचारांमध्ये सगळ्या प्रकारचे उपचार ह्याच्यात आहेत, सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन.
0: बर.
1: पण सगळ्यात मेन उपचार हा ऑपरेशन हा आहे, म्हणजे सर्जरी. तर ऑपरेशन करून ती गाठ पूर्णपणे काढून टाकणे,
0: अच्छा,
1: तर हा सगळ्यात मेन उपचार आहे. पण कधी कधी गाठ खूप मोठी असते आणि अवघड ठिकाणी असते, किंवा रक्तवाहिनीला चिकटलेली असेल,
0: अच्छा,
1: किंवा गाठ खूप मोठी मोर दॅन 5 सेंटीमीटर असेल, आणि तर ते ऑपरेबिलिटी म्हणजे तो पूर्णपणे व्यवस्थित काढू शकतो का आणि रक्तवाहिनीला इजा न होता, म्हणजे ब्लीडिंगची रिस्क नाही पाहिजे ऑपरेशनला, कुठं चिटकलेली नसेल, तर मग तो डायरेक्टली आपण ऑपरेशन करू शकतो. गाठ छोटी असेल, कुठं रक्तवाहिनी चिकटलेली नसेल,
0: अच्छा,
1: तर आपण डायरेक्टली ऑपरेशन करून ती गाठ काढू शकतो.
0: बरोबर.
1: पण यात विशेष असं आहे ऑपरेशन मध्ये की तिथं फक्त गाठ नसते काढायची, ते गाठ असते डिओडेनमला, म्हणजे छोट्या आतड्याला चिकटलेली.
0: बर.
1: तर त्याला आपल्याला ती गाठीसोबत ते डिओडेनम म्हणजे छोट्या आतड्याचा भाग काढायला लागतो, आणि मग ते काढल्यामुळे तिथंच आपलं लिव्हरचं जे कॉमन बाईल ट्रॅक्ट आपण म्हणतो ते तिथे येऊन इन्सर्ट झालेलं असतं, म्हणजे आपलं जे बाईल आहे आपलं लिव्हर मध्ये जे येतं ते तिथेच एंटर करत असतं. तर मग तो भाग काढल्यामुळे आपल्याला चार ठिकाणी लहान आतडे जोडायला लागतात. ती गाठ काढल्यामुळे आपल्याला लहान आतडे घेऊन ते जी जागा भरायची असते ती भरण्यासाठी आणि नॅचरल कनेक्शन तयार करण्यासाठी मग ते जेजुनम म्हणजे पुढचं लहान आतडे घेऊन स्टमकला जोडायला लागतं, कारण स्टमक पोटाला, दुसरा लिव्हरला जोडायला लागतं,
0: अच्छा,
1: तिसरा पॅनक्रियास जो भाग काढलाय आणि जो राहिलेला चांगला भाग आहे त्याला जोडायला लागतं, आणि मग लहान आतड तेच जेजुनम लहान आतड दोघांनी एकमेकांना जोडायला लागतं, त्याला जेजुनो जेजुनोस्टमी म्हणतात. म्हणजे चार ठिकाणी ते जोडायला लागतं आपल्याला, पॅनक्रियाटिको जेजुनोस्टमी, हिपॅटिको जेजुनोस्टमी म्हणजे लिव्हरला जोडणं, गॅस्ट्रो जेजुनोस्टमी पोटाला जोडणं, आणि जेजुनो जेजुनोस्टमी म्हणजे लहान आतडे एकमेकांना
0: जोडणं.
1: तर हे काढणं आणि जोडणं याला कमीत कमी 6 ते 9 तासाचा टाइम जातो. जर सिम्पल छोटं गाठ असेल, स्ट्रेट फॉरवर्ड असेल तर 7 तास, जर कॉम्प्लिकेटेड केस असेल त्यात पण धमनीला थोडी चिकटलेली असेल सेपरेट करायला, तर मग आपल्याला कदाचित या ऑपरेशनला 9 तास 10 तास पण लागतात. तर आपण असे ऑपरेशन गरुड हॉस्पिटलला केलेले आहेत, गरुड सर, सिनियर गरुड सर आणि मी.
0: बर बर.
1: तर ते सक्सेसफुलही झालेले आहेत. पण ह्या मोठ्या ऑपरेशन मध्ये कॉम्प्लिकेशनची पण रिस्क असते.
0: बर.
1: पण तरी कॉम्प्लिकेशनची रिस्क थोडीफार असली तरी आपल्याला त्यातनंच पूर्णपणे हा पेशंट बरा होऊ शकतो, त्यामुळे ती रिस्क घेऊन आपल्याला पुढे जायला लागतं. आणि शक्यतो एक्सपिरियन्स सर्जन असतील, लॉंग एक्सपिरियन्स कॅन्सर सर्जन असतील, एमसीएच, तर मग ते सक्सेसफुल होण्याचे पण चांगले चान्सेस असतात. तर आपण असे बरेच ऑपरेशन केलेले आहेत आणि ऑलमोस्ट 99% सक्सेस झाले आहे, आणि 1% इन्फेक्शन वगैरे होण्याची रिस्क असते ती आपल्याला माहीत पाहिजे, त्याच्यातनं पण आपण ओव्हरकम करतो आणि पेशंट बरा होतो. पण हे लवकर करणं गरजेचं आहे, कधी कधी खूप लेट कळतं आणि मग आपल्याला एकदम कावळी खूप वाढल्यावर पेशंट येतात, डोळ्यात खूप डार्क पिवळे झाले, मग त्यावेळी आपल्याला बेरोबिन खूप वाढलं असेल, 15 पुढे गेलं असेल, तर मग आपल्याला स्टेंट टाकायला लागतो लिव्हर मधनं,
0: अच्छा,
1: पॅनक्रियास मधनं मग लिव्हर मध्ये, जेणेकरून ते कावळे आपल्याला आधी बाहेर काढायला लागते, कमी करायला लागते,
0: अच्छा,
1: आणि मग आपल्याला किमोथेरपी ऑपरेशन हे सगळे पर्याय करता येतात. पण हे कावळ होणं हे पट आणि लवकर तुम्ही तज्ञांना दाखवलं हे त्यात खूप गरजेचं आहे, पोटाची सोनोग्राफी आणि त्या सगळ्या तपासून कॅन्सर तज्ञांना एमसीएच कॅन्सर सर्जनला लवकरात लवकर दाखवणं गरजेचं आहे.
0: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोतो, आता सकाळचे 8:20 आणि 28 सेकंद झाली आहेत. आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा थोड्याच वेळात. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
0: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो मग.
2: पूर्ण गुडघा बदलावा.

0: लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
2: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया,
0: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात बालकवी ठोंबरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: काय झालं?
2: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये.
1: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
2: हो ना,
1: काही काळजी करू नका. चला बरं आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
2: कुठे भेटतील त्या?
1: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
2: आणि फोन नंबर
1: 93-72-99-39.
2: 93-72-99-39.
1: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
0: श्रोतहो सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात वंदना विटणकर यांचं गीत. श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत नियोजनात गायलं आहे मोहम्मद रफी यांनी.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. श्रोतहो, सुगम संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 8:30 वाजतात. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

0: पुणे केंद्र आहे 8:30 झाली आहेत प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश आता सविस्तर बातम्या पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा सुरक्षा व्यापार गुंतवणूक आरोग्य सेवा औषध उद्योग नवीकरणीय ऊर्जा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या असून भारत आणि व्हेनेझुएला दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेला

वाराणसी शहरात आज आणि उद्या ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीमध्ये वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ चर्चा करणार आहेत. तसंच या बैठकीदरम्यान काशीच्या जगप्रसिद्ध GI टॅग प्राप्त उत्पादनाचं एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात वाराणसीच्या समृद्ध हस्तकला परंपरेचं प्रदर्शन कारागीर करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयमधील शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार असून त्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या परिषदेत पूर्वोत्तर राज्यातील विविध विकास संबंधी मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, शेती, बागा, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प आदी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 याबाबत व्यापक चर्चा होणार आहे. या परिषदेत पूर्वोत्तर राज्य विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यमंत्री सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी 2 दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते लंकामुरा इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीचं उद्घाटन करणार असून पुष्पदंत पॅलेस हॉटेलचा शिलान्यासही करणार आहेत. तसंच अमित शहा राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक करणार आहेत. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यामध्ये 2.5 पटीनं वाढले आहेत. विमान कंपन्यांना देण्यात येणारा 10,000 कोटींचा हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असंही वैष्णव यांनी सांगितलं. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. राजधानी दिल्ली क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 8,300 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल आणि येत्या काही आठवड्यात तो पूर्ण होईल असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या परदेशी व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यामध्ये आपण भारतासोबतच क्वाड देशांच्या गटातील ऑस्ट्रेलिया, जपान यांच्याबरोबरही सागरी व्यापार वाढवण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचं मार्को रुबिओ यांनी सांगितलं. जगभरात योगासनांना प्रचंड लोकप्रियता मिळत असून आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 होत आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. ते या कार्यक्रमामध्ये आज आभासी माध्यमातून सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतील एक महत्वपूर्ण टप्पा आहेत असं सांगत स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांना आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना

0: पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या जागतिक योगासन स्पर्धा 8 जून पर्यंत चालणार असून त्यामध्ये जगातल्या 60 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधल्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव येत्या शनिवारी कोलकाता इथं भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक देखील उपस्थित राहतील. या बैठकीत चर्चेचा मुख्य भर राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांवर असणार असून यामुळे रेल्वे विकासाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथं काल एका हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 झाली आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक तर 9 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आतापर्यंत 49 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला असून इमारतीचा मालक लोकेश बजाज याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाला. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. गोव्यातल्या मडगाव इथं सुरू असलेल्या सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत काल यजमान भारतीय संघानं उपांत्य फेरीमध्ये भूतानचा 1-0 पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. सामन्याच्या 58व्या मिनिटाला संफिदा नोंगक्रमनं निर्णायक गोल करत भारताला 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं. या स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद पटकावलेला भारत आता येत्या शनिवारी विजेतेपदाच्या लढतीमध्ये गतविजेत्या बांगलादेशच्या संघासमोर बरोबर अंतिम सामना खेळणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. श्रोतेहो, आता सकाळचे 8:41 होत आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमातली सुरुवातीची ही गीतरचना ऐकूयात अनूप जलोटा यांच्या स्वरात.

अनुप जलोटा यांनी गायलेली ही भक्तिरचना आपण ऐकलीत. श्रोतहो, मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात लोफर चित्रपटातलं गीत. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

लोफर चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत नियोजनात स्वर होता आशा भोसले यांचा.

श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत आपण ऐकलं. गुपचूप गुपचूप चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं अनिल अरुण यांचं. श्रोतहो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी.

श्रोतहो, कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत जे आपण ऐकत आहोत ते आहे चलो इश्क लढाए या चित्रपटातलं, जो प्रदर्शित झाला 2002 साली. आणि रोमॅन्टिक कॉमेडी असा हा चित्रपट, ज्यातले मुख्य कलाकार होते गोविंदा आणि राणी मुखर्जी. आणि त्या काळी गाजलेलं असं या चित्रपटाचं टायटल सॉन्ग आता आपण ऐकत आहोत. हे गीत आहे समीर यांचं, गायला आहे सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी. संगीतकार आहेत हिमेश रेशमिया.

0: सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं चलो इश्क लढाय चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं समीर यांचं, संगीतकार होते हिमेश रेशमिया.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोतोहो, 1977 साली प्रदर्शित झालेला सुपरहिट असा चित्रपट अमर अकबर अँथनी आणि या चित्रपटातलं सदाबहार असं गाणं आता आपण ऐकणार आहोत। आणि या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे गायन क्षेत्रातले बॉलिवूडचे जे दिग्गज असं ज्यांच्याविषयी आपण म्हणतो असे चार सर्वोत्कृष्ट गायकांनी हे गाणं गायलं आहे। त्या आहेत लता मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि मुकेश। शिवाय ज्यांच्यावर हे गाणं चित्रित आहे असे अमिताभ बच्चन, परवीन बाबी, विनोद खन्ना, शबाना आझमी, ऋषी कपूर आणि नीतू सिंग अशा भरगच्च स्टारकास्टने भरलेला हा चित्रपट। आणि त्यातलं हे सुंदर असं गीत, जे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, ऐकूयात।

कविता कृष्णमूर्ती आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं शोला और शबनम चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं अंजान यांचं, संगीतकार होते बप्पी लाहिरी. श्रोतो, आता कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत विरासत चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. अनु मलिक यांच्या संगीत नियोजनात

0: विरासत चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. अनु मलिक यांच्या संगीत नियोजनात गायलं होतं कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण यांनी. या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9:25 झाली आहेत. ऐकूयात काही निवेदनं.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

0: श्रोते हो,
1: दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सकाळी 8:40
1: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15 तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व.
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
2: श्रोतो, आजच्या हॅलो गीत बहार कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि निवेदन अतुल सातपुते यांचं. तसंच आज संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या प्रायोजित कार्यक्रमात कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा विषय खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. सहभागी तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ R.M. गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता सकाळचे 9:30 आहेत. 10 वाजेपर्यंत सहक्षेपित करत आहोत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात.

100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम.

श्रोतेहो, आता सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारणात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आहे जिद, चित्रपटातलं शकील आझमी यांचं, शरीफ तोशी यांच्या संगीत नियोजनात स्वर अरिजित सिंग यांचा.

अरिजित सिंग यांनी गायलेलं जिद चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शकील आझमी यांचं. संगीतकार होते शारिब तोशी.

अधिनियम 1987 कलम 12 पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provoro-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सराफ बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एक विलन चित्रपटातलं मिथुन यांचं गीत। स्वर आहे मुस्तफा जाहीद यांचा।

रास 3 चित्रपटातलं संजय मासूम यांचं हे गीत आपण ऐकलत. जीत गांगुली यांच्या संगीत नियोजनात स्वर होता के यांचा. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हिरोज चित्रपटातलं गीत. गीत आहे जयलेस शेरवानी यांचं, संगीतकार साजिद वाजिद.

हिरोज चित्रपटातलं जेलिस शेरवानी यांचं गीत आपण ऐकलं. साजिद वाजिद यांच्या संगीत नियोजनात स्वर होता सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आतिफ असलम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं रमैया वस्तावय्या चित्रपटातलं गीत आहे प्रिया पांचाल यांचं, संगीतकार सचिन जिकर.

संगीत नियोजनात स्वर होता अतीफ असलम आणि श्रेया घोषाल यांचा. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत तुम मिले चित्रपटातले गीत. स्वर आहे जावेद अली आणि सहकाऱ्यांचा, गीत कुमार आणि सईद कादरी यांचं, संगीतकार प्रीतम.

सुबिन गर्ग यांनी गायलेलं गँगस्टर चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सईद कादरी यांचं, संगीतकार होते प्रीतम. श्रोतहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून. श्रोतहो, आता सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. श्रोतहो, आज आहे पार्श्वगायक SP बालसुब्रमण्यम यांचा जन्मदिन. 4 जून 1946 साली त्यांचा जन्म नेल्लोर इथं, अर्थातच सध्याच्या आंध्र प्रदेश इथं झाला. पार्श्वगायक म्हणून गाण्याची संधी त्यांना पहिल्यांदा मिळाली तेलुगू चित्रपटामध्ये. दाक्षिणात्य दिग्दर्शकांसोबत काम करत असतानाच संधी मिळाली हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायनाची, आणि हिंदी चित्रपटात सलमान खान यांच्या गाण्यासाठी आवाज देऊन ते हिंदी सिनेसृष्टीतही तितकेच हिट ठरले. तर चला ऐकूयात. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित SP यांनी गायलेलं, सोबतच लता मंगेशकर यांचा स्वर असलेलं देव कोहली यांचं हे गीत, संगीत राम लक्ष्मण यांचं.

मैंने प्यार किया चित्रपटातलं देव कोहली यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांचा, संगीतकार होते राम लक्ष्मण.

ऋषिकेश रानडे आणि योगिता गोडबोले यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं आणि चित्रपट होता तुझ्या माझ्या संसार.

आला आणि काय हवं मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता कार्यक्रमात ही कव्वाली ऐकणार आहोत कैसर उल जाफरी यांची अल्ताफ राजा आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत आहे मोहम्मद शफी नियाजी यांचं.

अल्ताफ राजा आणि सहकाऱ्यांनी गायलेली कैसर उल जाफरी यांची कव्वाली आपण ऐकलीत. संगीतबद्ध केले होते मोहम्मद शफी नियाजी यांनी. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं हे पॉप गीत.

आशा भोसले यांनी गायलेलं हे पॉप गीत आपण ऐकलं. श्रोतहो, मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ही आठवण कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमाची. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ आज सायंकाळी 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72. श्रोतो, आता मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हे गीत सुधीर फडके यांच्या स्वरात, गीत आणि संगीत मनोहर कवीश्वर यांचं.

सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं मनोहर कवीश्वर यांचं. श्रोतहो, मिश्र संगीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 11 वाजले आहेत. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं, संगीत वसंत प्रभू यांचं आणि चित्रपट कन्यादान.

श्रोतो हो, लता मंगेशकर यांनी गायलेलं कन्यादान चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. पी सावळाराम यांच्या या गीताला संगीत होतं वसंत प्रभू यांचं.

सुरेश बाडकर आणि साधना सरगम यांनी गायलेलं पटली रे पटली चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं विवेक आपटे यांचं, संगीतकार होते अनिल मोहिले. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर स्वर आहे सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांचा आम्ही दोघं राजा राणी चित्रपटातल्या गीतासाठी. गीत वंदना विटणकर यांचं, संगीतकार राम लक्ष्मण.

सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांनी गायलेलं आम्ही दोघं राजा राणी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं वंदना विटणकर यांचं, संगीतकार होते राम लक्ष्मण. श्रोतो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:15 वाजले आहेत. ऐकूयात आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. गीताला संगीत अनिल अरुण यांचं.

श्रीधर फडके यांनी गायलेलं कुसुमाग्रज यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात चंद्रशेखर सानेकर यांचं गीत, अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात. संगीत मयुरेश पै यांचं.

अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गालेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मयुरेश पै यांचं. श्रोतहो, या गीताबरोबरच आपली गाणी कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. शंभरांश एक मेगा हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. श्रोतहो, आता सकाळचे 11:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या प्रायोजित कार्यक्रमात कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा विषय खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. सहभागी तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 9 वाजता कार्यक्रम हॅलो गीतबहार. या फोन इन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि निवेदन अतुल सातपुते यांचं. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकलेत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. श्रोतहो, आजची प्रसारण सभा आता समाप्त करत आहोत. प्रसारणात मी वर्षा बांगर आपला निरोप घेते. यानंतर ठीक 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आणि दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी आज आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो, बघता बघता जून महिन्याला सुरुवातही झाली आणि आता सर्वांनाच वेध लागले ते येणाऱ्या पावसाचे. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे तापलेल्या धरणीला हा ऋतू नवसंजीवनी देतो. पहिल्या पावसाच्या सरी जेव्हा कोरड्या जमिनीवर पडतात तेव्हा जो मातीचा सुगंध दरवळतो तो शब्दात व्यक्त करणंच अशक्य. हा क्षण म्हणजे ऋतुचक्रातील एक जादुई अनुभव. खरंच बऱ्याच ठिकाणी पाऊस आपली हजेरी लावतोही आहे. अगदी तनामनाला सुखावणाऱ्या या पावसासाठी निसर्गातला प्रत्येक जीव आसुसलेला. त्यांनी यावं आणि मनसोक्त बरसावं असं वाटतंय. मैत्रिणींनो, पण या बरसणाऱ्या पावसाचं काही नियोजनही करावं लागणार आहे. येणाऱ्या प्रत्येक थेंबाचं महत्व समजून पाणी साठवून ठेवावं लागणार आहे. जमिनीत पाणी मुरेल अशा सोयी कराव्या लागतील आणि त्या दिशेनं पावलं आत्ताच उचलावी लागतील. एकूणच कुठल्याही ऋतूत पाण्याची कमतरता भासू नये या दृष्टीनं प्रयत्न करावा लागणार आहे. आपली येणारी पिढी पशुपक्षी यांच्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या धोरणाचा अवलंब करावा लागणार आहे. चला तर छोटासा प्रयत्न आपणही करूया, पर्यावरणाचं संतुलन राखूया. मैत्रिणींनो, यानंतर वळूया आपल्या या कार्यक्रमातील मालिकेकडे. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांच्याबद्दल त्यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल आपण जाणून घेणार आहात. चला तर

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेअंतर्गत आज आपण फुटबॉल प्लेयर आणि ऍथलीट असलेल्या डॉक्टर शारदा नायडू यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. 40 वर्षाचा त्यांचा हा क्रीडा क्षेत्रातील प्रवास आहे. करिअरही याच क्षेत्रात त्यांनी घडवलेलं आहे. कसा हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाचा प्रवास होता हे आता छान गप्पांमधून जाणून घेऊया. शारदाताईंचं स्वागत करूया. नमस्कार शारदाताई.
1: नमस्कार मॅडम.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: खेळ कुठलाही असो, प्रत्येक व्यक्तीच्या तो जवळचा असतो. कोणी आपल्या समाधानासाठी खेळतं, कोणी त्यामध्ये करिअर करतं, आणि खेळ म्हटला की मग जिद्द चिकाटी हे गुण आलेच. तर तुमचा हा खेळाचा प्रवास, आणि सहसा फुटबॉल या खेळाकडे मुली फारशा वळत नव्हत्या जर तुमचा काळ जर पाहिला तर.
1: हो.
0: आणि तुम्ही कितीतरी मॅचेस जिंकलेले आहात आणि आज प्रिन्सिपल म्हणून तुम्ही एका कॉलेजमध्ये कार्यरत आहात. अजूनही विद्यार्थ्यांना घडवता, स्वतः तुम्ही खेळता देखील. तर कशी या खेळाची आवड निर्माण झाली, इथपासून सुरुवात करूया ना आपण आपल्या मुलाखतीला.
1: माझी सुरुवात अगदी लहानपणा, मी 2 वर्षाची होती

0: पासून मला कळायचं नाही खेळ वगैरे. मी नर्सरी मध्ये होती, एक रेस झाली आणि ती रेस मध्ये मी फर्स्ट आली.
1: बरं.
0: आणि मला एक वॉटर बॅग आणि काही काही मिळालं आणि मी असे टाकून दुपारी घराले गेली. हे काय मला माहित नाही काय होतं, पण इथे असं धावण्यामुळे असे बक्षिसे मिळतात असं मला कळलं. नंतर कुठे पण जिथे 15 ऑगस्ट मध्ये होत होता त्या काळी दुर्गा उत्सव गणपती मध्ये असे छोटे छोटे खेळ होत होते, तो मी निघायची आणि माझी आई मला खूप ढुंडायची कुठे गेली माझी बेटी. पण एखादीने सांगितलं तुमची मुलगी तिथे धावत आहे, तो मग मी यायची पुन्हा खूप सारे पुरस्कार घेऊन यायची. नंतर असे मला खूप आवडलं लागलं खेळायला. जेव्हा मी 7वी कक्षात मध्ये गेली तेव्हा मी सेंट अँथनी स्कूल मध्ये होती आणि एक सर्क्युलर निघाला की फुटबॉल कोणाला खेळायचं आहे, वुमेन फुटबॉल असं एक सर्क्युलर निघाला होता आणि मी एकटीच हात उपर केले. तर सरांनी म्हणाला की फुटबॉल आणि तू खेळशील, मी हो सर. मला माहित नव्हता की फुटबॉल काय आहे, पण मला खेळायचं होता. आणि त्या दिवशी अगर हँडबॉल हॉकी काही पण असते तरी माझा हात वरच असता. काही मैत्रीण माझ्यासोबत आले.
1: बर.
0: आणि आमची यशवंत स्टेडियम मध्ये प्रॅक्टिस होत होती, डीएसओ चे कोच होते, ते आले आणि ट्रायल वगैरे झालं. माझी हाईट बघून मी खेळत होती, त्याला खूप फिटनेस तेव्हापासून छान होता माझा. म्हणाले ही खूप अच्छी गोलकीपर बनेगी ये लडकी, पटियालाचे कोच होते ते.
1: बर.
0: तर माझा सुरू झाला प्रॅक्टिस आणि 6 महिना नंतर ही माझा सिलेक्शन 1983 मध्ये फैजाबाद इथे सब ज्युनियर मध्ये झाला. तेव्हापासून माझा प्रवास आजपर्यंत सुरू आहे.
1: वा वा वा वा, खूपच छान. आणि फुटबॉल हा खेळ तुम्हाला माहित नव्हता, पण खेळायचं होतं, जिद्द होती की कुठलाही खेळ
0: खेळायचं होतं मला.
1: आणि ती जिद्द तुम्ही पुढे ठेवली आणि याच्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने आपलं करिअर केलं. आता फुटबॉल या खेळाविषयी खूप असं सविस्तर माहिती अनेकांना नसते, तर तुम्ही ऍज अ कोच आहात, तुम्ही अनेक मॅचेस खेळल्या आहात, तर काय सांगाल आमच्या मैत्रिणींना काय हा गेम आहे?
0: फुटबॉल खूप छान गेम आहे, खूप फिटनेस लागते. 90 मिनिटचा गेम.
1: बरं.
0: 90 मिनिट गेम मध्ये खूप फिटनेस लागेल आणि कोऑर्डिनेशन हे खूप छान असते. वुमेन्स फुटबॉल मध्ये वुमेनला 90 मिनिट खेळणं म्हणजे मजाक नाही आहे.
1: हो.
0: तरीही आमच्या महाराष्ट्राची तेव्हा फुटबॉलची टीम खूप छान होती. मी खेळली 10 इयर्स. 10 इयर्स मध्ये काफी फर्स्ट सेकंड थर्ड असे महाराष्ट्राला मिळाले.
1: बरं.
0: आता थोडा कठीण आहे. आता मणिपूर आणि वेस्ट बेंगॉल इतके खूप छान फुटबॉल प्लेअर आहे.
1: बरं.
0: आणि फुटबॉल जो प्लेअर असतात तिथे एक गोलकीपर आहे, मग फॉरवर्ड प्लेअर असतात, हाफ प्लेअर असतात, बॅक प्लेअर असतात. आणि क्रिकेट जो खूप फेमस आहे आजची स्थिती, पण वर्ल्ड मध्ये फुटबॉल ही फेमस आहे.
1: एका गोलकीपरची काय भूमिका असते?
0: गोलकीपरची भूमिका म्हणजे सर्व आत्मा असते.
1: हो.
0: गोलकीपर हा, कारण की त्याला दिसते की काय होत आहे ग्राउंड मध्ये. आणि त्याला जो प्लेयर असतात ना खेळते, जो फॉरवर्ड असतात, बॅक असतात, त्याला पण गोलकीपर ही मोटिवेट करतात, अगे बढ, इधर से बॉल ले, इधर इसको ये, यानी ऐसे वो गोलकीपर का ही पूरा रोल रहता है जिसमें गोलकीपर अपना पूरा एनर्जी एक तो बोलने में, और दूसरा उसका दूसरा रोल रहता है कि उसको रोकना भी है बॉल. ये बात यानी इतना उसका पूरा ध्यान पूरे ग्राउंड के साथ में रह के और खुद को गोल भी रोकना है. अगर हमने बहुत अच्छा गोल मार भी दिया, अगर फिर वहां से अगर गोल होता है तो फिर कोई मतलब नहीं. इसलिए गोलकीपर का रोल बहुत बड़ा होता है, मतलब गोल बचाना भी है और गोल मारने वालों को मोटिवेट करके जिताना भी है.
1: बरं.
0: तो इतका खूप छान असते.
1: हो. मग यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग द्यावी लागते का गोलकीपरला?
0: हो, सर्वांना.
1: बरं.
0: बॅकची अलग ट्रेनिंग असते, फॉरवर्डची अलग असते, हाफची अलग असते, गोलकीपरची अलग असते. गोलकीपरला डाइव मारायचं असते.
1: हो.
0: खूप जम्प असावी.
1: बरोबर. मग कसं तुम्हाला तुमच्या कोचने घडवलं?
0: माझा कोच होता सत्यनारायण पारपल्ली, ओको

0: एज्युकेटेड नव्हता पण इतका छान कोचिंग द्यायचा त्यांच्यामुळे आमचं भविष्य घडलं असं मला वाटते.
1: आणि ऍज अ प्लेअर म्हणून तुम्ही तेवढी मेहनत केली जसं तुम्हाला कोचने सांगितलं तसं तुम्ही सगळं फॉलो करत गेले आणि पुढे मग चमकलात छान खेळामध्ये. प्रत्येक खेळाडूला त्या खेळातला मेन खेळाडू जो असतो जो खूप नावाजलेला असतो तो आपला आदर्श असतो. तुमच्या दृष्टीने कोण या खेळाचा आदर्श आहे?
0: त्यावेळी खूप सोशल मीडिया नव्हता म्हणून आम्हाला पेले मॅराडोना ये आमचे आवडची
1: हो पण मग त्यावेळी मॅचेस बघणं वगैरे होत असेल
0: पण दूरदर्शन डीडी वन हेच होत. मला आठवते की जेव्हा मी इंटरनॅशनल खेळली होती 86 ला माझ्या घरी टीव्ही नव्हता. माझ्या फ्रेंड कडे टीव्ही होता आणि माझी मॅच रात्री 11 वाजता आली. धावत आला आणि मला म्हणजे शारदा तेरा मॅच सुरू हो रहा है जल्दी चल ऐसा जमाना था उसको.
1: खरंच अवघड होत पण अवघडलाही तुम्ही सोपं करून दाखवलं मेहनतीने. बरं यातच करिअर करावं असा केव्हा निर्णय घेतला मग तुम्ही?
0: मॅडम मी ना ऍक्च्युअल 12th नंतर LLB चा फॉर्म आणला होता पण माझी एक सिनियर गोलकीपर होती किरण लुक ती बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन करत होती आणि स्टेडियम मध्ये आता काय करायचं शारदा तो मी म्हटलं दीदी मैंने LLB का फॉर्म लेके आया है तुला कशाला करायचं LLB आपला फील्ड स्पोर्ट्स मध्ये आहे फिजिकल एज्युकेशन ही आम्हाला पण माहित नव्हता की फिजिकल एज्युकेशन पण आहे आणि मी BPE मध्ये नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय धंतोली
1: बरं
0: तिथे माझी ऍडमिशन झाली किरण दीदीमुळे.
1: बरं
0: मी ईश्वर देशमुख कॉलेजचा प्रिन्सिपल आहे आणि माझी मास्टर डिग्री PGTD म्हणजे कॅम्पस मध्ये झाली नागपूर युनिव्हर्सिटीचे.
1: बरं त्यामुळे खेळ करिअर नंतर कोचच्या
0: भूमिकेत
1: पण या सगळ्या भूमिकेत तुम्ही पुढे आलात. आता तुम्ही कॉलेज स्तरावरही अनेक मॅचेस खेळला असाल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा. तर आपण थोडंसं राष्ट्रीय स्तरावर आता बोलूया. तर पहिली मॅच कुठे होती आणि ते अनुभव आम्हाला सांगा ना.
0: जसं की मी सांगितलं होतं की फर्स्ट मॅच म्हणजे सब ज्युनियर फैजाबाद तेव्हा मी फक्त 13 वर्षाची होती.
1: बरं
0: आणि त्यानंतर दरवर्षी 3 नॅशनल व्हायचे सब ज्युनियर ज्युनियर आणि सिनियर.
1: बरं
0: माझ्या फिटनेस माझ्या हाईट की वजह से मुझे जो गोलकीपर का चान्स मिला माझं सिलेक्शन सब ज्युनियर मध्ये पण व्हायचं ज्युनियर मध्ये पण व्हायचं आणि सिनियर मध्ये पण व्हायचं. मी 16, 15, 16, 14 इयर्स मध्ये पण सिनियर नॅशनल खेळले.
1: बरं
0: तर माझा अनुभव मतलब खूप मला अभ्यास आणि खेळ याशिवाय माझा
1: दुसरं काहीच नव्हतं
0: काहीच नाही होता. आणि माझी आई कधीच मला बोलली नाही की तुला हे काम करायचं आहे तुला ते घरचं काम कर असं कधीच नाही. तिने खूप खूप मतलब
1: मदत केली
0: मदत इतकी केली काय सांगू आता मी. कारण की एका वेळी माझ्या वडिलांना रिश्तेदार लड़की है आप पेन पेन के खेलने जाती है अभी उससे शादी कौन करेगा तो माझ्या वडिलांनी माझा खेळ बंद केलं होतं.
1: बरोबर
0: पण माझे शाळेचे प्रिन्सिपल फादर फ्रान्सिस सेंट अँटोनी शारदा कैसे चल रहा आपका प्रॅक्टिस मी सांगितलं सर माझा बंद झालाच तर मला काही सांगता ते प्रिन्सिपलने अपना स्कूटर से मेरे घर आहे.
1: बरं
0: त्यावेळी माझे फादर होते घरी तो उन्होंने बताया कि आपकी लड़की जो है वो एक दिन बहुत ज्यादा नाम कमाएगी आपने उसका खेल बंद कर दिया है तो ये ठीक नहीं है आप उसको फिर से शुरू करो. माझे वडील काही ना बोलता
1: हो म्हणाले
0: आणि त्यानंतर वडिलांनी काहीच नाही बोलला काही कधी नाही आणि त्यांना कळत पण नाही होतं कुठे चालली केव्हा येते. माझा वडील गार्ड होते सेंट्रल रेल्वे मध्ये ते पण टूर मध्ये असतात तर तिने पण काही नाही. आणि माझी आईचा मोठा रोल आणि माझी भाऊचा माझ्या मला 3 भाऊ होते.
1: बरं
0: तिघी भाऊ कधी माझ्या स्टड बूट असतात

0: तिला पॉलिश करायचे, टूर मध्ये जाणार तो प्रेस करायचे, देन अक्का क्या हो गया अभी और क्या करना है, खूप खुश. माझा मतलब वातावरण इतका मतलब
1: सपोर्टिव्ह
0: होता, खूप खूप सपोर्टिव्ह होता. आईचा रोल मोठा
1: हो, आई वडिलांची भूमिकाच इतकी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये महत्वाची असते आणि त्यांच्या पाठिंब्याने आपण खऱ्या अर्थाने पुढे जातो. जसा भक्कम पाठिंबा तुम्हाला मिळाला. आता अडचणी तर प्रत्येकाच गोष्टींमध्ये येतात.
0: खूप अडचणी आली, सांगण्याचा काही अर्थ नाही, पण अडचणींमधून निघायचा म्हणजे स्पोर्ट्स.
1: बरोबर, तेच पुन्हा तेच की जिद्द चिकाटी जर तुमच्यात असेल आणि मला करायचंय, माझ्या स्वप्नांना मला पूर्ण करायचंय असं म्हटलं की नक्कीच ती स्वप्न पूर्ण होतात. तर अशा रीतीने तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेतही अनेक मॅचेस खेळलेला आहात. पुढे जेव्हा तुमचा खेळ अधिकाधिक प्रगल्भ होत गेलात, तुम्ही गोलकीपरची भूमिकाही खूप छान पद्धतीने निभावत होतात, आंतरराष्ट्रीय खेळाकडेही तुम्ही वळलात, तर आंतरराष्ट्रीय खेळात तुम्ही किती मॅचेस खेळलात, किती मॅचेस तुमच्या झाल्या?
0: आंतरराष्ट्रीय मॅचेस फुटबॉलमध्ये खूप जास्त खेळायला मिळाला नाही. जेव्हा सिलेक्शन होता जकार्ताला म्हणजे जायचं होतं, तेव्हा 10,000 द्यायचं होतं, तर 10,000 तेव्हा नाही माझ्याजवळ होते पण नाही, आणि पापाजवळ पण इतके नाही होते, तर मी सोडलं ते. नंतर इंडियामध्येही होतं इंटरनॅशनल, तेव्हा माझं सिलेक्शन पुन्हा झालं आणि मी पुन्हा खेळले. नंतर माझी ही जो स्वप्न होती इंटरनॅशनल खेळायची ती माझ्या डोक्यात राहायची, तर मी मॅरेज नंतर आणि खूप शोधाय ती कुठे आहे वेटरन्स का जो होता है वो किधर मिलेगा, तर ऐसे पता करते करते मुझे पता चल गया की वेटरन्स का भी मॅचेस जो होते. नंतर मी तेव्हा एज ऑफ 45 श्रीलंका मध्ये खेळले, नंतर फिलिपिन्स मध्ये खेळले आणि मलेशिया मध्ये खेळले, आणि वहां से मुझे ब्रॉन्झ मेडल सिल्वर मेडल मिळाला.
1: बरं, आणि जेव्हा ही असं नॅशनल म्हणा किंवा इंटरनॅशनल मॅचेस सुरू असतात आणि 90 मिनिटाची तुम्ही म्हणालात मॅच असते, त्यामध्ये एक एक मिनिट महत्वाचा असतो, आणि असा एखादा अनुभव सांगता येईल का शारदाताई की बस आता मॅच संपायला आलेली आहे पण आपल्याला एका गोलची गरज आहे आणि वेळेतच प्रतिस्पर्धी दुसऱ्या टीमनी तो गोल केला आणि तुम्ही तो अडवला आणि तुम्ही आपली आपल्या टीमला जिंकवून दिलं, इंडियाला जिंकवून दिलं, असा अनुभव?
0: इंडिया तर नाही, पण नॅशनल होता सिनियर नॅशनल गोंदियामध्ये 1992 आणि खूप पब्लिक, पुरा गोंदियाचा स्टेडियम फुल होता. आम्ही सेमी फायनल हारलो होतो मणिपूर सोबत आणि आम्हाला थर्ड प्लेस साठी पाहिजे होतं प्लेस, तर आमची मॅच होती केरला आणि केरला पण खूप छान त्यावेळी, तो खूप छान आमचा गोल झाला, आम्ही 2 केलं आणि केरलाने 1 गोल केला. आता माझा मानसिक स्थिती आप समजू शकते की मला दुसरा गोल
1: कुठल्या हालती थांबवायचं,
0: तर मी इतके गोल इतना गोल बचाया है मैंने डाई मार मार के. उस समय एक डाई मारने से इतनी पब्लिक तालियां और ये वो जो पब्लिक का सपोर्ट और उनके वजह से वो हमने मैच जीते हैं.
1: वाह वाह,
0: वो नहीं भूल सकती. और उसमें मुझे बेस्ट गोलकीपर का मिला अवार्ड.
1: बर किती अशा पद्धतीने तुम्ही मॅचेस जिंकवून दिले आहेत, किती गोल अडवलेत,
0: खूप महाराष्ट्राला खूप मेडल दिले.
1: बर
0: 1984 ते 1995 पर्यंत खूप मेडल दिले.
1: बरं, आता तुम्ही ऍथलीट सुद्धा आहात, तुम्ही हाय जम्प हर्डल्स मध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेला आहे, त्याबद्दल सांगा ना थोडं.
0: जेव्हा मला सुरू करायचं होतं ऍथलेटिक्स, तेव्हा मी काय करू असं माझ्या मनात होतं, तर फर्स्ट गोवामध्ये एक नॅशनल होता तेव्हा आम्ही लोक थ्रोईंग इव्हेंट मध्ये घेतला, माझी मैत्रीण आणि मी, डिस्कस थ्रो, जेव्हलिन थ्रो आणि शॉर्टपट. नंतर मला वाटलं की मी खेळू शकते, पण माझा थ्रोईंग मध्ये नाही आहे, मी रनिंग करू शकते असं मला वाटलं, तर मी प्रॅक्टिस सुरू केली रनिंगची.
1: बरं,
0: हो, तर रनिंग करता करता मला वाटलं की मी हर्डल्स पण करू शकते, कारण की मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होती तेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मी हर्डल्स मध्ये सिल्वर मेडल होती आणि लॉंग जम्प मध्ये पण होती, तर मी फिर 100 मीटर हर्डल्स आणि लॉंग जम्प पण हाय जम्प पण सुरू केलं, पण प्रॅक्टिस विदाऊट प्रॅक्टिस
1: काहीच
0: मी बिलकुल पॉसिबल नाही आहे. उसके लिए मी सकाळी 6 ते 8

0: वर्कआउट करते
1: बर अजूनही
0: अजूनही
1: मग यामध्ये किती मेडल्स मिळाले कुठे गेला
0: यामध्ये श्रीलंका मध्ये मुझे हडल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळाला फिलिपिन्स मध्ये सिल्वर मेडल मिळाला हडल्स आणि हाय जंपला आणि मलेशिया मध्ये पण 100 मीटर मध्ये ब्रॉन्झ मेडल आणि हडल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल.
1: आता तुम्ही म्हणालात की खेळासाठी खूप व्यायाम करावा लागतो सराव असतो आहारही खूप महत्वाचा असतो.
0: आहार मध्ये मी सर्व घेते मतलब प्रोटीन आणि आहार मध्ये कसं की नाश्ता कंपल्सरी 8:30 मतलब 8:30 है ना लंच टायमिंग डायटिंग कधीच नाही कली
1: बर
0: डायटिंग करते.
1: तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले त्यातला एक मानाचा पुरस्कार आहे तो म्हणजे शिवछत्रपती अवॉर्ड फुटबॉलसाठी तुम्हाला मिळालेला आहे तो अनुभव सांगा ना. 1991 ते 92 मध्ये हा पुरस्कार तुम्हाला मिळाला
0: आणि मला 94 मध्ये मुंबई मध्ये मिळाला. खूप खूप मतलब जितना हम लोग सब करते है उसकी मेहनत का वो फल आणि खूप आनंद मिळाला की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी तिथे होते त्यांना पण छत्रपती पुरस्कार मिळाला होता आमच्या सोबत.
1: वा वा वा म्हणजे तो अनुभव आजही तुम्हाला आठवत असेल.
0: मला खूप पुरस्कार मिळाले खेळा क्षेत्रातही आणि खेळा
1: व्यतिरिक्त
0: हा पण मला वाटते माझा सर्व मोठा पुरस्कार आहे आय एम मदर ऑफ इंटरनॅशनल शूटर हे माझा मोठा पुरस्कार आहे कारण की माझी जी मुलगी आहे ते पण रायफल शूटिंग करते आणि ती इंटरनॅशनल झाली ही माझा खूप मोठा मला वाटते असा की माझा खूप मोठा पुरस्कार आहे.
1: आणि तिला घडवण्यात तुमचा हात आहे. खेळानंतर मग तुम्ही कॉलेजमध्ये सर्व्हिसला लागलात आणि कोचच्या भूमिकेत लेक्चरर म्हणूनही तुमचं काम सुरू होतं आणि मुलांना घडवणंही काम सुरू होतं. कोचची भूमिका जरा थोडीशी जबाबदारीची असते तर कशा पद्धतीने कसं आव्हान पेललं.
0: साइकोलॉजी असते हम एक प्लेयर को उस दृष्टि से देखते हैं कि जब सब खेलने के बाद उनको नहीं पता होता कि उनका जैसे मुझे एक हमारे कोच ने बोला कि ये गोलकीपर बहुत अच्छी बनेगी है ना तो उसी दृष्टिकोण से सभी को देखना होता सिलेक्शन के समय फिर वहां से हम बिल्कुल उनको वहां से लेकर कि आप ये लॉन्ग जंप अच्छा कर सकते हो आप 100 मीटर अच्छा कर सकते हो आप फुटबॉल में इस पोजीशन पे अच्छा कर सकते हैं ये एक कोच का होता है दृष्टिकोण कि वो किस तरीके से देखने के बाद उसको बताए कि इसमें आप बहुत ऊपर जा सकते हैं
1: आणि त्यात त्याला एक्सपर्ट बनवणं ही तुमची भूमिका असते. तर अनेक मॅचेस तुमची टीम खेळली असेल तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी खेळले असतील.
0: चॅम्पियन आहे
1: तुमची टीम चॅम्पियन आहे
0: फुटबॉल मध्ये
1: बर. तर पुष्कळदा असं होतं ना की कधी हार जीत होते जिंकणं हरणं तर हे असतंच खेळताना दडपण येतं कारण पुढची टीम जर स्ट्रॉंग असेल तर त्या प्लेअरवरही दडपण येतं. कसं त्यांचं ते मानसिक बळ वाढवता तुम्ही.
0: मेंटल टफनेस खेळ शारीरिक आहे पण मेंटल टफनेस खूप आवश्यक त्यामध्ये मेडिटेशनचा खूप मोठा रोल आहे.
1: बर
0: अग्रेसिव्ह गेम आहे फुटबॉल
1: हो
0: मुलांना थोडा साइड मध्ये घेऊन मेडिटेशन करायचं आणि त्यांना मेंटली टफनेसचे जितके ट्रेनिंग असतात ते आवश्यक आहे.
1: बरं शारदा ते आता मुलांचा सध्या खेळाकडे कसा कल दिसून येतो किती उत्सुक आहेत खेळाविषयी.
0: आजकालचे मुले मोबाईल मध्ये
1: हो
0: मोबाईलचा खेळ खूप खेळतात पण हे आमची जिम्मेदारी आहे आता की मैदान मध्ये कसं मतलब किस प्रकार से हम लोग उनको मैदान में ला सकते हैं क्योंकि स्कूल का टाइम टेबल ट्यूशन अदर ऍक्टिव्हिटी त्यानंतर वेळ नसते पण कंपल्सरी 1 आवर
1: खेळायला
0: द्यायलाही हवं. जे मुली आहे मुली डॉक्टर असेल इंजिनियर असेल काही पण कोणत्याही फील्ड आहे पण त्याला पण सेल्फ डिफेन्स आलाय पाहिजे.
1: हो बरोबर
0: हर स्कूल में हर कॉलेज में जो फील्ड में आप है वहां एक सेल्फ डिफेन्स का कोर्स के लिए कंपल्सरी करना चाहिए.
1: बरोबर तुमचा हा खेळाचा प्रवास अजूनही सुरू आहे. वयाच्या 45 वर्षीपासून कितीतरी स्पर्धेत तुम्ही भाग घेतला नॅशनल इंटरनॅशनल गाजवलेलं आहे आणि आणखी अजूनही तुम्ही प्रॅक्टिस करता आणि मॅचेस खेळताही
0: खेळते.
1: बर तर आता कसं वाटतं.
0: मला मतलब खूप आनंद ग्राउंड मध्येच येते.
1: बर
0: आता पण मी रोज धावते जम्प करते आमचे जो विद्यार्थी आहे त्यांच्या सोबत खेळते मी फुटबॉल पण खेळते मी आता.
1: बरं म्हणजे अजून खेळण्याचं काही इच्छा अजून संपली नाही.
0: संपली नाही कधी संपणार पण नाही.
1: हो म्हणजे ग्राउंड तुम्हाला असं ओढून देतो. फुटबॉल हा खेळ धावण्याचा आहे ताकदीचा आहे आणि पेशन्सचा आहे. खरंच कौतुक आहे तुमचं की

0: आजही तुम्ही अशा या खेळामध्ये अजूनही आहात आणि तेवढंच जीव तोडून मुलांनाही तुम्ही शिकवत आहात. आपण बघतोय की आता इतक्या अनेक गेल्या मागील 10 वर्षापासून भारतामध्ये अनेक खेळ होतात, त्या खेळामध्ये आपल्या भारत देशाचं नाव अनेक प्लेयर्सनी उंचावलेलं आहे, खास करून महिलांचाही खूप सहभाग दिसून येतो. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकवला जातो तेव्हा अगदी आपल्याला सगळ्यांनाच अभिमान वाटतो. स्त्रियांनी खेळामध्ये घेतलेली गगनभरारी बघता तुम्हाला काय वाटतं?
1: अभी आपने देखा की जितने भी ओलंपिक्स वगैरे में भी मेडल्स महिलाओं के पहले पुरुष

0: अभिमान वाटतो स्त्रियांनी खेळामध्ये घेतलेली गगनभरारी बघता तुम्हाला काय वाटतं
1: अभी आपने देखा की जितने भी ओलंपिक्स वगैरे में भी मेडल्स महिलाओं के पहले पुरुष और महिला इसमें कैसा था कि शक्ति पुरुष को ऐसा कुछ नहीं है मेडिकल साइंस ने वो प्रूव भी कर दिया है कि आप पहले रेसलिंग वगैरह लड़कियां नहीं खेलती थी कि उससे आपको प्रॉब्लम आएगी आगे चल के शादी के बाद प्रॉब्लम आएगी बट लड़कियों ने भी ये सिद्ध कर दिया कि इक्वल मीन्स इक्वल कहीं पर भी अभी ऐसे ऊपर नीचे नहीं है तो इसकी वजह से उन्होंने अपने आप को सिद्ध किया और अभी आगे भी कर लेगी आगे भी जितनी जो लड़कियां अभी इस वक्त है क्रिकेट हॉकी है ना शूटिंग
0: हो
1: शूटिंग मध्ये पण खूप छान रिजल्ट आहे आपला तर मला वाटते की हा जो प्रवास आता आगे
0: वाढतोय
1: छान खूप छान असेल
0: हो ज्या मुलींना या खेळात यायचं आहे खास करून फुटबॉल मध्ये तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल
1: जैसे मेरा लाइफ में मैंने ऐसे बनाया था कि मुझे किसी का उदाहरण नहीं मेरा उदाहरण लोग ने लेना चाहिए तो ऐसे ही हर किसी ने यदि सोचा कि वो खुद ही एक उदाहरण बनते जाए तो कोई रुकावट है कहीं रुकी नहीं सकती है
0: खूब छान तंत्रज्ञान वाढत चाललंय फैसिलिटी वाढत चाललेली आहे
1: फैसिलिटी खूब आहे आता
0: हो त्या काळात तुमच्या काळात एवढी फॅसिलिटी नव्हती जितकी आता आहे
1: काहीच फॅसिलिटी नव्हती जनरल डिब्बे मध्ये जायचं आम्ही फक्त ब्रेड आणि जॅम मध्ये दिवसभर राहायचं
0: बरं
1: तर असं नाही आहे खूप फॅसिलिटी आहे आणि खूप स्पॉन्सरशिप पण भेटत आहे मुलींना
0: आता अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेतच तर कोणकोणते आहेत
1: एक्सिलन्सी पुरस्कार आणि संयोजक खूप छान ऑर्गनायझेशन आहे मधून मोटिवेशनल स्पीकर आणि एव्हरी इयर वुमेन्स डे को एक पुरस्कार तो रहते ही
0: वा वा छान तर जाता जाता तुम्ही काय सांगाल की या खेळाने तुम्हाला काय दिलं कसं घडवलं तुमचं आयुष्य
1: हो मला खेळांनी सर्व दिलं स्पोर्ट्स एज ए करिअर याला बघायला पाहिजे खुद के फिटनेस के लिए बहुत जरूरी है
0: हो
1: तो स्पोर्ट्स ही काम आएगा
0: बरोबर आपली ही जी मुलाखत आपल्या इतर मैत्रिणी ऐकतील तर नक्कीच त्या प्रेरित होतील आणि खेळाकडे मुलांनाही प्रेरित करतील या आशेसह आता आपण इथे थांबूया शारदाताई आपल्याला कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल
1: मी युपी मध्ये गेली होती खेळायला नॅशनल मध्ये तिथे एक गाणं खूप चालत होता कोण दिशा में लेके आया है बटुईया ते मला खूप आवडते
0: तर ऐकूया हे गीत आपण इथे आलात आणि छान मनमोकळी मुलाखत दिलीत पुढच्याही वाटचालीसाठी आकाशवाणी नागपूर तर्फे शुभेच्छा आहेत तुम्हाला धन्यवाद नमस्कार
1: थँक्यू

क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर इंद्रधनू या मालिकेमध्ये AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची ही मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो नमस्कार. इंद्रधनु मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज तंत्रज्ञानाचा युग. प्रत्येक गोष्ट एका क्लिक वरती आपल्याला उपलब्ध होते. धावत्या युगात तंत्रज्ञानाची प्रगती सुद्धा धावतीच आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली जाते. पण या गोष्टीचा चुकीचा वापर होऊ नये ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची. डिजिटल युगात झालेली क्रांती म्हणजे AI, अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. सध्या सतत कानावर पडणारा हा शब्द दैनंदिन जीवनामध्ये आरोग्यसेवा, वाहतूक, उद्योग, शिक्षण या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा सहजतेनं वापर केला जातोय. तर आज याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे. आणि आजचा आपला विषय आहे AI, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. तर सोनश्रीताई नमस्कार.
1: नमस्कार,
0: तुमचं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद, धन्यवाद.
0: तर हा असा एक सध्या सगळ्यांसाठी असा कुतूहलाचा विषय आहे, कारण की आपल्या बऱ्याच मैत्रिणींना AI याबद्दल थोडीफार माहिती आहे, पण त्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तर सोनश्रीताई, हे सांगा की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, आणि आमच्या मैत्रिणींना हे सोप्या शब्दात तुम्ही कसं सांगू शकाल?
1: अगदी बरोबर म्हणालात स्वातीताई. कृत्रिम बुद्धिमत्ता ह्यातच सगळं येतं, पण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे या यंत्रांना माणसासारखी हुशारी देणं.
0: हा,
1: सोप्या भाषेमध्ये त्यांना बुद्धिवान करणं. पण मग कसं? विचार करायला शिकवायचं, माहिती द्यायची, ह्या विचारांनी ही माहिती कशी डिकोड करायची, त्याच्यावर निर्णय कसे घ्यायचे, आणि मग ते निर्णय प्लॅनिंगच्या किंवा ऍक्शनच्या स्वरूपात आपल्याला कसे द्यायचे, हे सगळं शिकतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि हे उत्तर असतं जेव्हा तुम्ही एक प्रॉम्प्ट देता ना कसला तरी की मला हे शोधून दे, तेव्हा तो जो प्रॉम्प्ट काही सेकंद विचार करून उत्तर देतो तेव्हा ही सगळी प्रक्रिया मागे झालेली असते. तर फक्त आपण विचार करतो जेव्हा AI म्हणतो तेव्हा अशा लिखाणापुरती गोष्टींचा विचार करतो, पण ऍक्च्युली AI आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये मिसळलेलं गेलं आहे. उदाहरण घेतलं झालं तर तुमचे OTT प्लॅटफॉर्म्स असू देत, तुमचे डिजिटल सर्च इंजिन्स असू देत, किंवा तुमच्या रेग्युलर मॅप्स असू देत. आपण कुठेही जातो साधा एक मॅप लावून देतो की आम्हाला इथे इथे जायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या जो व्हॉइस असिस्टंट असेल त्याला सांगता. तर त्याच्यामध्ये जी सुधारणा होतीये, जे बेटरमेंट येत आहे, रिफाईनमेंट येत आहे, तो सगळा AI चा गुण आहे.
0: अच्छा, बरं. आज तंत्रज्ञान बरंच पुढे गेलं आहे, स्त्रिया सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे, तर आज स्त्रियांनी AI समजून घेणं का महत्वाचं ठरतं हे सांगा.
1: नक्कीच नक्कीच, खूप खूप गरजेचं आहे, कारण AI जसं आपण आता बोललो डिजिटलच रोजच्या जगाचा भाग झाला आहे. तर AI हा त्याच्यातला सरमिसळलेलं एक असं इन्ग्रेडियंट आहे जे त्या सगळ्याला स्मार्ट बनवतं. आपल्या भूमिका जेव्हा आपण वेगवेगळ्या स्त्रिया म्हणून आपण वेगवेगळ्या भूमिका सांभाळतो, मग घर असो, काम असो, मुलं, शिक्षण, नातेसंबंध, तो एक खूपच इनव्हिजिबल विषय असतो. पण या सगळी गोष्टींमध्ये माहिती लागते, आणि आपण दिवसाला, अशी एक स्टडी सांगते की महिला पुरुषांपेक्षा तिप्पट जास्त निर्णय घेतात दिवसाला. मग ह्या सगळ्या निर्णयांसाठी मिळणारी माहिती, त्याच्यासाठी सांभाळावा लागणारा वेळ, ते सगळं, जी तारेवरची कसरत आपण रोज येता जाता करतो, या सगळ्यामध्ये आत्मविश्वास पण टिकवावा लागतो. तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. AI समजलं की आजच्या डिजिटल जगामध्ये स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे मी स्वतः बघितलं आहे. खूप साऱ्या ज्या स्त्री उद्योजक आहेत ज्यांच्याशी माझा संपर्क येतो, त्यांना यांनी फार फरक पडतो, कारण आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय क्षमता वाढवायला मदत करतो.
0: बरोबर आहे.
1: आणि जेव्हा असे टूल्स आपल्याला चांगल्याने येतात तेव्हा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असतो. तुमचा वेळ वाचतो, तुम्हाला माहिती आहे की माझी जी माहिती पुरवली आहे त्याच्यामध्ये मला प्लॅनिंगसाठी एक असिस्टंट आहे जो मला गोष्टी थोड्या सोप्या करून देईल आणि मला चटकन निर्णय घेता येतील. सो हा झाला स्त्री म्हणून कोर विषय, का माहिती असावा, कारण आपला आत्मविश्वास वाढतो. तिथून आपण थोडं विलगित झालो तर आपलं घर येतं. मग जसा घरच्या सवयी या स्त्रीच्या

0: रूपाने असतात आईच्या सुनेच्या मुलीच्या तशाच डिजिटल सवयी पण आपल्यातून येतात.
1: हो
0: जर आपली त्याबद्दलची माहिती कमी असेल तर आपल्या सवयी बिघडतात आहे का बरोबर जातात हे पण आपल्याला कळणार नाही. तर मग आपल्या घराला या डिजिटल सवयी लावायच्या आहे त्या आपल्या नॉलेज शिवाय कमतरता पडतात. राईट.
1: हो
0: सो हा आत्मविश्वास या सवयी आणि त्यासाठी जे काही छोटं छोटं शिकणं आहे ते. सो महिलांसाठी हे गरजेचं नाही आहे की मी एखादा मोठा कोर्स करून घेऊ काय यायचा मग मला सगळ्याच गोष्टी वापरता येतील. आपण जसं एक एक करत एक एक गोष्ट शिकलो पहिले मॅप्स नाही शोधता यायचे आता शोधता येतात सर्च नाही करता यायचं आता सर्च करता येतं अगदी तसंच. तर आज एखादा पाठवायचा मेसेजच आहे तो नीट करून घे उद्या एखाद्या गोष्टीची यादीच बनवून घेऊ दे परवा एक प्रोजेक्टच करायचं मुलांसाठी त्याच्यासाठी काही रूपरेषा बोलवून घे आयडियाज मागवू देत अशा छोट्या छोट्या स्टेप्स मधनं पण ए आय शिकता येतं.
1: हो खूप छान.
0: त्यामुळे ए आय ची भीती कमी होते विश्वास वाढतो आत्मविश्वास वाढतो आणि वापरासाठी आपली बुद्धी मोकळी होते. आपण ए आय ला वापरताना बेसिक सगळ्यात फंडामेंटल सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ए आय हा आपलं काम कमी करायला असलेला असिस्टंट आहे. आपलं काम आउटसोर्स नाही करायचंय. घरात बाई लावली जर आपण कामाला तर ती आपल्याला मदत करते ती आपला डिसिजन नाही घेऊन घेत तिच्यासोबत आपण सांगतो हे हे काम करायचंय. अगदी त्याच रांगेमध्ये ए आय पण आपल्याला मदत करतो आपण जे काम सांगू त्यासाठी.
1: अच्छा.
0: सो महिलांसाठी हा विषय समजून घेणं नितांत गरजेचं आहे कारण आपण जे अष्टभुजा बनून असतो ना घरी त्या अष्टभुजेला एक्स्ट्रा पॉवर देण्याचं काम ए आय करतं.
1: खूप छान सांगितलं तुम्ही कारण आज तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये प्रत्येकानेच पुढे जाणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही सांगितलं की उद्योजिका असो किंवा नोकरदार स्त्री असो त्यांना ए आय वापरणं आणि येणं खूप गरजेचं आहे आणि तसंच गृहिणीला पण येणं खूप गरजेचं आहे. हो ना जी घरी राहते कारण तिला असं वाटते मला काय करायचंय शिकून पण तिच्यासाठी पण खूप गरजेचं आहे कारण की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेची आपल्याला गरज पडते.
0: नक्कीच.
1: तर ही गरज आपल्याला कुठे कुठे पडते हे सांगा.
0: खूपच छान प्रश्न. ह्याच्यासाठी एक तर हा वापर खूप ठिकाणी होऊ शकतो आणि हे श्रोत्यांना सोपं चटकन लक्षात यावं म्हणून मी तीन भागात सांगते. पहिला भाग वैयक्तिक वाढ पर्सनल ग्रोथ. मग तुम्ही वर्किंग वुमन आहात तुम्ही गृहिणी आहात तुम्ही सासू आहात सून आहात कॉलेजमध्ये जाणारी अध्यापिका आहात तुमचं प्रोफेशन काय यांनी फरक पडत नाही. तुमची वैयक्तिक ग्रोथ ही तर आहेच ना. पर्सनल ग्रोथ हा असा विषय आहे जो ज्याचा त्याला वेळोवेळी कळत असतो आणि या पर्सनल ग्रोथसाठी खूप सारे ए आय टूल्स अवेलेबल आहेत आपल्याला आत्ता जे तुमच्या कामामध्ये जे तुमच्या घर कामामध्ये जे तुमच्या परिवारासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतात. जसं की काही टूल्स आहेत जे आपण लिहायला भाषेसाठी वापरतो जसं की चॅट जीपीटी आहे जेमिनाय आहे क्लाउड आहे. हे टूल्स आपण एखादा विषय सोप्या भाषेत कसा करता येईल त्यावर रिसर्च कसा करता येईल त्याच्यावर निबंध लिहायचे त्यावर काही विचार ठेवायचे आहेत त्यासाठी वापरतो. मोठा मजकूर छोटा ईमेल ऑपरेशन्स याच्यासाठी या गोष्टी वापरतो. पण त्याचसोबत काही ठिकाणी नवीन स्किल शिकायसाठी पण या टूल्सचा वापर होऊ शकतो की मला अमुक एखादी गोष्ट शिकायची आहे तर त्याच्यासाठी छोटासा प्लॅन बनवून देत तो टूल तुम्हाला शिकवणार नाही पण तुम्हाला त्याची आखणी करून देईल त्याचं प्लॅनिंग करून देईल.
1: अच्छा.
0: खूपदा आपल्याला भाषेची अडचण असते बोली भाषेत हवं असतं आपण ट्रान्सलेट केलं तरी पण ती क्लिष्ट मराठी येते खूपदा पण मग हे करताना हे टूल्स खूप कामात येतात. जेव्हा तुमचे रायटिंग टूल्स आपण म्हणतो तुम्हाला खूप इझिली बोलण्याचे मुद्दे मिळू शकतात तुम्हाला एक खूप इझिली एखादा आर्टिकल आहे जे तुम्हाला तुमच्या सुपिरियरनी सांगितलं आहे की हे आर्टिकल तुम्ही हे करून आणा तुम्ही इझिली त्यांना ट्रान्सलेट करू शकता. एखादा निर्णय गृहिणींबद्दल तुम्ही बोललात म्हणून सांगते की गृहिणींसाठी हे असतं की मला तसं काहीच करायचं नाही मी का वापरू
1: हो ना
0: राईट. त्याच्यासाठी खूप छान पद्धतीने ए आय वापरता येतं. जसं की एखादा निर्णय आहे आपल्याला घ्यायचा तुम्हाला माहितीये की मी घेणार पण मग असं असतं की नाही मम्मी इथे विचारलं तर असं होईल तिथे विचारलं तर तसं होईल जज करतील सगळे. तुम्ही असे जे निर्णय आहे ए आय ला विचारू शकता पण विथ अ फिल्टर. फिल्टर असं वापरायचं मला या निर्णयाचे तोटे आणि फायदे सांग मला पाच गोष्टी सांग या निर्णयावर अवलंबून असलेल्या. तुमच्या गोष्टी क्लिअर होतात तुम्हाला निर्णय स्वतःच घ्यायचा आहे तो ए आय नाही घेणार पण तुमच्यासाठी या गोष्टींची मांडणी किंवा आखणी म्हणता येईल प्लॅनिंग म्हणता येईल ते तुमचा ए आय नक्कीच नक्कीच करू शकतो.

0: दुसरा भाग घर आरोग्य मुलं एआय काय लॅपटॉप किंवा जीपीटी पुरतं मर्यादित नाही आहे तुमच्या फोनमध्ये आहे तुमच्या घरामध्ये जर ते व्हॉइस असिस्टंट डिव्हायसेस असतील तर त्याच्यामध्ये आहे तुमच्या टीव्ही मध्ये पण आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर इतक्या आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तर आहेच तुमच्या ऍपवरनं लाईट बंद होतात फॅन सुरू होतो एसी बंद होतो या सगळ्या गोष्टी तर आता ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत असं असताना जेव्हा तुमच्या स्मार्टवॉच तुमचे रिमाइंडर्स तुमच्या ऍप्स तुमचे व्हॉइस असिस्टंट्स तुमचं लर्निंग ऍप आजकाल लर्निंग पण ऍप्सवर चालतं इथे सगळीकडे स्मार्ट फीचर्स असतात मग तुमच्या औषधांचे रिमाइंडर्स असो पाण्याचे रिमाइंडर्स असो तुम्हाला स्टेप काउंटर असो स्लीप ट्रॅकिंग असो हे सगळ्या गोष्टी तुमच्या घराचं आरोग्य ठीक ठेवतं आणि हे तुम्ही सगळं कन्सॉलिडेट करू शकता एकत्र आणू शकता तुमच्या एआय मध्ये सो गृहिणींनी हा विचार मनातनं काढून टाकावा की माझ्यासाठी याचा काय फायदा आहे प्रचंड उपयोग आहे मुलांसाठी जेव्हा आपण आता म्हणतो घर आरोग्य मुलं मुलांसाठी दर आठवड्याला कुठला ना कुठला प्रोजेक्ट असतो नवीन ऍक्टिव्हिटी करायची असते टिफिन मध्ये काही नवं द्यायचं असतं मग तुम्ही रेसिपी शोधू शकता ऍक्टिव्हिटी शोधू शकता काहीच नसेल आणि तुम्हाला जर सुचत नसेल की मी काय करू आता माझ्या मुलांसाठी काहीतरी अजून खाद्य हवं आहे त्यांच्या बुद्धीला अजून काहीतरी हवं आहे सारखे आपले स्क्रीन बघतात हे करतात याचे उपाय सुद्धा तुम्ही यायला विचारू शकता की मला पेरेंटिंग क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज सजेस्ट कर अगदी सोप्या पद्धतीने आपण या गोष्टी करू शकतो तिसरा भाग काम उद्योजकता किंवा तुमचा व्यवसाय असेल तुमचा व्यवसाय नसेल तरी घरची कामं पण माझी घरची कामं ही 50 आहेत ती मी दर आठवड्याला कशी विभागू शकते हा एक सोपी गोष्ट झाली घरच्या गृहिणींसाठी बाहेर करताना तुमचे ईमेल्स आहे रिराईट्स आहे तुम्हाला तुमच्या कंपनीचे पोर्टफोलिओज बनवायचे आहेत प्रपोजल्स द्यायचे आहेत कामांमध्ये एक खूप मोठा जर तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे तुम्हाला लोकांशी बोलावं लागतं क्लायंट फेसिंग असतं तिथे कोऑर्डिनेशन्स आणि रिप्लाईजला खूप फरक पडतो मी एक छोटी उद्योजिका आहे मला एक ईमेल आला थँक्यू म्हणायला तर मला त्याचा रिप्लाय टाकायचा आहे काहीतरी नवीन ऑफर मी तयार करते आहे आणि ती मला 10 लोकांना 15 लोकांना मेलवर टाकायची याचं जे क्रिएशन असतं हा मेसेज बनवणं जे आहे कारण खूपदा तिथे कॅरेक्टर लिमिट असते तुम्ही स्पेसिफिक 250 वर्ड्सहून जास्त शब्द नाही वापरू शकत तेवढ्या कॅरेक्टर्स मध्येच बसवायचं पण मग माझी ब्रँड लँग्वेज पण नको खराब व्हायला व्हॉइस अँड टोन माझाच असला पाहिजे असं असताना मला मराठीतच लिहायचं आहे एवढ्या शब्दात लिहायचं आहे आणि हाच अर्थ जायला हवा त्याच्यातली माहिती तुटायला नको हे सगळं जेव्हा करायचं असतं तेव्हा एआय खूप खूप मदतीचा असतो सो अशा वेगवेगळ्या तीन भागांमध्ये तुम्ही एआयचा वापर करू शकतो
1: अच्छा हा सोनश्री तरी खूप छान असं सांगितलं तुम्ही कारण की आज प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरणं खूप महत्वाचं ठरतं तर आता आपण पूर्णपणे त्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहायचं का किंवा मग हे सांगा की एआय वापरताना स्वतःचा विचार आपण कसा जपायचा
0: हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे या विषयाचा की एआय वापरणं अगदीच चांगलं का वाईट या प्रश्नांमध्ये न पडता एआय वापरणं ही काळाची गरज आहे ते वापरत असताना आपण आपली विचार करायची सवय जपणं हा मोठा भाग आहे या गोष्टीचा आणि माणूस म्हणून मनुष्य म्हणून ही बुद्धिमत्ता आपल्याचकडे आहे तसं पाहिलं आपण थोडं झूम आउट केलं आणि पाहिलं तर माणूसच शिकवतोय मशीनला की माझ्यासारखा विचार कसा करायचा राईट म्हणून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आपल्याकडे नॅचरल इंटेलिजन्स आहे म्हणून इथे एक छोटासा मनाचा ब्रेक खूप महत्वाचा असतो तीन स्टेपचं फ्रेमवर्क आम्ही युजली याच्यासाठी कामात आणतो तीन स्टेपचा रूल म्हणता येईल एआय वापरताना सगळ्यात आधी स्वतः विचार करा मग तुम्ही तुमचे काउंटर्स असू देत स्टेप काउंटर किंवा तुम्ही एखादी मदत मागत असाल जसं आपण आत्ताच बोललो की मला हे हवंय मला ते करून हवंय मला याचा प्लॅनिंग हवंय हा कुठलाही प्रश्न विचारण्याआधी पहिले हा नियम लावा की मी विचार करेल मला नेमकं काय हवं आहे ते ठरवेल आणि त्यानंतरच प्रॉम्प्ट देईल किंवा विचारणा करेल आता पण व्हॉइस असिस्टंट मध्ये पण असतं तर विचारणा करेल तो एआय उघडण्याआधी हे करायचं म्हणजे आपण डिस्ट्रॅक्ट होत नाही कारण आपला मूळ प्रॉब्लेम एआय नाहीच आहे आपला प्रॉब्लेम डिस्ट्रॅक्शन आहे आपला प्रॉब्लेम खूपदा आळस होऊन जातो की आहे ना मग करून घेईल आपल्याला ती छोटीशी सवय आपल्याला लावायची आहे सगळ्यात आधी मी 2 मिनिट विचार करेल थांबेल की मला नेमकं काय हवंय मी विचार करून याचं उत्तर नाही मिळणार आहे का खूप आहे का काम ते कमी वेळात हवंय का या सगळ्या गोष्टींची आखणी त्या 2 मिनिटात करायची आणि मग प्रश्न विचारायचा मग ऍप उघडायची जी कुठली

0: तुमची प्रेफर्ड असेल ती.
1: ह्या गोष्टी क्लिअर झाल्या, हे मुद्दे तुमच्याकडे आले की मग दुसरा स्टेप एआय कडनं ऑप्शन्स घ्यायचे की ही परिस्थिती आहे, ही सिच्युएशन आहे, हा प्रॉब्लेम आहे, असं असताना मी काय काय करू शकते ह्याचे पर्याय घ्यायचे. इन्स्टेड ऑफ की मी काय करू सांग आणि मग एआय त्याच्या अंडरस्टँडिंगनुसार तुम्हाला काहीतरी सांगेल, पण मग तुमच्याकडे त्याच्यासाठी काहीच चेकपॉइंट राहत नाही जेव्हा आपण वन ऑन वन क्वेश्चन करतो. म्हणून आपण थोडं स्मार्ट बनायचं, कमांड देण्याआधी पहिले आपले मुद्दे क्लिअर करायचे
2: बरोबर,
1: आणि त्याला म्हणायचं की आता या सिच्युएशनवर, या गोष्टीवर, या प्रॉब्लेमवर 5 पर्याय दे 3 पर्याय दे. पर्याय आले की तुम्ही विचार करायला भाग पडता की ह्या पर्यायांपैकी माझ्यासाठी कुठला. मग ते पर्याय तुम्हाला, आणि पर्याय घेण्यामागचं ना एक सेफ्टी उदाहरण पण असतं, सेफ्टी कारण पण असतं, ह्यासाठी की तुमचा परिवार तुम्हाला माहीत, लोकांची स्वभाव तुम्हाला माहीत, तुमची एक्झॅक्ट सिच्युएशन तुम्हाला माहिती. एआयला फक्त तेवढंच माहिती जेवढं तुम्ही दिलंय, तो त्या बेसिसवर निर्णय देतोय. फायनल तुमचा जो निर्णय असेल, जी हुशारी आहे ती तुमच्याचकडे राहते. का? कारण तिसरी स्टेप म्हणजे निर्णय घेणं हे तुमच्याकडे असतं की हे मी करावं का नाही करावं. म्हणून पर्याय मागणं दुसऱ्या स्टेपमध्ये खूप महत्वाचं असतं. पर्याय आले की त्याची समज काय हे कळतं, आपल्याला पर्याय मिळतात, आपल्याला ते जास्त चांगल्याने समजून घेता येतात आणि ते जास्त रिअल असतात आपल्या सिच्युएशनसाठी. तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला त्याचं फायनल जे डिसिजन आहे ते आपण वापरायचं असतं. या खूप छोट्याच्या गोष्टीने आपली विचारशक्ती प्रचंड पद्धतीने जपता येते.
2: खूप छान सांगितलं. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. या अंतर्गत आज इंद्रधनु या मालिकेमध्ये डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि आजचा आपला विषय आहे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. मैत्रिणींनो, वळूया पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे. तुम्ही म्हणालात की एआय म्हणजे काळाची गरज आहे, पण बरेचदा यावर आपल्याला अवलंबून सुद्धा राहावं लागतं, तर त्यावर अवलंबून राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे सांगा.
1: आता आपण त्या झोनकडे वळतोय जिथे थोडी थोडी भीती वाटायला लागते. एआय बद्दल भीती बाळगणं, वाटणं आता ज्या पद्धतीने हे तंत्रज्ञान विकसित होत आहे अगदी साहजिक आहे. पण ह्यासाठी माझे स्वतःचे 3 नियम आहेत, 3 झोन्स आहेत. ग्रीन झोन, येलो झोन आणि रेड झोन, असे 3 झोन्स मध्ये मी पण ऑपरेट करते आणि मी पण सगळ्यांना सांगते की ह्याच पद्धतीने ऑपरेट करावं.
2: अच्छा,
1: ग्रीन झोन म्हणजे अशी कामं जिथे एआय सहज वापरता येतं, ज्याबद्दल आपण आतापर्यंत बोललो. ड्राफ्ट आहे, आयडियाज आहेत, समराइज करायची आहे काही गोष्टी, चेकलिस्ट बनवून घ्यायची आहे कामांच्या यादी किंवा टाइम टेबल बनवून घ्यायचा आहे कामांचा, किंवा प्लॅनिंग आहे, लँग्वेजचं करेक्शन आहे. हे झाले ग्रीन झोन वाले काम, ज्याच्यामध्ये आपण कुठलीही प्रायव्हेट माहिती देत नाही आहे.
2: हो,
1: ज्या खूप सोप्या पद्धतीने आपल्या पेरिफेरीवाल्या गोष्टी इझी करू शकतात, जिथे आपण म्हणतो की माझा नाहक वेळ जातोय, ज्या जी कामं खूपच वेळ खाणारी असतात ती सगळी कामं ग्रीन झोन मध्ये होतात आणि ती एआय डेफिनेटली सोपी करतो. दुसरा झोन असतो येलो झोन, असे विषय जिथे मला एआय ची मदत तर हवी आहे पण त्याचं डिसिजन नको आहे.
2: अच्छा,
1: मदत हवी आहे आता कशी, मला डॉक्टरकडे जायचं आहे, 4-5 रिपोर्ट्स केल्या, मग त्याच्यासोबत ते एवढं मोठं काय काय लिहून आलं मला कळलंच नाही त्याच्यात काय लिहिलं आहे, 1-2 गोष्टी वाढून आल्या तेवढं ते ब्लॅकमध्ये बोल्डमध्ये ठळक झालेलं आहे, पण पुढे काय. मग डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणाले ही गोळ्या घ्या, झालं. माझ्यातले प्रश्न तसेच राहतात. या ठिकाणी एआय कामात येतं. तुम्ही डॉक्टरांना प्रश्न काय विचारायचे हे एआयला विचारू शकता. हे खूप सोपी होतं की मला डॉक्टरकडे जायचंय, पण 10 प्रश्न जे डॉक्टरांना विचारायला हवेत, विचारायचे डॉक्टरला, तुमचं जे ओपिनियन आहे ते तज्ञाकडनंच घ्यायचं आहे, पण प्रश्न काय विचारायचे हे तुम्ही यायला विचारू शकता.
2: अच्छा,
1: हा तुमचा येलो झोन झाला. अशा गोष्टी ज्या सेन्सिटिव्ह असतात, फायनान्शियल ऍडवायझर, एआय तुमचा फायनान्शियल ऍडवायझर कधीही बनू शकत नाही. आपण कितीही माहिती फीड केली तरीही त्यातला जो तज्ज्ञ आहे आपण त्याच्याचकडे जायचं, पण त्या तज्ज्ञाला विचारायचे प्रश्न जर तुमच्याकडे नसतील तर ती एआय कडनं बनवून घ्यायची. तिसरा म्हणजे रेड झोन, जिथे हा सगळ्यात जास्त धोकादायक बनतो. आता मगाशी मी एक्झाम्पल घेतलं तुमच्या ब्लड टेस्ट रिपोर्टचं. आता हे जर करायचं असेल तर आपण म्हणू की अरे पण मग मी प्रश्न कोणत्या बेसिसवर विचारेल. हे या गोष्टी येतात रेड झोन मध्ये. जेव्हा तुम्हाला अशी माहिती आहे जी एआय मध्ये टाकता कामा नये, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.
2: अच्छा,

0: ओटीपी, तुमचे पासवर्ड्स, तुमचे पॅन कार्ड, तुमचे डिटेल्स, तुमचे लीगल डॉक्युमेंट्सचे डिटेल्स, तुमचे आयडेंटिटी डिटेल्स, तुमच्या ब्लड रिपोर्ट्स एक्झॅक्ट, मुलांचे फोटोज, त्यांच्याबद्दलचे डिटेल्स, पत्ता, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या खूपच स्पेसिफिक असतात, ज्या आपण कुठल्या पण जनरल प्लॅटफॉर्मवर नाही टाकत, त्या डिटेल्स कधीही एआयला फीड करू नये. का? कारण एआय, तुम्ही पण, आपल्याला जे काही डिसिजन्स मिळतात एआय कडनं, ते जगभर मिळणाऱ्या फाईल्समधनं वर्कआउट होऊनच मिळत आहे. तो त्याच्यावरच काम करतो. ही माहिती अख्ख्या जगातनं पुरवली जाते आणि त्या जगात आपणही येतो. मग ही माहिती जर सगळ्या पद्धतीने वापरली जाते आहे, तर आपण दिलेली माहिती पण सगळ्या पद्धतीने वापरली जाईल. म्हणून कुठलीही खासगी माहिती त्यावर कधीही टाकू नयेत. यासाठी एआय वापरताना तुमची डिजिटल सेफ्टी, तुमची प्रायव्हसी हा स्वतंत्र मोठा विषय आहे. पण सध्या हे तीन झोन्स आपण नेहमी पाळायला हवेत. रेड झोन, येलो झोन अँड जो आपला कुरण असू शकतो असा ग्रीन झोन.
1: खूप छान अशी महत्वाची माहिती तुम्ही आता दिलीत. तर आता हे सांगा की कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय वापरताना प्रायव्हसी आणि सुरक्षिततेची कोणती काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे.
0: आता आपण बोललो की प्रायव्हसी खूप महत्वाची आणि त्याचे संदर्भ वापरणाऱ्यालाच माहिती असतात, वापरणाऱ्या माणसालाच माहिती असतं.
1: बरोबर.
0: मशीनला माहिती राहणार नाही. पण एक खूप मोठी गोष्ट इथे समजून घ्यावी लागते. आपला डिजिटल फुटप्रिंट, जसं मी आधी पण म्हणाली, हा फक्त एआय मुळे तयार नाही होत. आपण सोशल मीडिया वापरतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, युपीआय वापरतो. भारतात अगदी युपीआय डिजिटल पेमेंट्स अगदी पीकवर आहेत. फोटोज आपण क्लाउडवर अपलोड करतो, मॅप्स वापरतो, तो लोकेशन सर्व्हिस ऑन करायला लागतो. ही सगळी माहिती आपण शेअर करतो. ही सगळी माहिती आपण रोजच्या दिवसात, तुम्ही आत्ता आठवलं तर सकाळपासून आतापर्यंत किती किती ठिकाणी माहिती गेलेली आहे. आणि ती पण फक्त आजच्या दिवसाची, आतापर्यंतची तर मी बोलतच नाहीये. सो एवढी जर आपण माहिती करतो तर फक्त एआयचा प्रश्न नाही आहे. जे काही आपल्या डिजिटल फुटप्रिंट मध्ये आहे ते सगळं ओपन आहे कुठल्याही एआयला ऍक्सेस करायला. सो प्रश्न एआयच्या सुरक्षिततेचा किंवा प्रायव्हसीचा नाही आहे, प्रश्न आपल्या डिजिटल सवयींचा आहे.
1: अच्छा.
0: की आपल्या डिजिटल सवयी काय आहे, आपण कुठे काय शेअर करतो आहे. इथे एक साधं फ्रेमवर्क आपण वापरतो. युजली चार प्रकार त्याच्यातले लक्षात ठेवू शकतो आपण. चार गोष्टी. पहिली ही पब्लिक माहिती असते. पब्लिक माहिती जी ऑलरेडी पब्लिक आहे. माझी कंपनी आहे, त्याचं नाव, त्याचा ऍड्रेस, त्याचा फोन नंबर ऑलरेडी पब्लिक मध्ये आहे. कारण आपण रजिस्टर करतो गव्हर्नमेंट एंटिटी मध्ये. पण आपला आधार पब्लिक नसतो. कारण तुम्ही जर तुमच्या डिजी लॉकरवर आधार बघितला तर समोरच्या नंबर्सवर फुल्या फुल्या असतात आणि शेवटी फक्त तुमचे चार डिजिट दिसतात. सो असं नाही समजायचं की माझा आधार पण प्लॅटफॉर्मवर आहे तर तो पण पब्लिक, असं नाही. दुसरा प्रकार म्हणजे प्रायव्हेट माहिती, वैयक्तिक माहिती. जसं आपण बोललो, माझा फोटो, घरचा पत्ता, नंबर, आयडीज, असं सगळं. ही माहिती टाकताना काळजी घ्यायला हवी. तिसरी गोष्ट सेन्सिटिव्ह माहिती. आता सेन्सिटिव्ह माहिती म्हणजे काय? माझ्या घरात किती लोक आहे ही प्रायव्हेट माहिती झाली. माझ्या घरात कोण लोक आहेत, त्यांची नावं काय, ते कसे दिसतात, ही सेन्सिटिव्ह माहिती. मग ही जी सेन्सिटिव्ह माहिती आहे ती मास्क करून वापरायची. जसं की आपण म्हणालो की आम्हाला 10 प्रश्न विचारायचे डॉक्टरांना, कसं विचारायचं, मेडिकल रिपोर्ट आहे, ती मास्क करून विचारा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, फक्त अप्रोच बदलायचा आहे थोडासा. तसंच तुम्ही जर म्हणालात की माझं फायनान्शियल, तुम्हाला काही ॲडवायझर हवं असेल, किंवा सगळे म्हणतात इकडे तिकडे खूप मी गोष्टी ऐकते आहे, पण मला ना माझ्या सिच्युएशनसाठी काहीतरी हवं आहे आणि मला माहिती आहे कुठे जायचं, पण मला त्यांच्यासमोर मूर्ख नाही ठरायचंय, मला नीट प्रश्न विचारायची आहेत. मग असं करताना काय करायचं, एक सिच्युएशन एक्सप्लेन करायची. असं नाही सांगण्याची गरज की मला हा प्रॉब्लेम येतोय. तुम्ही सिच्युएशन एक्सप्लेन करा आणि त्याच्यातनं प्रश्न घ्या. म्हणजे ही तुमची जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती बाहेर जाणार नाही. चौथी गोष्ट, सगळ्यात सगळ्यात महत्वाची, प्रोटेक्टेड माहिती. याच्यासाठी एकदम प्रॅक्टिकल रूल जो मी आत्ता सांगितला, मास्किंग. मास्क इट बिफोर यू आस्क इट. अगदी डोक्यात फिट करून घ्यायचं की मी मास्क नाही केला तर मी आस्क नाही करू शकत. मास्क इट फर्स्ट. तुम्हाला या सगळ्या पद्धतींच्या गोष्टींसाठी खूप मदत मिळते. पण इन्फॉर्मेशन प्रायव्हसी ही अटमोस्ट इम्पॉर्टंट असते. जर तुम्हाला क्लायंट बद्दल काही विचारायचंय तर कंपनीचं नाव मिटवा, फक्त क्लायंट लिहा, फोन नंबर्स मिटवा, अड्रेस लाईन्स मिटवा. अगदी साध्या पद्धतीने आपण फोनमध्ये गोष्टी क्रूप करू शकतो. त्याच्यावर ब्लॅक हायलायटरनी तुम्ही कव्हर करू शकता की मला जेवढी सिच्युएशन आहे तेवढीच विचारायची, बाकी गोष्टी करा. थोडासा एफर्ट्स जास्त लागेल.
1: बरोबर.
0: पण या मास्किंगनी खूप जास्त फरक पडतो. आणि आपण आपल्या सवयी बदलायच्या त्या तर आहेच, ते महत्वाचं आहे. पण याच्याशिवाय ह्या ज्या

0: इनपुट्स आपण डेलिबरेटली देतो त्या इनपुट्स देताना आपल्याला मास्किंग करणं खूप गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीताई. तर एआयचा सजग आणि उपयोगी वापर करण्यासाठी स्त्रियांनी कोणते नियम पाळायला हवेत हे सांगा.
0: याच्यासाठी मी रफली 5 नियम देऊ शकते. बघायचं की आपण 5 गोष्टी करतोय का. सगळ्यात आधी थांबायचं, विचार करायचा की मला विचारायचं काय आहे, विचारण्याची गरज आहे का, की हे माझ्याच बुद्धिमत्तेने सॉल्व्ह होतं आणि मला आर्टिफिशियल बुद्धिमत्तेची गरज नाही. स्वतःला विचारा माझं मत काय आणि त्या मतानुसार मला उत्तर हवं आहे का. रूल नंबर 2, प्रॉम्प्ट स्पष्ट द्यायचा. जर मी अस्पष्ट प्रश्न विचारला तर मला उत्तरही अस्पष्ट येतं. तिसरी गोष्ट, कामानुसार टूल्स निवडायचे. प्रत्येक गोष्टीसाठी एकाच टूल कडे विसंबून राहण्याची गरज नाही, कारण ते त्या पद्धतीने बनलेलं नसू शकतं. लिखाण आहे तर तुम्हाला जेमिनी आहे, तुम्हाला जीपीटी आहे, बाकी इतर टूल्स आहेत. तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे तिथे इतर टूल्स आहेत. तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे तिथे वेगळे टूल्स आहेत. या पद्धतीने रिमाइंडर्स कोणी द्यायचे, रुटीन कोणी ठेवायचं, अशा टूल्सला तुम्ही विभागू शकता. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वापरही करू शकता आणि एफिशियन्सी तुम्हाला मिळते. त्यानंतरचा चौथा नियम जो आपण आत्ताच पाहिला, सगळ्यात महत्वाचा, खासगी माहिती काढायची. मास्क करायची. मास्क इट बिफोर यू आस्क इट. दॅट इज युअर फोर्थ. आणि पाचवा नियम सगळ्यात महत्वाचा, अंडरलाईनिंग एव्हरीथिंग जे आज आपण डिस्कस केलं, आपण हुशारी आपल्याकडे ठेवायची. एआय हुशार आहे पण हुशारी आपलीच असली पाहिजे. तो माझा असिस्टंट म्हणून काम करतोय, ती माझी असिस्टंट म्हणून काम करते, माझी असिस्टंट म्हणून काम करते, म्हणजे डिसिजन मेकिंग माझं आहे, लॉजिक माझं आहे, त्यातले प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज माझे आहेत. हा पाचवा सगळ्यात महत्वाचा नियम आहे जो सगळ्या स्त्रिया तशाही त्यांच्या रोजच्या नातेसंबंधांमध्ये, कामांमध्ये, स्वतःच्या जडणघडणामध्ये, पोरांच्या जडणघडणामध्ये वापरतातच. पण एआयच्याही बाबतीत हीच गोष्ट लागू होते. हे असे 5 नियम आहेत जे तुम्हाला सगळ्या पद्धतीने प्रोटेक्ट पण करतात पण ऍट द सेम टाइम एम्पॉवर पण करतात.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीताई. आणि खरंच जर आपल्या मैत्रिणींनी एआयची माहिती जास्ती जाणून घेतली आणि त्याचा जर वापर केला तर त्यांच्यात नक्कीच आत्मविश्वास निर्माण होईल. तर तुम्ही आज इथे आलात आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती या विषयावरती खूप छान असं मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं, ते नक्कीच त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा करूया. तर तुम्ही इथे आलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: सो मच. थँक्यू सो मच.
2: मैत्रिणींनो, इंद्रधनू या मालिकेमध्ये एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत.

तर मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. तेव्हा मी मंजू शवंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज नेहलानी यांचं मुंबईत निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक सुरू आहे. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेते चर्चा करतील. त्याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. डेल्सी रॉड्रिक्स यांचं 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्ली इथं आगमन झालं. त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळात व्हेनेझुएलाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यांचा समावेश आहे. व्हेनेझुएलाचं शिष्टमंडळ ऊर्जा, औषध निर्माण आणि वाहन क्षेत्राशी संबंधित आस्थापनांना भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं. भारत आणि व्हेनेझुएला हे ऊर्जा क्षेत्रातले महत्वाचे भागीदार असून भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रानं व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेनं एक ठराव मंजूर केलाय. 4 रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रॅट्सना साथ दिल्यानंतर 215-208 मतांनी हा ठराव मंजूर झाला. इस्रायल आणि अमेरिकेनं गेल्या फेब्रुवारीपासून इराणमध्ये छेडलेल्या युद्धावरून अमेरिकन संसदेत नाराजी उमटत असून ट्रम्प यांच्या युद्धखोरीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकन संसदेचा हा चौथा प्रयत्न आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अमेरिकन प्रतिनिधी गृहात अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात परस्परांबरोबरचा शस्त्रसंधी आणखी वाढवण्यावर तसंच लेबनॉनमध्ये प्रायोगिक तत्वावर अनेक सुरक्षा क्षेत्र निर्माण करण्यावर सहमती झाली. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना या क्षेत्रात प्रवेश करायला बंदी असेल. या सुरक्षा क्षेत्रांचा संपूर्ण ताबा लेबनीज सैन्यानं घ्यावा अशी तरतूद या करारात करण्यात आली असून या उपायांमुळे सर्वसमावेशक शांतता आणि सुरक्षा कराराच्या दिशेनं प्रगती शक्य होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान हिजबुल्ला गटानं गोळीबार पूर्णपणे थांबवल्यावर आणि लिटानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून माघार घेतल्यावरच हा शस्त्रसंधी लागू होईल असं अमेरिकेच्या मध्यस्थीनं पार पडलेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅको तसंच झिम्बाब्वे या 5 देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली. हे देश 1 जानेवारी 2027 रोजी आपला कार्यभार स्वीकारतील आणि 31 डिसेंबर 2028 पर्यंत कार्यरत राहतील. नव्यानं निवड झालेले देश डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या अस्थायी सदस्य देशांची जागा घेतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी उमेदवार देशाला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य देशांपैकी 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत. ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे स्थायी सदस्य आहेत तर 10 अस्थायी सदस्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधून निवडले जातात. यापैकी 5 सदस्यांची दरवर्षी नव्यानं निवड होते. ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या 2ऱ्या बैठकीचं आयोजन उत्तर प्रदेशात वाराणसी इथं करण्यात आलंय. आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीत चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीत वरिष्ठ मुत्सद्दी

धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातले तज्ज्ञ चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज मेघालयात शिलाँग इथं ईशान्येकडच्या राज्यांची 73वी परिषद सुरू झाली. या परिषदेत ईशान्येकडच्या राज्यांमधल्या विकासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. पायाभूत सुविधा विकास, शेती, बगीचे, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प यासारख्या विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 बाबतही चर्चा होणार आहे. या परिषदेत ईशान्येकडच्या 7 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली. नैऋत्य मोसमी पावसानं आज नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, संपूर्ण लक्षद्वीप बेटं, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये, कोमोरीन परिसराच्या उर्वरित भागांमध्ये, आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आगेकूच केले. यापूर्वी हवामान विभागानं 26 मे रोजी केरळमध्ये मोसमी पावसाची सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता. वातावरणातल्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली. भारतातला वायव्य प्रांत, ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा, थायलंडचा तांदूळ पट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलंय. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिली आहेत. येत्या 8 जून पर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानियामध्ये सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होत आहेत. भारतात बंदी असलेल्या बर्मीज सुपारीच्या सीमापार तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ईशान्य भारतात मिझोराममध्ये चंफाई या म्यामा सीमेवरच्या शहरात मोठी शोध मोहीम राबवली. तस्करीच्या जाळ्यात सहभागी असलेल्या स्थानिक संशयित व्यक्तींच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकले. या व्यक्तींनी टियू नदीमार्गे म्यामामधून बेकायदेशीरपणे बर्मीज सुपारीची तस्करी केली, स्थानिक गोदामांमध्ये ती साठवली आणि बनावट ईवे बिलं आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून ती कायदेशीर स्थानिक खरेदी असल्याचं भासवलं असा ईडीचा आरोप आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफित बनवली होती. बिहारमध्ये मुझफ्फरपूर इथं ब्रह्मपुरा परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा

2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष कैलाश निहलानी यांचं निधन. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. दरम्यान अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. बंडखोर उमेदवारांशी चर्चा केली असून बहुतांश बंडखोर अर्ज मागे घेतील. जिथे संख्याबळ नाही तिथे काँग्रेसनंही उमेदवार मागे घ्यावा आणि निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी असं बावनकुळे म्हणाले. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं. केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 4 पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले. भंडारा जिल्ह्यातल्या ईदगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत, तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला. रायगड जिल्ह्यातल्या चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सुरक्षा विभागात, तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासन विभागात द्वितीय पुरस्कार मिळाला. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे दर्जेदार कांद्याचं प्रमाण घटल्यानं खरेदी प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वातावरणातल्या अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारतातला वायव्य भाग, ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा, थायलंडचा तांदूळपट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 8 जूनपर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानीमधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त योगपटू यात सहभागी होणार आहेत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची PV सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित

0: की दक्षिण कोरियन खेळाडू अॅन से यंगनं 17-21 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा 1-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीचा फ्लेविओ कोबोली यानं प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं कॅनडाचा 4th फेलिक्स ऑगर एलियासेमे याला 4-6, 6-4, 6-4, 6-4 हरवलं. या स्पर्धेतला दुसरा उपांत्यपूर्व सामना इटलीच्याच मॅटिओ बेरेटिनी आणि मॅटिओ अर्नाल्डी यांच्यात होणार असून सामन्याच्या विजेत्याबरोबर फ्लेविओ कोबोली उपांत्य फेरीत लढत देईल. पुणे जिल्ह्यातल्या विषारी दारू प्रकरणी सीआयडीनं काल नवी मुंबईत वाशी इथं 2 जणांना अटक केली. दारू बनवण्यासाठी विषारी रसायनांचा पुरवठा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांनी आज पिंपरी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी आणि पुण्यात हडपसर परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला तर अनेकांना विषबाधा झाली होती. या प्रकरणातली संपूर्ण पुरवठा साखळी, विषारी रसायनांचा स्रोत आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं 2 स्वतंत्र कारवाया करत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेलं खाद्यतेल तसंच मानकानुसार नसलेल्या शीतपेयांचा 1,55,000 रुपयांचा साठा जप्त केला. पाचोरा तालुक्यात वरखेडी वाघोडे परिसरात करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान रिफाईंड सोयाबीन तेल अन्न सुरक्षा मानक कायद्याच्या तरतुदीनुसार पॅकिंग न करता खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवण्यात आल्याचं आढळून आलं तर 40 इथं विनापरवाना शीतपेय विक्रेत्याची तपासणी केली असता शीतपेयांचे मानकांप्रमाणे नसलेले नमुने आढळून आले. जळगाव शहरातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेत निष्काळजीपणा केल्याबद्दल प्रशासनानं 13 कर्मचाऱ्यांविरुद्ध शासकीय आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिक्षकांचाही समावेश आहे. वारंवार सूचना देऊनही काही कर्मचाऱ्यांनी सोपवलेली कामं निर्धारित कालावधीत पूर्ण केली नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. बीड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबवला जात असून या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी उद्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, युवक आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हतकडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टी व्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर घर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रपट बनवली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: देवी के बारे में थोड़ी जानकारी दे दें
2: जी. मधुबनी जिले के रांटी गांव की रहने वाली दुलारी देवी ने कभी स्कूल की सीढ़ियां तक नहीं चढ़ी. 25 साल पहले उन्हें पद्मश्री अवार्ड के बारे में कोई जानकारी नहीं थी, लेकिन आज पूरा देश उन्हें पद्मश्री दुलारी देवी के नाम से जानता है. और ममता जी, इस मुकाम पर पहुंचने के लिए उन्होंने जीवन भर संघर्ष किया. जिस तरह वे अपने कैनवास को अलग अलग रंगों से रंगीन बनाती है, ठीक उसी तरह उन्होंने अपनी मेहनत से अपने जीवन में सफलता के रंग भरे। दुलारी देवी कहती है कि मैंने जीवन में बहुत गरीबी देखी है, मुझे पेंटिंग बनाना पसंद है और आज इसी के बदौलत उन्हें इज्जत और

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। ठाणे पालघर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित पवार, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळमाने आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज अर्ज मागे घेतले। केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे। पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं। ते 76 वर्षांचे होते। 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते। तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टी व्ही प्रोग्रॅम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते। इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची पी सिंधू बाहेर पडली आहे। अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अँ से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

100.1 मेगाहर्ट्झ एफ एम बँडवर आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. सायंकाळच्या प्रसारण सभेत मी दीपाली माळी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मिक्स मसाला या कार्यक्रमानं. सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात यशवंत देव यांचं गीत. संगीतकार आहेत प्रभाकर जोग.

यशवंत देव यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी आणि गायक होते सुरेश वाडकर.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात आपण ऐकलात बालकवी ठोंबरे यांचं गीत. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.
1: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेसच विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
3: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 1-44-77.
0: श्रोतो, मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मत्स्यगंधा या नाटकातलं नाट्यपद. नाट्यपद आहे वसंत कानेटकर यांचं. संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी आणि गायक आहेत रामदास कामत.

0: मत्स्यगंधा नाटकातलं वसंत कानेटकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि गायक होते रामदास कामत. श्रोतेहो, याबरोबरच मिक्स मसाला हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:20 होत आहेत. यानंतर ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास

0: 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर, 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्येचा.
1: अमावस्येचा
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा, या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवाने दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?

0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचा माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याचे

0: व्हॉट्सअप करावी म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
2: जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोत्याहो, संध्याकाळचे 5:30 वाजलेत. सहक्षेपित करीत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून.

हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बुबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, 4 जून हा दिवस जगभरात इंटरनॅशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रन विक्टिम ऑफ अग्रेशन म्हणून पाळला जातो. या दिनाच्या निमित्ताने मुलांचं सुरक्षित, आनंदी आणि निरोगी बालपण किती महत्वाचं आहे याची जाणीव करून दिली जाते. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अशाच एका विषयावर जो प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे, हरवत चाललेलं बालपण. मित्रांनो, एक छोटासा प्रश्न तुम्हा सर्वांसाठीच. तुम्ही शेवटचा लपंडावचा खेळ कधी खेळला होतात? किंवा मित्रांसोबत सायकलवर संपूर्ण गल्ली पालथी कधी घातली होती? किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारभर क्रिकेट खेळून घरी आल्यावर आईचा वरडा कधी खाल्ला होता? बहुतेकांच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल, कारण बालपण ही अशी गोष्ट आहे की ती आठवली की मन नकळत हलकं होतं. आपलं बालपण म्हणजे मैदान होतं, मित्र होते, कप्पा होत्या, भांडणं होती आणि 5 मिनिटात होणारी मैत्रीही होती. आजच्या मुलांकडे साधनं खूप आहेत, पण त्यांच्याकडे वेळ आहे का? आज खेळांपेक्षा

0: पेक्षा गॅजेट जास्त महत्वाचे आहेत, मैदानांपेक्षा स्क्रीन्स जास्त आहेत, आणि मित्रांच्या भेटींपेक्षा ऑनलाईन चॅट जास्त आहेत. तंत्रज्ञान चुकीचं आहे असं अजिबात नाही, उलट आजची मुलं खूप हुशार आहेत बरं का. त्यांना जगभरातील सर्व माहिती काही सेकंदात मिळते, नवीन कौशल्य शिकण्याची संधी सुद्धा मिळते. पण त्याच वेळी एक प्रश्न विचारण्याची गरज मला वाटते, मुलांना फक्त टेक्नॉलॉजी मिळते आहे की बालपणही मिळत आहे? बालपण म्हणजे फक्त वय नसतं, बालपण म्हणजे उत्सुकता असते. एखादा छोटासा कीटक पाहून प्रश्न विचारणं, आकाशातल्या ढगांमध्ये आकार शोधणं आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटणं, हीच तर बालपणाची खरी ओळख आहे ना. आज आपण युवक आहोत, उद्या शिक्षक, पालक, मार्गदर्शक किंवा समाजाचे एक जबाबदार नागरिक होणार आहोत, म्हणून बालपणाला जपण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. तर मित्रांनो, जर आपल्या आजूबाजूला एखादं लहान मूल असेल तर त्याला फक्त मोबाईल देण्यापेक्षा त्याला एखादी गोष्ट सांगा, त्याच्यासोबत एखादा खेळ खेळा, त्याच्या प्रश्नांना उत्तरं द्या. कारण कधी कधी मुलांना सर्वात जास्त गरज असते ती आपल्या वेळेची. मित्रांनो, आजचा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतो, प्रत्येक मुलाला सुरक्षित वातावरण मिळलंच पाहिजे, शिक्षण मिळलंच पाहिजे, खेळण्याची संधी ही मिळालीच पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला त्याचं बालपण जगता आलं पाहिजे. कारण आजची मुलं हे फक्त उद्याचे नागरिक नाहीत, तर उद्याचे शास्त्रज्ञ, कलाकार, शिक्षक, खेळाडू आणि देशाचं भविष्य देखील आहेत. चला तर मग आजच्या या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एक छोटासा संकल्प करूया, आपल्या आजूबाजूला प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हसू टिकवून राहण्यासाठी, त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि त्यांचं बालपण अधिक सुंदर करण्यासाठी आपण आपल्या परीने नक्कीच काही ना काही प्रयत्न करूया. काय म्हणता, तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग ऐकूयात वेदविश्वाचा ही मालिका, आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्या सोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. सर्वप्रथम क्रिकेटमध्ये इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 अंतिम सामना 31 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला 5 गडी राखून पराभूत करून IPL विजेतेपद यशस्वीपणे कायम राखले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरच्या 37 चेंडूतील नाबाद 50 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 155 धावा केल्या. बेंगळुरूकडून रसिक सलाम दारने 3 बळी घेतले तर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या 42 चेंडूतील नाबाद 75 धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 18 षटकात 5 गडी गमावून 161 धावा करत सहजपणे लक्ष्याचा पाठलाग केला. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने 2 बळी घेतले. विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले आहे. 18 वर्षांनंतर पहिल्यांदा IPL 2025 अंतिम सामना पटकावल्यानंतर रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली RCBने हे सलग दुसरे विजेतेपद पटकावले आहे. तसंच 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने IPL 2026 एकाच पर्वात 5 प्रमुख वैयक्तिक पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू बनून IPL मध्ये इतिहास रचला आहे. राजस्थान रॉयल्ससाठी खेळत असताना त्याने 776 धावांसाठी ऑरेंज कॅप, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन, सुपर स्ट्रायकर आणि सुपर सिक्सेस हे पुरस्कार जिंकले आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मोठी चर्चा सुरू झाली असून तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू त्याला भारतीय टी20

0: कबड्डी संघात पुढे स्थान देण्याची मागणी करत आहेत. यानंतर हॉकी मध्ये भारताने 1 जून 2026 रोजी जपान मधील काकामिगाहारा येथे झालेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील अ गटाच्या तिसऱ्या सामन्यात कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय नोंदवला. कॅप्टन केतन कुशवाहाने 3rd आणि 36th मिनिटाला 2 गोल करून आघाडी घेतली. वरिंदर सिंगने 5th मिनिटाला आणखी 1 गोल केला. तर शाहरुख अलीने एका दमदार गोलने विजयावर शिक्कामोर्बत केले. कोरियाचा एकमेव गोल कर्णधार युन जेऑकने 21th मिनिटाला केला. भारताने जोरदार सुरुवात करत पहिल्या 5 मिनिटातच 2 गोलची आघाडी घेतली. पेनल्टी कॉर्नर नंतर मिळालेल्या रिबाउंडवर कुशवाहाने पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच वरिंदरने ही आघाडी दुप्पट केली. जेऑकने पेनल्टी कॉर्नरचे गोल मध्ये रूपांतर करून कोरियासाठी 1 गोल परत केला. पण भारताने सामन्यावरील आपले नियंत्रण कायम ठेवले. भारतीय संघाने संधी निर्माण करणे सुरूच ठेवले आणि दुसऱ्या हाफमध्ये कुशवाहा आणि शाहरुख अली यांच्या गोलमुळे आपली आघाडी अधिक मजबूत केली. यानंतर द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT रूरकी तर्फे JEE ऍडव्हान्स्ड 2026 निकाल 1 जून रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी 56,880 विद्यार्थी यशस्वीरित्या पात्र ठरले. त्यात IIT दिल्लीच्या शुभम कुमारने 360 पैकी 330 गुण मिळवून AIR रँक 1 मिळवला आहे. तसंच मुलींमध्ये IIT दिल्लीच्या आरोही देशपांडे हिने AIR 77 रँक आणून सगळ्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. चला तर मग मित्रांनो, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या जगभरातल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेध विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार
1: मित्रांनो, आपण ऐकत होतो वेध विश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्या सोबत. मित्रांनो, आता वेळ झाली आहे करिअर मंत्र या मालिकेची. चला तर मग ऐकूयात ऍडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं करिअर मंत्र या मालेत स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या स्पर्धेच्या जगात डिग्री तर सगळेच करतात, पण करिअरच्या रेसमध्ये तोच पुढे जातो ज्याच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स असतात. आज आपण अशाच एका गेम चेंजर स्किल बद्दल गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे ऍडव्हान्स एक्सेल. आजचा आपला विषय आहे ऍडव्हान्स एक्सेल करिअर ग्रोथ साठी गेम चेंजर स्किल. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे सिनियर एक्सेल ट्रेनर प्राजक्त पांडे सरांना. सर, तुमचं करिअर मंत्र या मालेत खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद.
2: सर, आपण शाळेत असतानापासून कॉम्प्युटर वापरतो, आजकाल तर लहान लहान मुलं सुद्धा वापरायला लागल्यात, पण या सगळ्या कॉर्पोरेट जगात एक्सेल किती महत्वाचं आहे?
3: एक्सेल किती महत्वाचं? जसं आपण विचार करतो की मला 10th करायची आहे, 12th करायची आहे किंवा त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायचं आहे, त्यासोबत मला एक्सेलची पण गरज पडते. का? कारण एक्सेल हे कुठल्याही प्रकारचा आपण विचार केला, कुठलीही फील्डचा जर विचार केला, तर फायनान्स, HR, सेल्स, ऑपरेशन या सगळीकडे असा डेटा पसरलेला असतो आणि हा यूज करण्यासाठी एक्सेलची गरज पडते. असं म्हणायला हरकत नाही की छोटासा कंपनी किंवा मोठ्यातली मोठी कंपनी, प्रत्येक ठिकाणी एक्सेल हे वापरलं जातं.
2: अगदी बरोबर. पण सर, बरेचदा मुलं म्हणतात की मला एक्सेल येतं, मला डेटा टाईप करता येतो किंवा जमवता येतो, जे काही सोप्या शब्दात म्हणता येईल, तर बेसिक एक्सेल सगळ्यांनाच येत असतं. तर बेसिक एक्सेल आणि ऍडव्हान्स एक्सेल यात काय फरक आहे?
3: बेसिक एक्सेलचा जर विचार केला तर बेसिक एक्सेल डेटा एंट्री किंवा त्याचं फॉर्मॅटिंग करणं इथपर्यंत मर्यादित असू शकतं. ऍडव्हान्स एक्सेल म्हणजे काय? त्याच्यातनं इनआउट काढणं, इनपुट्स मिळाल्यानंतर आपले अनालिटिक्स काढणं, दॅट इज ऍडव्हान्स एक्सेल. हे ऍडव्हान्स एक्सेल आहे, त्याच्यातनं आपल्याला प्रत्येक गोष्ट ही अनालाइज करता येते. तर याला ऍडव्हान्स एक्सेल म्हणतात आणि ही प्रत्येकाला यायला पाहिजे.
2: पण मग जर करिअरच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर मग एक्सेल वर प्रभुत्व मिळवल्यानंतर नोकरीच्या संधी वाढतात का?
3: हो, शक्यतोवर वाढतात. आणि ड्रास्टिकली बघितलं गेलं आहे की या ठिकाणी जर एक्सेल जर कोणाला हवं असेल किंवा एखादी नोकरी असेल आणि त्याच्यामध्ये एक्सेलची गरज पडते. का पडते? कारण डेटा अवेलेबल असतो, त्याला मॅन्युअली मॅन्युपुलेट करायला किंवा डेटा अनालिसिस करून त्याचा डॅशबोर्ड बनवण्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडते त्यावेळेस एक्सेल सर्वात सोपं आणि उत्तम पर्याय आहे.
2: पण मग साधारणतः अशा कुठल्या कुठल्या नोकऱ्या असतात ज्याच्या

0: एक्सेल यायलाच लागतं.
1: एक तर MIS डेटा अनालिसिस किंवा बिझनेस अनालिटिक्स या संदर्भामध्ये प्रत्येकाला एक्सेल यायलाच पाहिजे.
0: सर, गणिते आणि फॉर्म्युले म्हटलं की सगळ्यांनाच भीती वाटते, पण असं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता का की जिथे एक्सेलमुळे एखाद्याचे तासनतास कमी झालेले आहेत?
1: हो, शक्यतोवर सांगते. सिनारिओ असा आहे की आपल्याला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं वर्कआउट करायचं आणि ते वर्कआउट करताना ती जर एक्सेलमध्ये जर अवेलेबल असेल, एक तर पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट की त्याला ऑटोमेट करता येतं. तर ऑटोमेट करायला खूप साऱ्या पद्धती आहेत. एक आहे VBA थ्रू, व्हिज्युअल बेसिक विथ ऍप्लिकेशन. त्याच्यामध्ये कोडिंग केल्यानंतर करता येतं, किंवा आर लँग्वेज सॉरी पॉवर क्वेरीनी त्याला ऑटोमेट करता येतं. आणि याच्यामध्ये तासनतास जे आहे ते साधारणतः 20 मिनिटं किंवा अर्ध्या तासापर्यंत येतात. लेट से एक छोटस एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर 7-7 तासाचा एखादा रिपोर्ट बनवायचा आहे तो आपल्याला साधारणतः तासाभरात बनवता येईल.
0: सर, बरेच विद्यार्थी आता शिकतात आहे आणि बरेच लोक आता नोकरी त्यांनी सुरुवात केली आहे आणि जे काही वर्षांपासून नोकरी करतात आहे, या सगळ्यांमध्ये एक्सेल किती महत्वाचं आहे?
1: एक्सेल सगळ्या लेवलला खूप चांगलं आहे आणि सगळ्यांना कामात येणार आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप महत्वाचा आहे. या प्रश्नामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ही की जे लोक विद्यार्थी आहेत ते जे शिकतात आहे, आणि दुसरा प्रश्न असा की जे लोक नोकरी करतात आहेत त्या याच्यामध्ये. तर आधी आपण जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल बोलू. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये ही गरजच पडणार आहे की एक्सेल काय आहे किंवा काय होणार आहे. जसं आपण एक्सेलचा जर विचार केला तर एक्सेल करताना आपण 2003 पासून विचार करूया, कारण याच्या आधीचे जे आहेत ते सगळे जे आहेत ते आउटडेटेड झालेले आहेत. 2003 सुद्धा आउटडेटेड आहे, पण 2003 नंतर क्रांती आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण 2003 पासून VBA पण आलं. VBA म्हणजे काय? व्हिज्युअल बेसिक विथ ऍप्लिकेशन. आता व्हिज्युअल बेसिक विथ ऍप्लिकेशनचा जर विचार केला तर हे ऑटोमेशन मध्ये येतं. विद्यार्थी ज्यावेळेस एखादी गोष्ट किंवा एखादा टूल शिकतो तर त्यावेळेस काय होतं की त्याला नेहमी नवीन प्रश्न पडतो की याच्यानंतर काय, व्हॉट्स बियॉन्ड देन दिस. मग त्यावेळेस काय होतं की तो नवीन शिकायला जातो, मग तो त्याच्यावर प्रभुत्व घेतो. ज्यावेळेस प्रभुत्व घेतो तर त्यावेळेस त्याला नवीन नवीन संधी सापडत जातात जेव्हा तो नोकरी पेशात जातो. आता आपण बोलूयात दुसऱ्या ऑप्शन बद्दल. दुसरा ऑप्शन काय? तर जे लोक विद्यार्थी नसून आता त्यांना नोकरी लागलेली आहे, तर नोकरी लागलेल्या लोकांचं काय असतं की रोज नवीन डेटा येणार, त्याचसारखा डेटा येणार. आता हा जो डेटा येणार याला ऑटोमेट करताना आपले तास जे आहेत ते कमी करता येईल. आता याच्यात तास कसे कमी करायचे? तर पहिली गोष्ट ही की साधं एक्सेल नाही, तर त्याला पॉवर क्वेरी किंवा पॉवर BI चा सपोर्ट देऊन किंवा VBA चा सपोर्ट देऊन आपण याला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि आपले तास कमी करता येते. याच्यामध्ये एक्झाम्पल असं की साधारणतः नुसतं आकडेवारी जर बघायचं गेलं तर फक्त आकडेवारी मला मिळणं असून चांगलं नाही आहे. त्या ठिकाणी काय हवं आहे मला? त्याच्यामध्ये जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर असेल तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशनने काय होतं की तुम्हाला ट्रेंड लक्षात येतात. जर ट्रेंड लक्षात आलेत तर मग आपण पुढचं अनालिसिस करू शकतो की आज मी 2026-2027 या वर्षात आहे तर माझा जो कंपनीचा ग्राफ आहे 2030-2031 या वर्षात किती असायला पाहिजे, तर हे ग्राफिकली खूप लवकर आणि चांगलं लक्षात येतं. त्याच्यासाठी पॉवर BI किंवा चार्टिंग सिस्टीम ही वापरली गेली पाहिजे.
0: ओके, पण सर आजकाल बरेचसे सोशल मीडिया साईटवर व्हिडिओज येतात एक्सेल शिकण्याचे म्हणा किंवा एज्युकेट करण्याचे व्हिडिओज येतात, पण तुम्ही पण एक ट्रेनर आहात, तर तुमचा कुठला एक करेक्ट अप्रोच असतो जो तुम्ही कव्हर करता?
1: खूप चांगला प्रश्न. आजकालच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर विचार केला तर 2 मिनिट में मैं सिखा दूंगा, 5 मिनिट में ये हो जाता है, ऐसा कर दूंगा, वैसा कर दूंगा. पण त्याच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट हे मी आवर्जून आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत बेसिक नॉलेज जर नसेल तर त्या प्रत्येकाची पातळी कुठे असू शकते किंवा ते समोर जाऊन कुठे पडतील याचा काहीही नेम नाही. तर अप्रोच करताना किंवा एखादी गोष्ट शिकताना त्याचं नेहमी बेसिक हे लक्षात असलं पाहिजे की बेसिक काय आहे. त्याच्यानंतर मग मॉडरेट लेवल जायला पाहिजे, त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल जायला पाहिजे. मी हे एक्सेल बद्दल बोलतोय. त्याच्यानंतर मग ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे मागे सांगितल्यानुसार VBA, त्याच्यानंतर पॉवर क्वेरी, त्याच्यानंतर मग पॉवर BI. आणि जर खूपच इच्छुक असाल तर पॉवर BI नंतर मग अज्युर जाऊ शकतो किंवा फॅब्रिकला हात लावू शकतो.
0: अच्छा, पण तुम्ही जेव्हा शिकवता, तुम्ही जेव्हा ट्रेनिंग देता तेव्हा तुम्ही फक्त फॉर्म्युले शिकवता की कॉर्पोरेट वर्ल्डशी पण त्यांना ओळख करून देता?
1: शिकवताना काय होतं की सर्वात पहिले एक तर पहिली गोष्ट ही की मॉब कसा आहे या गोष्टीवर मी सर्वात पहिले लक्ष केंद्रित

0: करतो. लक्ष केंद्रित केल्यानंतर ते लोक कुठल्या लेवलवर आहेत हे लक्षात घेऊन त्याच्यानंतर मग पुढे मार्गक्रमण करतो. मार्गक्रमण हे सरळ सरळ त्यांच्या बुद्धिमत्तेशी संलंगित केलं गेलं असतं. आता सिनारिओ असा आहे की जर एखादा बॅच आहे ती एकदमच बेसिक आहे तर मग त्यांना बेसिक पासून समोर घेऊन जाता येतं. दुसरी गोष्ट, जर एखादी बॅच थोडीशी बेसिक माहिती आहे किंवा मॉडरेट लेवलला आहे तर मग त्यावेळेस आपण काय करतो त्यांना त्यांना बेसिक फॉर्मल एकदा रिवाइज करून मग आपण पुढे घेऊन जातो की त्यांना बेसिक नंतरचे ऍडव्हान्स फॉर्मुले आहे किंवा ऍडव्हान्स टेक्निक्स जे आहेत या सगळ्या त्यांना ट्रेंड करतो.
1: पण सर, सध्या सगळीकडे एआयचे वारे आहेत, सगळीकडे एआय यूज होतो आहे, तर एक्सेल किंवा ऍडव्हान्स एक्सेल मध्ये पण एआयचा तितकाच वापर होऊ शकतो का?
0: हो, एआय आता जे ट्रेंड चालला आहे, जे वारे जे चालले आहेत ते एआयचे खूप चांगले आहेत आणि व्यवस्थित आहे. फक्त एवढंच आहे की या ट्रेंडला किंवा या वाऱ्यांना जर आपण जर अकोमोडेट जर केलं तर सिनारिओ असा आहे की आपलं काम खूप लवकर होऊ शकतं. तर थोडस जुन्या काळामध्ये जर बघितलं किंवा जेव्हा ए आय नव्हता त्यावेळेस आणि नंतर मग काय झालं ते सांगतो. पहिले तासन तास रिपोर्ट बनायचे किंवा मग व्हीबीए थ्रू त्या तासांचे काही म्हणजे लेट से फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला 6 तासामध्ये एक रिपोर्ट बनतोय. आम्ही बनवलेत जुन्या काळामध्ये जेव्हा 2003 व्हर्जन अव्हेलेबल होतं त्यावेळेस 6-6 तास एक रिपोर्ट बनायचा. मग तो रिपोर्ट झाल्यानंतर मग तो चेक व्हायचा, चेक झाल्यानंतर मग पब्लिश व्हायचा. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. तर यावेळेस काय झालंय की आता एआय आल्यामुळे काय होतं की तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तो इंटेलिजंट आहे पण तो आर्टिफिशियल आहे. जसं तुम्ही सांगाल तसं होईल.
1: बरोबर.
0: जर तुम्ही सांगताना जर चुकलात, जसं आज मी श्रोत्यांशी बोलतोय, श्रोते कुठल्या कुठल्या लेवलवर ऐकतात, जर एखादा शब्द जर माझ्याकडनं जर चुकीचा बोलला गेला तर काय होईल? मेसेज चुकीचा जाणार. आता हा जो मेसेज चुकीचा जाणार तर तो तसाच डिकोड होईल श्रोत्यांपर्यंत. तसंच आहे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जर मी सांगितलं की एखादी कमांड देताना किंवा एखादा प्रॉम्प्ट लिहिताना जर चुकीचा जर ठरला तर तो त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो.
1: अच्छा सर, एक्सेल फाईल सेव्ह करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत?
0: एक्सेल फाईल सेव्ह करताना 3-4 पद्धती प्रामुख्याने बघितल्या गेल्या आहेत. पहिली गोष्ट, जेव्हा रेग्युलर आपण एखादी एक्सेल फाईल जेव्हा सेव्ह करतो त्यावेळेस ती असते .xlsx. ही नॉर्मल आहे. 2007 व्हर्जन नंतर ही प्रामुख्याने विश्वात आलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला .xlsb, बी स्टँड फॉर बायनरी. याच्यामध्ये काय होतं की साईज जो आहे एक्सेलचा हा थोडा कमी करता येतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण एखादी फाईल कोणाला पाठवतो तर ती पाठवताना जर ती खूप जास्त हेवी असेल, 15 MB, 20 MB, 25 MB, तर त्यावेळेस काय होतं की ही फाईल जाताना एक तर हळू जाते किंवा अपलोड करावी लागते कुठेतरी. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस अपलोड केली आहे तर ऑबियस कोणाला तरी ती डाउनलोड करावी लागणार, मग त्याच्यानंतर ती ओपन होणार. सो सिनारिओ काय होतं की ज्यावेळेस आपण ही सगळी प्रोसेस करतो याला टाइम लागतो, याला वेळ लागतो. जसा वेळ लागतो तसंच ती ओपन व्हायला पण वेळ लागणार. समोरचा माणूस थकण्यापेक्षा .xlsb मध्ये सेव्ह केली गेली पाहिजे. त्याच्यानंतरचा येतो .csv. खूप कॉमन आहे, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. जेव्हा कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू जे आहे याच्यात काय होतं की आपण खूप सारा रेकॉर्ड हा एकाच ठिकाणी आपण देऊ शकतो पण याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे. जर आपण CSV फाईलमध्ये 3-4 शीट्स जर ओपन केल्या असतील आणि त्याच्यावर वर्किंग करून ती सेव्ह केली, परत दुसऱ्या क्षणी जर आपण ओपन करायला गेलो तर जी फाईल ॲक्टिव्ह होती, जी शीट ॲक्टिव्ह होती तीच तुम्हाला दिसेल, बाकीच्या सगळ्या गेलेल्या असतील. ॲडिशन टू दिस, याच्या सोबत काय होणार, जे काही फॉर्मॅटिंग केलेलं आहे, जे काही फॉर्म्युलेज लावलेले आहेत हे सगळे चालले जातील आणि तो ॲज इट व्हॅल्यू एवढंच दिसेल. याच्यानंतर .xlsm हा जो फॉर्मॅट आहे हा मॅक्रो एनेबलसाठी आहे. मॅक्रो एनेबल म्हणजे काय, आपण एक्सेलला मागे कोडिंग करून ॲज अ क्लर्क म्हणून त्याला काम करून घेऊ शकतो. तर या प्रामुख्याने यूज होणाऱ्या सेव्ह करण्यासाठी पद्धती आहेत. याच्यामध्ये दुसरी एक पद्धत असते एक्सेल टू PDF कन्व्हर्जन. ही एक पद्धत सुद्धा एक चांगली आहे.
1: पण सर, ते एक्सेल टू PDF कन्व्हर्टर मध्ये काय त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो?
0: हो, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो कधी,

0: तुम्ही जर पेज सेटअप जर व्यवस्थित नसेल केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच प्रॉब्लेम येणार. तर पेज सेटअप करणं हा ही एक कला असायला हरकत नाही, किंवा लक्षात यायला पाहिजे की आपण काय करतोय आणि ते कसं दिसणार आहे. तर याच्यासाठी एक छोटासा गुरुमंत्र म्हणून सांगतो मी की ज्यावेळेस एक्सेल टू पीडीएफ जेव्हा आपण कन्वर्ट करणार आहोत त्यावेळेस काय करायचं की पेज जो आहे हा पेज सेटअप व्यवस्थित करून घ्यायचं. हेडर व्यवस्थित असलं पाहिजे, तुमचं बॉर्डर्स व्यवस्थित असली पाहिजे, त्याच्यानंतर त्याला एकदा प्रिंट ऑप्शन देऊन बघायचा तो व्यवस्थित येतो आहे का हे बघण्यासाठी. प्रिंट मध्ये येत असेल याचा अर्थ प्रिंट काढून नाही बघायची, फक्त प्रिव्ह्यू मध्ये बघा. जर तो जर व्यवस्थित येत असेल तर तुमचं एक्सेल टू पीडीएफ हे व्यवस्थित येणार 100% गॅरंटी.
1: आता आपण फॉर्मॅटिंग विषयी जर बोलतो आहे तर एक्सेल मध्ये फॉर्मॅटिंगच्या काही टेक्निक्स आहेत का?
0: हो, फॉर्मॅटिंग करताना कसं असतं की ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीला जेव्हा डेटा देतो तर त्यावेळेस त्याला काही कलर कोडिंग्स असतात. आता ह्या ज्या कलर कोडिंग्स आहेत या प्रत्येक विद्यार्थ्याच्या किंवा एखाद्या कॉर्पोरेट एम्प्लॉईच्या आयुष्यात रोज घडतात. कलर कॉम्बिनेशन अट्रॅक्ट्स एव्हरीवन. कारण काय की आपण जर विचार केला तर माझा हेडर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, फुटर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, इफ इट इज इन बिटवीन त्याच्या दोघांच्या मध्ये जर एखादी जर सब टोटल किंवा एखादा हेडिंग जर असेल तर ते कुठल्या रंगात असलं पाहिजे, हे वेगवेगळे चित्रविचित्र कलर देऊन नाही होणार. आपल्याला काय हवंय की एक युनिफॉर्मिटी असायला पाहिजे. तर रिपोर्ट आपण ज्यावेळेस बनवतो किंवा करतो तर त्यावेळेस त्याला सर्वात मोठा जो आस्पेक्ट असतो हा आस्पेक्ट हा तुमच्या रंगसंगतीवर असतो. जर रंगसंगती जर व्यवस्थित असेल तर आपण हा पुढे घेऊन जाऊ शकतो, किंवा त्या ठिकाणी जर एखादा कॉर्पोरेट एम्प्लॉई असेल तर तो काय करतो की हे रंगसंगती वापरून तो त्याचं प्रमोशन, इन्क्रीमेंट किंवा नवीन जॉब सुद्धा घेऊ शकतो.
1: अच्छा, पण मग एक्सेलचा पाथ कसला असला पाहिजे?
0: एक्सेलचा पाथ म्हणजे काय की एक्सेल कसं शिकलं गेलं पाहिजे. एक, डीपली शिकणं फार गरजेचं आहे. दुसरं, बेसिक, त्याच्यानंतर मॉडरेट लेवल, त्याच्यानंतर ॲडव्हान्स लेवल, त्याच्यानंतर तुमचं पॉवर क्वेरी, पॉवर बी आय आणि मग फॅब्रिक. हा एक पाथ आहे. आता हा पाथचा जर विचार केला हा प्रश्न येऊ शकतो श्रोत्यांच्या मनामध्ये, तर आपण पहिला वर्ग शिकलो, मग दुसरा, मग तिसरा, मग पाचवा, मग दहावी केली, बारावी केली, मग ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर पीएचडी केली. आपण पहिल्यांदा एकदम पीएचडी करतो का? तर नाही. का नाही करत? कारण त्याच्यासाठी बाकीचे विषय किंवा बाकीच्या इयत्ता आपल्याला कम्प्लीट करणं गरजेचं असतं. तसंच ज्यावेळेस आपण विचार करतो की आज पॉवर बी आय खूप मोठा टूल आहे किंवा खूप डिमांडिंग आहे, त्याच्या मागे पळून काय उपयोग? आधी तुम्हाला तुमचं बेसिक कम्प्लीट करणं गरजेचं आहे. बेसिकमध्ये एक्सेल, मग पॉवर क्वेरी, ऑटोमेशन, देन पॉवर बी आय. याच्याशिवाय जर तुम्ही गेला डायरेक्ट पॉवर बी आय आज बूममध्ये आहे, पॉवर बी आय विथ एआय याचा जर विचार केला तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. पण मी असं सांगेल की कुठेतरी जाऊन पडाल किंवा कुठेतरी जाऊन मागे यावं लागेल. त्याच्यापेक्षा आत्ताच मागे या, एक्सेल शिका व्यवस्थित, त्याच्यानंतर मग पुढे जा.
1: सर, जाता जाता तुम्ही आमच्या तरुण मंडळींना ज्यांना एक्सेल शिकायचं आहे आणि बरंच काही करायचं त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: मी हे सांगेल की ज्यावेळेस एखाद्याला जर एक्सेल शिकायचं आहे आणि हे एक्सेल शिकताना रेग्युलर जर प्रॅक्टिस जर केली, एक तर सर्वात पहिले कुठेतरी जाऊन हा विचार करा की सर्वात पहिले मला एक्सेल का शिकायचंय, कारण काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस कोणाला जेव्हा ज्याला शिकायचं असेल तर त्यावेळेस काय करतात की सोशल मीडिया साईटवरनं मी शिकतो. ज्यावेळेस सोशल मीडिया आलं त्यावेळेस काय होतं, सर्वात पहिली गोष्ट ती वन वे कम्युनिकेशन आहे सोशल मीडियाचं. तर वन वे मध्ये शिकणं कधीही होऊ शकत नाही, किंवा काही जण करतात पण ते तेवढ्या लेवलवर जात नाही. तर नेहमी आपल्याकडे आपल्या घराच्या आजूबाजूला एखादं इन्स्टिट्यूट असेल तर तिथे जाऊन शिका. गुरुजींना सांगा की मला काय शिकायचंय, तर ते तुम्हाला व्यवस्थित पाथ देतील. ठीक आहे, शिकवा. त्यांच्याकडनं शिकल्यानंतर एक गुरुमंत्र परत एकदा सांगतो की प्रॅक्टिस फार गरजेची आहे. मी आपल्या श्रोत्यांना हे खूप आवर्जून सांगतो, आज शिकलं लगेचच त्याची प्रॅक्टिस करून बघा. एखादी गोष्ट नाही समजली तर विचारा, पण मनात ठेवू नका की याच्यानंतर काय.
1: खरंच सर, आजच्या गप्पांमधनं एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की एक्सेल फक्त रो आणि कॉलम्सच नाही आहे, त्याच्या पुढे बरंच काही आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: थँक्यू.
1: मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, तुमची डिग्री तुम्हाला मुलाखतीपर्यंत नेईल पण तुमचं स्किल तुम्हाला प्रोफेशन मिळेल.

0: देणार आहे. त्यामुळे आजच काहीतरी नवीन शिकण्याचा संकल्प करा. आपण भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: मित्रांनो, आपण ऐकत होतो ऍडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत. आजच्या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एका महत्वाच्या विषयावर संवाद साधला आणि त्यातून काही विचार जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला. अशाच विषयांच्या माध्यमातून आपण आपल्या आजूबाजूच्या जगाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी आपल्याला देत असतो, कारण प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नवीन शिकून जात असतो. याच सकारात्मक विचारांसह आता मी समर बोबडे आपली रजा घेतो. आपण ऐकत होतात आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे सादर करते होते अतुल साखरकर. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, नव्या विचारांसह आणि नव्या ऊर्जेने. तोपर्यंत स्वतःला सतत नव्या गोष्टी शिकण्यासाठी तयार ठेवा. आपल्या आजूबाजूच्या जगाकडे जिज्ञासू नजरेने पाहत राहा आणि आपल्या सकारात्मकतेचा प्रकाश इतरांपर्यंतही पोहोचवत राहा. नमस्कार.

0: युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युवा आणि आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: 100° एक मेघाट्स FM बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, सती चव्हाण या चित्रपटातलं हे गीत आहे जयवंत कुलकर्णी यांचं आणि गायिका आहेत सुलोचना चव्हाण.
2: अग कारभारणी हे अग कारभारणी करतो मन धरणी, अग कारभारणी करतो मन धरणी, अशी तोंडाला तोंड माझ्या देऊ नको आणि वस्कन अंगावर येऊ नको, अशी तोंडाला तोंड माझ्या देऊ नको आणि वस्कन अंगावर

0: माझ्या गळ्यात घुंगट आलं अग कारवारनी
1: जरा इचारानं बोला जरा इचारानं बोला मोठा करू ना

0: श्रोत्यो, कन्यादान या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं आणि गायिका होत्या लता मंगेशकर.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: श्रोतो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे पी सावळाराम यांचं. संगीत वसंत देसाई आणि गायक आहेत तलत महमूद.

श्रोत्यो, तलत महमूद आणि आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकलत पी सावळाराम यांचं गीत. संगीत होतं वसंत देसाई यांचं आणि चित्रपट होता मोलकरीण. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोत्यो आता ऐकणार आहोत ना धो महानोर यांचं गीत. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं. गायक आहेत आशा भोसले आणि रवींद्र साठे आणि चित्रपट जैत रे जैत.

जयित्री जैन या चित्रपटातलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गायक होते आशा भोसले आणि रवींद्र साठे.

0: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र।
1: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी।
0: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम।
1: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी,
0: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र,
1: जगभरात कुठेही।

श्रोत्या आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत. देव माणूस या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत आपण ऐकूया. संगीतकार सुधीर फडके आणि गायिका आहेत आशा भोसले.

आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीतकार होते सुधीर फडके आणि चित्रपट होता देव माणूस. कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात आज दिनांक 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले

प्रगतिशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 34 71 आणि 242 36 72. निवेदन संपलं.

0: श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी.
1: श्रोत्यो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया लक्ष्मण रेषा या चित्रपटातलं ग. दि. माडगूळकर यांचं गीत. संगीत वसंत देसाई यांचं आणि गायिका आहेत आशा भोसले.

0: श्रोत्यो, मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं आणि गायिका होत्या लता मंगेशकर. श्रोत्यो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. 100.1 MHz श्रोत्यो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:30 ऐकूया काही निवेदनं.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
2: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84165.

पाल्यांना सवलती दरात तसेच युद्ध विधवाच्या विधवा आणि विधवांच्या सर्व पाल्यांना विनामूल्य प्राधान्यक्रमाने प्रवेश देण्यात येईल. प्रवेश प्रक्रिया 15 जून 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच ज्या पाल्यांना प्रवेश अर्ज जमा केले आहेत अशा पालकांनी आणि त्यांच्या पाल्यांनी दिनांक 1 जुलै 2026 रोजी प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृह अधीक्षक वसतिगृह अधीक्षका यांच्याकडे प्रत्यक्ष संपर्क साधून अर्ज जमा करावे. तर या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त माजी सैनिक विद्वांच्या पाल्यांनी आणि तसेच इतर नागरी पाल्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केले आहे. अर्ज दिनांक 30 जून 2026 पर्यंत स्वीकारण्यात येतील. निवेदन संपलं.

अहिल्यानगर, कोपरगाव आणि श्रीगोंदा इथल्या सैनिक मुलामुलींचे वसतिगृह प्रवेश 2026-27 करिता निवेदन. अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर, श्रीगोंदा आणि कोपरगाव येथील सैनिकी मुलामुलींचे वसतिगृह शैक्षणिक वर्ष 2026-27 करता सुरू करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा, माजी सैनिक, आजी, सेवारत सैनिकांच्या मुलामुलींसाठी सर्व सोयींनी युक्त आहेत. भोजन राहण्यासह वसतिगृहामध्ये इयत्ता 11वी ते पदव्युत्तर शिक्षण, तसेच औद्योगिक प्रशिक्षण आणि तांत्रिक विद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या माजी सैनिक आणि सेवारत सैनिकांच्या

100° FM बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आजचे उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भेदिक सादर करतील एकनाथ बाबूराव पवार आणि सहकारी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमात कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. सहभागी तज्ज्ञ आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब मोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतिशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. या कार्यक्रमाचा विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटोळे. 7:45 मिश्र संगीत. 8:35 सुगम संगीत. 9:00 हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन आहे अतुल सातपुते यांचं. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका. आजचा भाग असेल स्वस्त सेवा या विषयावर.

श्रोते उद्याची प्रसारण सभा सुरू होईल 5:51 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम 6:25 दिनविशेष 6:30 चिंतन लेखन नवेंदु मराठे यांचं आणि विषय आहे मूल्य. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात खरीप हंगामातील भाजीपाला याविषयीची माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. सादर करते आहेत धीरज कुंडली केदारे. 6:50 त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जमखेडकर यांनी दिलेली माहिती. 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. आजचा सुविचार 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून.

0: सत्व अजून 40 मिनिटांनी एस हॉस्पिटल. हा प्रायोजित कार्यक्रम 7:45 आरोग्याची गुरु किल्ली आयुर्वेद हा आणखी एक प्रायोजित कार्यक्रम. 7:50 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. सकाळी 7:15 गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया. 8:20 सुगम संगीत. 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम सादर करते विनोद गवळी. निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची आहे. तर सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10:00 श्रोत्या आपण ऐकू शकाल मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. सकाळी 10:00 फोन गाणी फोन इन कार्यक्रम. संकलन आणि निवेदन आहे गौरी जोशी यांचं. उद्याचा कार्यक्रम केंद्रित असेल शांता शेळके यांच्यावर. श्रोतो सकाळी 11:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर इथली आहे. 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपल्यासाठी. सायंकाळच्या सभेत 5:02 मिक्स मसाला. 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम. ऐकूया या कार्यक्रमात जागतिक पर्यावरण दिन. सूत्रसंचालन तनया कुलकर्णी हिचं. सादर करते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:40 ऐकूयात काही गजल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. साडे 7:00 आमचं शेत आमचा परिसर या शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या कार्यक्रमात ऐकूया कोरडवाहू शेतीमध्ये सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली GIS चा उपयोग याविषयी आचार्य पदवी विद्यार्थिनी कोमल गंगाराम रोकडे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी यांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे जलसंधारण विभागाचे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांची मुलाखत आणि म्हैस पालन आणि दुग्धोत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट बाळेवाडी कौडगाव इथले प्रगतिशील पशुपालक सतीश वसंत सानप यांची मुलाखत. 8:15 मिश्र संगीत. 8:35 सुगम संगीत. श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम आपली आवड. 9:30 लोकनाट्य कलियुगाचा वारा सादर करते बाबू सिंग राजपूत आणि सहकारी. 10:00 रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाचे विशेष कार्यक्रम मालिका. उद्याचा विषय महिला सशक्तीकरण. श्रोत्यो याशिवाय सर्व बातमीपत्र सक्षेपित होतील नियोजित वेळेला. श्रोत्यो ही होती आजची उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:41 झाली आहेत. योजनांची ऐकणार आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकतो.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी पायलट करिअर लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर जुन्या कोर्टाच्या पाठीमागे कोर्ट गल्ली अहिल्यानगर.
2: फोन नंबर 02-41-235-35-15.
1: मोबाईल 960-44-988-36.
0: कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात आज दिनांक 24 जून आजचा विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर RM गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतिशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात

सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-34-31 आणि 02-42-36-72. निवेदन संपलं. श्रोत्यो ऐकूया लोकसंगीताच्या कार्यक्रमात भेदिक. सादर करते आहेत एकनाथ बाबूराव पवार आणि सहकारी.

पश्यन्ति सर्वत्र समयि पश्यन्तो स्वपायमना सर्व घटी जग मी भरितो हे नरा हे मानवा सर्व घटामध्ये सर्व पानापानामध्ये कणाकणामध्ये मी भरून उरलेलो आहे असा बोध त्या अर्जुनाला भगवंत करीत आहे।

लोकसंगीताच्या कार्यक्रमात भेदिक सादर केलं एकनाथ बाबूराव पवार आणि सहकाऱ्यांनी. श्रोत्यो, याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संध्याकाळचे 7 वाजतायत. पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्याबाबत जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: शेवटच्या दिवशी निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांनी माघार घेतली, तर अनेक अपक्ष तसंच महायुतीतल्या बंडखोरांनीही अर्ज मागे घेतले. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ मतदारसंघात महायुतीचे एकमेव उमेदवार मैदानात उरल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली, तसंच भाजपचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपचे शैलेश लाखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये

0: आलेले बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला. तसंच भाजपचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपचे दोन बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. महाविकास आघाडीनं नाशिक मतदारसंघासाठी उमेदवार दिला नाही. सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होणार आहे.
1: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना भाजपाने कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज बुलढाणा इथं बातमीदारांशी बोलत होते. भाजपाला निवडणूक नकोय तर नियुक्ती पद्धत हवी आहे असं सपकाळ म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी एकूण 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या विभाग, मंत्रालयं, राज्य सरकारं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचे पुरस्कार राजस्थानात जयपूर इथं आयोजित राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत समारंभपूर्वक प्रदान केले जातील. सुवर्ण विजेत्यांना प्रत्येकी 10,00,000 रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. रौप्य विजेत्यांना प्रत्येकी 5,00,000 रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह मिळेल. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपती यांनी समाज माध्यमावर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राशिवाय वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्राविषयी ही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिग्ज यांनी यावेळी चर्चा केली.

0: गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026 ते दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या प्रयत्नांमुळेच आखाती देशातून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय येऊनही भारताने आंतरराष्ट्रीय ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात. कंत्राटदाराला दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत प्रकल्पांचा आढावा घेताना बोलत होते. विलंबानं कामं पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उधाणाच्या भरतीत धोकादायक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी 6 वेळा तर ऑगस्टमध्ये 5 आणि 6 सप्टेंबरमध्ये 7 वेळा उंच लाटा उसळण्याची शक्यता असून लाटांची उंची 4.5 मीटरपर्यंत जाऊ शकते असं मुंबई महानगरपालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 36 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15. श्रोते, एक निवेदन ऐका. सार्वजनिक आरोग्य सूचना यांच्याकडून तीव्र उष्णतेसंदर्भात काय करावं आणि काय करू नये यासंदर्भात. सुरुवातीला काय करावे. सर्वसामान्य नागरिकांसाठी शरीरात पुरेसे पाणी ठेवा. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये घ्या. कलिंगड, टरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. शरीर झाकून ठेवा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल आणि पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क राहा. रेडिओ ऐका, TV पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या IMD संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. शक्य तितके घरात आणि सावलीत रहा. हवेशीर आणि थंड जागेत रहा. दिवसाच्या वेळी विशेषतः घराच्या उन्हाच्या बाजूची खिडकी आणि पडदे बंद ठेवा. रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडा. बाहेर जायचे असल्यास सकाळ किंवा संध्याकाळच्या थंड वेळेत जा. बाहेरील कामे किंवा उपक्रम दिवसाच्या थंड वेळेत नियोजित करा. संवेदनशील म्हणजे जोखमीच्या गटांसाठी. उष्णतेमुळे कोणालाही त्रास होऊ शकतो, मात्र काही लोकांना अधिक धोका असतो. लहान मुले आणि बालकं, गर्भवती महिला, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेले आजारी व्यक्ती, बाहेर काम करणारे लोक, मानसिक आजार असलेले लोक, थंड हवामानातून उष्ण हवामान आलेल्या प्रवाशांनी शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किमान 1 आठवडा द्यावा. इतर काळजी. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा. दिवसाच्या वेळी शक्यतो खालच्या मजल्यावर राहा. पंखे, पाण्याच्या फवारणीच्या बाटल्या, ओले कापड किंवा बर्फाचे

टॉवेल वापरा. पाय घोट्यापर्यंत 20° डिग्री पाण्यात ठेवल्यास शरीर लवकर थंड होते. काय करू नये? दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणे टाळा. दुपारच्या वेळेत जड कामे टाळा. गर्दीच्या किंवा हवेशीर नसलेल्या ठिकाणी जाणे टाळा. मद्य, चहा, कॉफी किंवा जास्त साखर असलेली शीतपेय टाळा. जास्त प्रथिने असलेली किंवा शिळे अन्न टाळा. मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात सोडू नका. नियोक्ते आणि कामगारांसाठी, कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आणि दर 20 मिनिटांनी पाणी पिण्याची आठवण करून द्या. थेट सूर्यप्रकाश टाळा. विश्रांतीसाठी सावलीची व्यवस्था करा. सकाळ आणि संध्याकाळच्या थंड वेळेत कामाचे नियोजन करा. बाहेरील कामांमध्ये दर तासाला किमान 5 मिनिटांची विश्रांती घ्या. व हवामानाच्या बातम्या आणि IMD सूचना नियमित पहा. कामाचा वेग कमी करा किंवा अतिरिक्त कामगारांची नेमणूक करा. शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कामाचा वेळ हळूहळू वाढवा. उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे ओळखण्यासाठी प्रशिक्षण द्या. प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध ठेवा. गर्भवती महिला किंवा औषधे घेणाऱ्या कामगारांची विशेष काळजी घ्या. हलक्या रंगाचे पूर्ण बायांचे कपडे आणि पॅन्ट वापरा. उष्णतेच्या परिणामाबाबत जनजागृती करा. मोठ्या सभा, क्रीडा, स्पर्धा दरम्यान घ्यावयाची काळजी. गर्दीमुळे उष्णतेशी संबंधित आजाराचा धोका टाळू शकतो वाढू शकतो. शारीरिक श्रम, थेट सूर्यप्रकाश आणि पाण्याची कमतरता आरोग्य बिघडू शकते. सहभागी व्यक्तींनी पाणी पीत राहावे आणि लक्षणांकडे लक्ष द्यावे. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम. शरीराचे सामान्य तापमान 36.4° ते 37.2° दरम्यान असते. जास्त उष्णतेमुळे शरीरावर ताण येतो आणि विविध आजारांवर होऊ शकतो. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 24 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत शाश्वत विकासासाठी जागतिक पातळीवर घेतलेले निर्णय आणि या क्षेत्रात देशांतर्गत सुरू असलेला विकास याविषयी पर्यावरण विषयाच्या अभ्यासकांसोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्रोते हो, विकासाच्या जागतिक मोहिमेमध्ये भारत सध्या एक महत्वपूर्ण नेतृत्वकर्ता आणि ग्लोबल साऊथचा प्रमुख आवाज म्हणून उदयाला आला आहे. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण रक्षण या दोन्हीचा समतोल साधत भारतानं जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जागतिक पातळीवर हवामानातील बदलाचं आव्हान पेलताना भारतानं शाश्वत विकास आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2021 ग्लासगो येथील COP26 परिषदेत मांडलेली मिशन लाईफ ही संकल्पना अतिशय दूरगामी आणि व्यावहारिक आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत पर्यावरणाच्या अभ्यासक राधिका कुलकर्णी.
1: आपली पृथ्वी ही सर्वांसाठी उत्तम पद्धतीने राहण्याची जागा म्हणून ओळखली जावी यासाठीच शाश्वत विकासाची ध्येय आखलेली आहेत. त्यात भारताची हजारो वर्षांपासून वसुधैव कुटुंबकम या तत्वाला प्राधान्य देणारी संस्कृती आज जगात महत्वाची म्हणूनच केंद्रस्थानी असलेली दिसते. जागतिक स्तरावर पाहिलं तर सन 2015 भारतानं फ्रान्सच्या सहकार्यानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू केली. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यास आणि सदस्य देशांमध्ये हस्तांतरित करण्यात मोठी मदत होत आहे. सन 2021 युकेतल्या ग्लासगो इथं 26वी हवामान बदल परिषद झाली. त्यात भारतानं जागतिक स्तरावर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली. दैनंदिन सवयी पर्यावरणपूरक करण्यावर भर देणारी ही संकल्पना आहे. 9 सप्टेंबर 2023 G20 परिषदेदरम्यान दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक जैव इंधन आघाडी ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स हा जागतिक उपक्रम सुरू केला. त्यात 19 आणि 12 आंतरराष्ट्रीय संघटना सहभागी आहेत. शाश्वत इंधन वापर वाढवणं आणि त्यासाठी सहकार्य प्रस्थापित करणं हा या आघाडीचा मुख्य उद्देश आहे. देशांतर्गत स्तरावर सन 2023 सुरू केलेलं

0: राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन त्याही आधी मार्च 19 मध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवून वीज बचत करणारी पीएम कुसुम योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान सुरू झाली. 1 जुलै 2022 पासून एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणण्यात आली. याला संमिश्र यश मिळालं. 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट भारतानं ठेवलं आहे. या निर्णयांमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर पर्यावरणवादी देश म्हणून होत आहे. मिशन लाईफ म्हणजेच लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेचं ध्येय म्हणजे तिनं वापरावं टाका या संस्कृतीला नाकारलं. पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीचा वापर आणि प्रसार पृथ्वीपूरक सवयी अंगीकारण्यास प्रवृत्त करण्याचं उद्दिष्ट ठेवून कार्य सुरू केलं. त्यासाठी जागतिक स्तरावर किमान 1 अब्ज नागरिक पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येतील हे उद्दिष्ट ठेवत दैनंदिन कृतींवर भर देण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यात पाणी वाचवणं, वीज बचत, कचरा कमी करणं आणि त्याचं वर्गीकरण करणं, सिंगल यूज म्हणजेच एकदाच वापरून टाकणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणं, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब, ई कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं आदी कृतींचा समावेश आहे. पॅरिस करारातली कलमं आपल्या राष्ट्रीय निर्धारित योगदानात समाविष्ट करणारा भारत हा पहिला देश आहे.
1: श्रोत्यो, गेल्या 12 वर्षात भारतानं पारंपरिक ऊर्जेकडून अक्षय ऊर्जेकडे होणाऱ्या स्थित्यंतरात जागतिक पातळीवर मोठी झेप घेतली आहे. आपला भारत देश आता जगात 3rd क्रमांकाचा अक्षय ऊर्जा उत्पादक बनला आहे. यासाठी कोणती पावलं उचलली आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत सौर ऊर्जेचे अभ्यासक गजानन जोशी.
2: आपण कित्येक दशके फक्त पारंपरिक ऊर्जा स्रोतच वापरत होतो. 2010 आपण हरित ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा या मार्गाने जाण्यासाठी तयार झालो. आपले आधीचे उद्दिष्ट होते 1,75,000 मेगावॉट, जे आपण 2022 पर्यंत अतिशय समर्थपणे पेरले आणि साध्य केले. आता आपले जे उद्दिष्ट आहे ते आहे 500 गिगावॉट, म्हणजे 500,000 मेगावॉट. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण काही महत्वाची पावलं उचललेली आहेत आणि त्या मार्गावर आपले यशस्वी मार्गक्रमण चालू आहे. 500 गिगावॉटचे हे लक्ष्य, त्यामध्ये सौर ऊर्जेचं लक्ष जवळजवळ 300 गिगावॉट म्हणजे 60% जास्त आहे. या संदर्भात आपण ज्या उपाययोजना करतोय आणि जे कार्यक्रम राबवतोय त्यामध्ये मोठ्या क्षमतेचे सौर प्रकल्प लावण्यासाठी सोलर पार्क उभे करणे आणि त्या अनुषंगाने पायाभूत सुविधा पुरवणे, शेतकरी आणि घरगुती वापरासाठी सौर ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी काही कार्यक्रम ज्यामध्ये पीएम सूर्य घर योजना, पीएम कुसुम योजना, मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना यासारखे कार्यक्रम राबवतो. यासाठी लागणारे प्रॉडक्ट्स म्हणजे सौर पॅनेल आणि इतर ज्या काही गोष्टी लागतात हे पूर्वी आपण मोठ्या प्रमाणात आयात करत होतो चीन मधून, परंतु आता देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यात येत आहे. त्यामध्ये प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, जेणेकरून आपल्या नागरिकांच्या हाताला काम मिळेल आणि चीन वरील आपली डिपेंडन्सी कमी होईल. त्याचबरोबर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजेच विद्युत पारेषण आणि विद्युत वितरण या अतिशय सक्षम आणि एफिशियंट बनवणे हे एक आपलं महत्त्वाचं काम आहे.
1: श्रोते हो, ई वाहनं आणि सार्वजनिक वाहतुकीचे सुलभीकरण यामध्ये पर्यावरण पूरक तंत्रज्ञान कसं मदत करतं याविषयी गजानन जोशी म्हणाले.
2: वाहनांसाठी आपण फार पूर्वीपासून फक्त जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल गॅस यावर चालणारी वाहनं आहेत तीच वापरत होतो. यामुळे आपला प्रवास जरी होत असला तरी पर्यावरणावर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होत होता. या संदर्भात देशाच्या स्थानिक पातळीवर तसेच जागतिक पातळीवर विचार सुरू झाला. त्यामधून इलेक्ट्रिकल व्हेइकलचा विचार पुढे आला. पेट्रोल डिझेल कार जेव्हा रस्त्यावर धावते तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असते, त्यामुळे तापमान वाढते, इतरही अनेक पर्यावरणाचे भीषण प्रश्न उभे राहतात. या सगळ्याचा मानवी शरीरावर तसेच देशाच्या आर्थिक स्थितीवर परकीय चलन खर्च होण्यावर प्रतिकूल परिणाम होतो. यासाठी इलेक्ट्रिकल व्हेइकल म्हणजेच इलेक्ट्रिकल कार आणि इतर वाहनांचा प्रसार सुरू झाला. या संदर्भात योजना आणि नियम राबवण्यात येत आहेत. ईव्ही कार, इलेक्ट्रिकल बसेस, झिरो इमिशन ट्रकिंग असे काही गोष्टी यामध्ये समाविष्ट आहे. भारत जगामध्ये 3री सर्वात मोठी ऑटोमोबाईल मार्केट आहे आणि वेगाने वाढणारे ऑटोमोटिव्ह मार्केट आहे. यामुळे जागतिक उद्योग संस्था, आर्थिक संस्था यांचा भारताकडे आणि भारताबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे. या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे फार जरुरीचे आहे. आपण 30% इलेक्ट्रिकल व्हेइकलचे लक्ष 2030 वर्षापर्यंत गाठायचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये जवळजवळ 20 लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीची संधी आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल व्हेइकल चार्जिंग स्टेशन उभे करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना सरकार राबवित आहे, ज्यामुळे भारतामधील उत्पादनाला चालना आणि प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे कित्येक हातांना काम मिळणार आहे. यासाठी 26,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या

0: खेळाचा फायदा शेवटी पर्यावरण सुधारणा आणि पर्यावरण संरक्षण यासाठी होणार आहे.
1: श्रोत्यो, गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं भारताची शेती आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी स्थित्यंतर घडवून आणली आहेत. शाश्वत शेतीसाठी नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग आणि खेत बचाव अभियान यासारख्या योजनांमधून सेंद्रिय शेतीला आर्थिक आणि तांत्रिक प्रोत्साहन दिलं जात आहे. एक पेड माकीनाम ही मोहीम 2024 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक पर्यावरण चळवळींपैकी ही एक महत्त्वाची चळवळ म्हणून उदयाला आली आहे. केंद्र सरकार विकास कामांसोबतच पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाची पावलं उचलत आहे. याविषयी राधिका कुलकर्णी म्हणाल्या.
2: पर्यावरणपूरक जीवनशैली आणि हवामान बदल यांचा फार जवळचा संबंध आहे. निसर्ग आहे तर आपण आहोत हे प्रत्येकानं लक्षात ठेवून पर्यावरणपूरकतेला प्राधान्य द्यायला हवं. त्याच दृष्टीनं सरकारनं विशेष धोरणं आखलेली आहेत. आर्थिक अनुदान देणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं या त्याच्याच बाजू आहेत. परंपरागत कृषी विकास योजनेत शेतकऱ्यांचे गट करून पहिल्या 3 वर्षांसाठी प्रति हेक्टर आर्थिक मदत दिली जाते. राष्ट्रीय प्राकृतिक कृषी मिशन अंतर्गत रासायनिक खतांचा वापर कमी करत पूर्णपणे नैसर्गिक व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यात येतं. ईशान्येकडील राज्यांसाठीही योजना असून त्यात सेंद्रिय उत्पादनांचा मूल्य साखळी विकास व निर्यातीसाठी विशेष आर्थिक अनुदान दिलं जातं. तसंच शेती, आरोग्य व पाणी नियोजन यात अभ्यासपूर्ण समतोल राखला जातो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून पाणी बचत व शाश्वत व्यवस्थापन केलं जात आहे. शेतीत कीड प्रतिबंध प्रभावीपणे होण्यासाठी आणि पिकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून उपग्रह प्रतिमा आणि ड्रोनचं सहाय्य घेतलं जात आहे. जैविक खत निर्मिती व जैविक कीटकनाशक, गांडूळ खत आणि कंपोस्ट खत निर्मितीसाठी सरकारी केंद्रांमार्फत प्रशिक्षण दिलं जात आहे. शेतकऱ्यांना पीक विक्रीसाठी थेट राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी व पिकांचं प्रमाणीकरण व्हावं यासाठी जैविक खेती हे डिजिटल ऍप कार्यरत आहे. आज जगातली 70% जमीन नापीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार करत असलेले हे प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहेत.
1: श्रोते हो, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हरित हायड्रोजन आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील भारताची उद्दिष्टे किती आव्हानात्मक आहेत या संदर्भात गजानन जोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
0: आपल्याला हरित हायड्रोजन मिशन हे प्रामाणिकपणे साध्य करायचे आहे. या क्षेत्रात फक्त आपल्या देशासाठी नाही तर इतर देशांना हरित हायड्रोजन निर्यात करण्याची क्षमता देखील आपल्याला स्थापित करायची आहे. हरित हायड्रोजन बनवण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस ही प्रक्रिया वापरली जाते, ज्यासाठी हरित ऊर्जा म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा वापरली जाणार आहे. हरित हायड्रोजन संदर्भात महत्वाची उद्दिष्टे असणार आहेत. आपले लक्ष असणारे 50 लाख मेट्रिक टन हरित हायड्रोजन प्रतिवर्ष तयार करण्यात, साधारण 1,25,000 मेगावॉट एवढी सौर ऊर्जा इंधन म्हणून लागणार आहे त्याचे देखील उद्दिष्ट साध्य करायचे आहे. साधारण 8 लाख कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. हरित हायड्रोजन लक्ष साध्य झाल्यावर प्रतिवर्ष 1,00,000 कोटी रुपयाचे औष्णिक इंधन म्हणजेच कोळसा, तेल, वायू आयात करणे वाचणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपले वाचणार आहे. यामुळे 500 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन म्हणजेच कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. या हरित हायड्रोजनचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग स्टील निर्माण उद्योग, खत उत्पादन कारखाने, तेल शुद्धीकरण उद्योग, जहाज वाहन, बंदर ऑपरेशन, अवजड वाहन इंधन आणि विमानासाठी लागणारे इंधन यामध्ये उपयोग होणार असून त्यामुळे जीवाश्म इंधन म्हणजेच कोळसा, तेल, वायू यांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून पर्यावरण पूरक विकास साधता येणार आहे. परंतु यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक, भारतामध्ये तंत्रज्ञान विकसित करणे, जागतिक बाजारात कॉस्ट इफेक्टिव्ह माल पुरवणे, यासाठी लागणारी विशेष औद्योगिक सुरक्षा व्यवस्था स्थापित करणे, त्याचप्रमाणे मानव संसाधन विकास करणे आणि त्यावर हुकूम कायदे तयार करणे आणि वेळेत करणे ही महत्वाची आव्हाने आहेत. ती आपण नक्कीच पार करणार आहोत.
1: श्रोतेहो, नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं लक्ष गाठताना भारतीय उद्योगांसमोर कोणती मोठी आव्हानं आहेत याविषयी गजानन जोशी यांनी सांगितलं.
0: COP26 या पर्यावरण परिषदेमध्ये भारताने आपली वचनबद्धता पंचामृत या संकल्पनेच्या आधारे 5 मुख्य उद्दिष्टांमध्ये जाहीर केली आहे. या वचनबद्धतेचा मूळ गाभा आहे 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरो म्हणजेच मूळ शून्य करणे. ही उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करताना काही महत्वाच्या आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. ही उद्दिष्टे आणि आव्हाने आहेत. कमीत कमी 500 गिगावॉट म्हणजे 5 लाख मेगावॉट पेक्षा जास्त हरित ऊर्जा 2030 पर्यंत निर्माण करणे. उद्योग, व्यवसाय आणि रोजच्या वापरात 50% पेक्षा जास्त हरित ऊर्जेचा उपयोग करणे. 2021 च्या तुलनेत कार्बन उत्सर्जन 100 कोटी टनापेक्षा

जास्त प्रमाणात कमी करणे, कार्बन तीव्रता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 45% पेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे, या संदर्भात जर आपण आणखी तपशिलात गेलो तर लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागणार, तसेच तंत्रज्ञानामध्ये मोठ्या सुधारणा कराव्या लागणार आहेत. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण यांचा समतोल साधावा लागणार. ही उद्दिष्टे साध्य करताना फक्त आव्हाने नाहीत तर त्याचबरोबर काही महत्वाच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत, ते ओळखून त्याचा फायदा घेतला पाहिजे. मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा तयार होणार, जगातील तंत्रज्ञान आयात करून आपल्याकडे देखील तंत्रज्ञान

0: पूर्ण करण्याची संधी, मोठ्या प्रमाणात नोकरी, उद्योग व्यवसाय संधी, प्रॉडक्ट आणि तंत्रज्ञान निर्यातीची संधी, अशा बऱ्याच संधी आपल्याला उपलब्ध होणार. हे करत असताना आपल्याला आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा कराव्या लागतील, ज्यामुळे अधिक विज्ञाननिष्ठ पिढी तयार होईल. यासाठी उद्योग आणि शिक्षण संस्था एकत्रपणे काम करण्याची देखील निकडीची गरज आहे.
1: श्रोते हो, आज भारत आर्थिक वृद्धी आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वीपणे काम करत आहे. आर्थिक प्रगती आणि शाश्वत विकासाचा अचूक मेळ घालत भारत आज जागतिक पटलावर हरित भविष्याचा एक नवा आणि सक्षम नेतृत्वकर्ता म्हणून उदयाला आला आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.
2: 100° एक मेगाहर्ट्झ FM बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: शेतकरी बंधूंनो, ऐकूया आज कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. आजच्या कार्यक्रमात सहभागी तज्ज्ञ आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहत्याचे कृषी तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतिशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आहे अंकुश जोशी यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 242-3672. ऐकूया कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगाम आपल्या जिल्ह्यासाठी आता एक महत्त्वाचा हंगाम आहे. पर्जन्यछायेकडून आपल्याकडे सिंचनाच्या सुविधा वाढत गेल्या आणि त्यानुसार आता खरीप हंगामसुद्धा आपल्यासाठी एक महत्त्वाचा हंगाम, उत्पादनासाठीचा महत्त्वाचा हंगाम असा ठरलेला आहे. यावर्षीची परिस्थिती पाहता थोडाफार एलनिनोचा प्रभाव, त्याच्यानुसार आपल्याला पीक पॅटर्नमध्ये काही बदल करावे लागणार आहेत का, त्याचबरोबर खतांची उपलब्धतेचा सुद्धा प्रश्न आपल्या मनामध्ये असणार आहे. पिकांची वाण, त्याच्यानुसार पेरणीच्या जाती, पेरणीचं अंतर अशा सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या काही शंका असतील आणि त्याचनुसार आजच्या कार्यक्रमात आपण खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी चर्चा करत आहोत. आपल्याबरोबर आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले डॉक्टर राजेंद्र गेठे सर, तालुका कृषी अधिकारी राहता आबासाहेब भोरे साहेब आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकाई इथले प्रगतिशील शेतकरी सुभाष गडगे. कार्यक्रमामध्ये आपले शंका आणि प्रश्न विचारण्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 242-3672. आपल्या सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. गेटे सर, सध्या परिस्थिती जर पाहिली तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याची सध्या परिस्थिती खरीपासाठीची काय आहे, काय सांगाल सर?
2: आता आपला खरीप 2026 हा हंगाम सुरू होत आहे, म्हणजे जून महिन्यात आपला हंगाम जवळजवळ सुरू झालेला आहे. म्हणजे आता पाऊस एक दोन पडलेले नगर जिल्ह्यामध्ये पण, म्हणजे त्याच्यामध्ये
1: सुरुवात
2: तर झालेली आणि राहुरीमध्ये जर 5 ते 6 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे, त्यापेक्षाही ज्यादा पाऊस आपल्याला इकडं 10 ते 12 मिलीमीटर पाऊस हा नगर तालुक्यात पडलेला आहे.

0: मग आणि ह्यावर्षी असं सांगितलेलं आहे आपल्याला हवामान विभागाने, भारतीय हवामान विभागाने, यंदाच्या सरासरीच्या 92% पाऊस पडणार आहे. म्हणजे पावसामध्ये आपण डिफिशिएंट आहे यावर्षी, म्हणजे जवळजवळ 8-10% पाऊस हा आपल्याला कमी मिळणार आहे. त्यामुळं आपल्याला पाऊसमान हा असा अंदाज दिल्यामुळं ह्यावर्षी एल निनोचा प्रभाव आहे. एल निनोचा प्रभाव असल्यामुळे त्यामुळं आपल्याला असं होतं की पाऊस तर कमी पडणार आहे, शिवाय पावसाचा खंडसुद्धा पडू शकतो. म्हणजे पावसाचा खंड म्हणजे 2-3 आठवड्याचा खंडसुद्धा पडू शकतो. आता पाऊस सुरू झाला ते 2-3 आठवड्याचा खंडसुद्धा पडू शकतो. त्यामुळं आपल्याला लगेच पेरणी करायची नाही, खंड पडणार आहे त्याच्यात पावसाचा. मग आपल्याला जर पेरणी करायची असेल तर जून महिन्यामध्ये, म्हणजे 15 जूनपासून, पण आपल्याला 75-100 मिलीमीटर पावसाची हे झालं पाहिजे, तरच आपण शेतकऱ्यांनी पेरणी करावी. नाही तर आपल्याला दुपार पेरणीसाठीचं संकट येणार आहे. त्यामुळे आहे ना, आत्तापर्यंत एक केलं पाहिजे. असा हा एल निनोचा प्रभाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी हे सावध हे भूमिका घेतली पाहिजे.
1: नक्की सावध भूमिका घेतली पाहिजे. आणि काही पर्जन्या जोपर्यंत आपल्याकडे 90-100 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नये असून एक आपल्याला गेठे सर सांगतायत. बोरे साहेब, आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने जर विचार केला तर महत्त्वाचे खरीप हंगामातली कुठली कुठली पिकं आहेत काय सांगाल सर?
2: सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. कृषी विभागामार्फत सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत. आपल्या पिक जिल्ह्यामध्ये जर आपण खरीप हंगामामधले पिकं जर पाहिले तर सगळ्यात जास्त आपल्याला पीक पेरा हा सोयाबीनचा आढळून येतो. त्यामध्ये 1.90 लाख म्हणजे जवळजवळ 2 लाख हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीनचं पीक घेतलं जातं. त्याखालोखाल जर आपण विचार केला तर कापसाचं पीक आहे, साधारणतः 1.5 लाख हेक्टरवरती कापूस हा नगर जिल्ह्यामध्ये घेतला जातो. त्यानंतर चाऱ्यासाठी मकाचं, जे चारा आणि उत्पादन या दोन्ही याच्यासाठी आपलं मकाचं जे आहे ते मका पीक साधारणतः 1,20,000 हेक्टरवरती घेतलं जातं. म्हणजे 1.25 लाख हेक्टरवरती मका पीक आपलं होतं 14 तालुक्यामध्ये. त्याखालोखाल जर आपण कडधान्यामध्ये जर बघितलं तर तुरीचं क्षेत्र आपल्याकडे जास्त आहे, साधारणतः 80,000 हेक्टर आहे. मग ते कोरडवाऊ जे तालुके आहेत आपले त्या ठिकाणी खरीपामध्ये तूर हे पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं. त्याखालोखाल पुन्हा उडीद आहे किंवा मूग उडीद हे साधारणतः 70-75,000 हेक्टरवरती घेतले जातात. त्यानंतर आपली बाजरी एक असते खरीपामध्ये. आता काही उन्हाळ्यामध्ये बी बाजरी घ्यायला आहेत, परंतु मुख्य बाजरीचं पीक हे आपलं खरीपामध्ये असतं. हां, तर त्यामध्ये साधारणतः 65-70,000 हेक्टरपर्यंत ही बाजरी पीक आपलं घेतलं जातं. आणि त्यानंतर जो ऊस आपण आता अडसाली लावत असतो तर तो ऊस साधारणतः 30-35,000 हेक्टरवरती लागवड
1: अडसाली ऊसाची लागवड. नक्कीच गडगेजी, आपण एक अनुभवी शेतकरी बांधव आहात, आपण आपल्या खरीपाचं नियोजन कशा पद्धतीने करतो, आपण कोणते कोणते पिकं घेतो?
3: जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. का यावर्षी एल निनोच्या ज्या प्रादुर्भावामुळे आमच्या गावातील जे शेतकरी किंवा तालुक्यातील जे शेतकरी, बरेच शेतकरी मला फोन करून विचारतात त्यावेळी पावसाचा अंदाज काय, भाजीपाला पिकं कोणती घेतली पाहिजे, किंवा आपण रेग्युलर जे सोयाबीन मका हे पिकं घेतो याचे वाण कोणते निवडले पाहिजे, कमी कालावधीमध्ये येणारे कोणते वाण आहे. तर शेतकऱ्यांना, बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी सांगितलं का यावर्षीचा पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं आपण बीबी पद्धतीने का 2 ओळीतील अंतर प्रत्येक पिकाचं सोयाबीन असो किंवा मका असो किंवा भुईमुग असो किंवा तूर असो याच्यातील कमीत कमी बियाणं बीबेपने जर पेरलं, 2 ओळीत अंतर जास्त झालं, कमी जरी पाऊस झाला तरी त्या तुमचं पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं. पण उदाहरणार्थ का जे बी पेरणारी ती कमीत कमी 70-80 मिलीमीटर पाऊस झाला पाहिजे, 1 फुटापर्यंत जमिनीत ओलवा तयार झाला पाहिजे, तरच ते बियाणं शेतकऱ्यांनी यावर्षी पेरलं पाहिजे.
1: नक्कीच अशा पद्धतीने आपण खरीपाचं नियोजन करतो. एक शेतकरी बंधू आपल्या बरोबर सहभागी होत आहेत. नमस्कार, कार्यक्रम कृषी आधारित.
4: भाऊसाहेब काळे बोलतो, खोनेगाववरून.
1: काळेजी स्वागत आहे आपलं.
4: कापशील आता बराच उशीर झाला, त्याच्यामुळं काही उत्पादनावर बदल होईल का, काही फरक होईल?
0: नाही तसं, म्हणजे आपण काही 15 मे पासून आपण कापशी लावतोय आणि जून मध्ये
4: बरेच दिवस गेले ना. मग आता
0: नाही, पण आज आपण लावू शकतो बागायतीसाठी कापशी लावू शकतो, त्याच्यात काही उत्पादनात काही घट येणार नाही अजून सुद्धा. म्हणजे ज्या संकरित बीटी कापूस आहे त्या 15 जून ते 15 जुलैपर्यंत लावलं तरी चालते, त्याच्यात उत्पादनात कोणतीही घट येणार नाही.
4: नाही कापूस येतो पण त्याच्यात बी तयार होत नाही. आणि मग बाया याचं मागच्या वेळेस असं झालं, आम्ही 1 तारखेला
0: मागच्या वर्षी काय झालं होतं,
4: तयार नाही झालं.
0: नाही मागच्या वर्षी

0: nici teamă la altă n-ai de tine. Oameni, na? E guni, făcută 40 kilo bără, zi. Băia e cine a trebuit mă, ce-o mă, în roate mă arul la mă la.
1: Ne, magce vârșința hângam ha vegla ota. Mă, aplea Nagar Jilnia mă, zăvăr zăvăr apsa, 550 mm पाऊस आहे पण आपल्या मागच्या वर्षी पडला 1032 mm पाऊस त्याच्यामुळे ते जेवढे सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे होता कपाशीला ते मिळाला नाही त्याच्यामुळे ती बोंड ओपन झाली नाही त्यामुळे ते हे तुमचा प्रॉब्लेम झाला होता शेतकऱ्यांचा हां
2: हां आपली कपाशीची पेरणी जी असते लागवड जी असते साधारणतः 1 जून पासूनच आपण सुरुवात करत असतो
1: 1 जून पासून
2: त्यामुळे अजून पेरणीचा वेळ गेलेले नाही पेरणी आपण त्या ठिकाणी लागवड कपाशीची करू शकतो
3: मागल्या वर्षी कमी की 70 ते 75% कपाशी शेतकरी जे होते पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण आत्ता सरांनी सांगितलं की सूर्यप्रकाश पुरेपूर प्रमाणात न मिळाल्यामुळे झाडांनी खालून जे जमिनीतून जे मायक्रोन्टल जे न उचलल्यामुळं कपाशीच्या पानावर लाल्या रोगावर त्याच्यावर प्रदूर वाढतं त्यामुळं कपाशीच्या फुलामध्ये बोंडामध्ये बीज
4: परिपक्व झाला नाही ते काळेजी आपल्याला आणखीन काय विचारायचं आहे
0: नाही काय नाही आता नाही
4: काही कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद नक्कीच आता गडगेजी आपण आता बी बी एफ तंत्रज्ञानाचा वापर असेल आणि म्हणजे पर्जन्याचा जे वेळ आहे पावसाची वेळ आहे त्यानुसार आपण पीक पद्धती निश्चित करतो पण पिकांचं व्यवस्थापन करताना आपण चाऱ्याचे पिकं असतील उत्पादनाचे पिकं असतील धान्य उत्पादनाचे असतील तर याचं नियोजन आपण कशा पद्धतीने करतो
3: मेन एक मुद्दा असा आहे पहिला का शेतकऱ्याने बियाणं जे पेरणे पेरतो त्यावेळेस शेतकऱ्याने बियाणाची पूर्ण उगम क्षमता वयन घेण्याची पहिलं परीक्षण केलं पाहिजे सोपी पद्धत एक अशी की शेतकऱ्याला शेतकरी असं नाही करू शकत का चार दिवस बियाणं एका बारदाण्यात भिजवून किती टक्के उतार होतो हे बघत नाही शेतकऱ्याला सोपी पद्धत की 100 बियाणं एका ताटामध्ये एक 3 ते 4 इंच पाणी असं त्याच्यात टाकणं आणि 5 ते 10 मिनिटांनंतर बाहेर ते बियाणं काढलं ज्या बियाणाला साईडनं जे बारीक बारीक सुरकुट्या पाळतात व खवले खवले येतात हे 100 बियाणामधलं किती टक्के बियाणं उतरलं याच्यावरून शेतकरी अंदाज केला का आपण आपल्या क्षेत्रा जमिनीमध्ये शेतीमध्ये आपल्या जमिनीचा पोत हलकी मध्यम भारी कोणते त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं बियाणं पेरलं पाहिजे
4: नक्कीच आणि बी बी एफ पद्धतीचा आपण वापर करता आहात बी बी एफ पद्धतीचे तुम्हाला काय काय फायदे आतापर्यंत अनुभवायला आले
3: बी बी एफ पद्धतीने जे शेतकरी व आमच्या राहता तालुक्यात किंवा आमच्या पिंपरी लोक गावात जे करतात बी बी एफ पद्धतीने पेरणी केल्यानंतर बियाणं कमी लागतं आणि कमी जरी पाऊस झाला तर त्या बी बी एफ पद्धतीने केलं तर कमी पावसामध्ये ते पीक 100% चांगल्या प्रकारे येतं याच्याकरता प्रत्येक शेतकऱ्यांनी एक बी बी एफ पद्धतीनेच लागवड केली पाहिजे तणनाशक त्यांना आपण मल्चिंग सुद्धा करता येऊ शकतं अजून त्याच्यामध्ये आपल्याला जे खतं बेसल डोस द्यायचं आहे त्याचं प्रमाण बी कमी होतं जे रेग्युलर पद्धतीने आपण पेरतो त्याच्यापेक्षा 40 ते 50% खर्च कमी होतो बी बी एफ पद्धतीने जर शेतकऱ्यांनी जर शेती केली तर
4: नक्कीच खर्चामध्ये बचत होती त्याच्यानं आणि उत्पन्नामध्ये शाश्वतता एक बी बी एफ पद्धतीने येते भोरेजी आपण आता शासनाच्या वतीने बरंच महाविस्तार ए आय ॲप असेल किंवा आणखीनही तंत्रज्ञानाचा उपलब्धता आपण शेतकरी बांधवांना केलेली आहे तर शासकीय दृष्टिकोनातून किंवा कृषी विभागाच्या वतीने आता सध्या शेतकरी बांधवांना खरीपाच्या दृष्टीने मदत होईल अशा दृष्टीने काय काय योजना काय आणल्या गेलेल्या आहेत काय सांगाल सर
2: यामध्ये जर आपण पाहिलं खरीपाच्या संदर्भामध्ये तर कृषी विभागामार्फत विस्तार योजना ज्या आहेत तर त्यामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजना नंतर NFSM योजना ज्या आहे विस्तारच्या संदर्भामधली तर त्यामधून आपण शेतकऱ्यांना गट जे असतात गावस्तरावरचे त्या गटांना साधारणतः 10 हेक्टरवरती एक गटासाठी प्रकल्प देत असतो मग त्याच्यामध्ये सोयाबीन असेल बाजरी असेल मका असेल तूर असेल आणि त्या प्रकल्पाच्या याच्यामध्ये आपण काय करत असतो बियाणं शेतकऱ्यांना देत असतो साधारणतः 10 हेक्टरवरती एक प्रकल्प घेऊन त्यामध्ये मग इनपुट असतात म्हणजे निविष्ठा वेगवेगळ्या ज्या आहेत तर त्या निविष्ठा आपण अनुदान तत्वावरती शासन शेतकऱ्यांना देत असतं म्हणजे 100% अनुदानावरती असतात त्यामध्ये कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल नंतर मायक्रोन्युट्रियंट्स असतील हे आपण शेतकऱ्यांना जे गट आहेत जे आपण ज्यांना प्रकल्प दिलेला आहे किंवा ज्यांचं निवड झालेली आहे महाडीबीटीमधून तर त्यांना आपण ते निविष्ठा शासनाकडून अगदी बियाण्यापासून बाकी इनपुट जे आहेत ते पुरवत असतो ते प्रकल्प साधारणतः प्रत्येक तालुक्यामधले जे नेट एरिया आहे पेरणीचा खरीपाचा

0: त्याप्रमाणे ते डिस्ट्रीब्यूट केलेले असतात आणि त्याप्रमाणे आपण ते खाली आपली यंत्रणा जी आहे सहाय्यक कृषी अधिकारीमार्फत ते आपण राबवत असतो. हा झाला एक आपला अनुदानाच्या स्वरूपामधला. त्याचबरोबर आम्ही कृषी विभागामार्फत मे आणि जूनमध्ये, साधारणतः मेमध्ये आणि जूनमध्ये एक काही मोहिमा राबवत असतो की जेणेकरून शेतकऱ्यांना ते
1: निश्चितच सर मोहिमांविषयी जाणून घेऊयात. एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. नमस्कार, कार्यक्रम कृषी अदालत, कोण बोलताय आपण?
2: नमस्कार, मी दार खुर्दीतून प्रकाश जोशी बोलतोय. सर
1: जोशीजी स्वागत आहे आपलं.
2: सर धन्यवाद. मला सरांना प्रश्न असा करायचा आहे, गडगे सरांना, तर कपाशी पिकासाठी आपण तण व्यवस्थापन कसं करायचं आणि त्याच्यानंतर खत व्यवस्थापन किती दिवसाने आणि कोणतं करावं एवढं विनंती होती त्यांना.
3: कपाशी पिकासाठी तणनाशक अजून अवेलेबल नाही, कुठं तणनाशक चालत नाही कपाशी पिकाला आणि शेतकऱ्यांनी मारले सुद्धा नाही पाहिजे कपाशी. आपण आता दाडवून बोलतात, दाडला भरपूर प्रमाणात कपाशीची पिकं घेतली जातात. कपाशीला नायट्रोजनचं प्रमाण सर्वात कमी ठेवणं गरज आहे, कारण नायट्रोजनचं प्रमाण जर कपाशीला वाढलं तर कपाशी एक सडी जाऊन कपाशीला पुढं पत्ती फुटणं, ड्रॉपिंग होणं, कपाशीला असं स्पुरद आणि पालाश हे दोनच खतं, म्हणजे आपण पॉटेजचं प्रमाण ज्या टायमाला पत्ती लागण्याच्या वेळेस पॉटेजचं प्रमाण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आता तणनाशक आजपर्यंत तर मला तर नाही आठवलं कोणी कपाशीला तणनाशक मला कपाशीपासून जर 1000 फुटो जरी तणनाशक कोणी जर फवरलंय का स्प्रिंग केलं तरी कपाशीला ही जाऊ दे, कपाशीला तणनाशक मारू नका.
1: गेठे सर सांगतायत.
4: एक मिनिट बरं ना, आपण आहे ना कपाशीसाठी 2 तणनाशक आपण वापरू शकतो, म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ते रेकमेंडेशन पण केलेले आहे. एक पेंडामेथिलिने 1.5 लिटर 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारायचे, हे प्री इमर्जन्सीचं झालं पेंडामेथिलिन. आणि जर कपाशी जा हे आलं की ज्यालो फॉप इथाईल हे 1.5 लिटर 500 लिटर पाण्यातून 10 ते 35 दिवसांनी फवारायचं, म्हणजे हे दोन्ही प्री इमर्जन्स पण आहे आणि पोस्ट इमर्जन्स, हे दोन तणनाशक आहे. आणि तसंच
2: लागवड केल्यावर कोरड्यात मारायचं आपल्याला का पाणी भरल्यावर मारायचं?
4: नाही, पाणी पहिलं पाणी पाहिजे, म्हणजे जमिनीत ओलावा असताना 3 ते 4 दिवसांनी जे जमिनीत ओलावा असतो म्हणजे त्याचं ते हे होतं आपले त्याच्यामध्ये काम त्याच्यामध्ये कवर होतो त्याच्यामध्ये, म्हणजे पेंडामेथिलिनचं. आणि दुसरे तण त्याचे उगवले न जात म्हणजे ते आप प्री इमर्जन्स आहे पेंडामेथिलिन. आणि क्युजालो फॉप इथाईल हे ना 30 ते 35 दिवसांनी मारायचे 1.5 लिटर 500 लिटर पाण्यातून. आणि काही जर हे असेल बीटी कपाशीसाठी विद्यापीठाने हे केलेले रेकमेंडेशन आहे आमचे रासायनिक खताचं, 125 किलो नत्र, 65 किलो स्फुरद आणि 65 किलो पालाशे द्यायचं आहे. संकरित कापूस असेल तर 100 किलो नत्र, 50 किलो पालाश आणि 50 किलो स्फुरद प्रति हेक्टर द्यायचं आहे. ते जर तुमचं सुधारित वाणासाठी असेल तर 80-40 नत्र स्फुरद पालाश द्यायचं आहे. ते जर तुमची कपाशी जर ठिबक सिंचनामधून असेल तर 120-60 असं नत्र स्फुरद पालाश हे प्रति हेक्टर द्यायचं. आणि आमचं ते रेकमेंडेशन पण दिलेले आठवड्याचे जे हे ते ठिबक सिंचनातून कसं द्यायचं त्याचं नियोजन पण केलेलं आहे म्हणजे ते.
1: चालेल जोशीजी, आपल्याला आणखीन काही विचारायचं आहे?
2: नाही, धन्यवाद.
1: चालेल, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. हा सर, आपण योजनांविषयी सांगत होते.
0: हो, कृषी विभागामार्फत ज्या आपल्या या मेमध्ये आणि जूनमध्ये या 2 महिन्यामध्ये कृषी विभागामार्फत साधारणतः आम्ही काय करत असतो, शेतकऱ्यांना ह्या खरीप हंगाम हा व्यवस्थित जावा त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन जे आहे तर त्यांच्या उत्पादनामध्ये भर पडावी या अनुषंगाने काही आम्ही मोहिमा राबवत असतो. त्याच्यामध्ये आताच आपण जी चर्चा केली ती म्हणजे बियाणे उगवण क्षमता ही एक छोटी बाब आहे. बियाणे उगवण क्षमता 10 मिनिटामध्ये आपल्याला तयार करता येते. गडगे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे 100 बिया घ्यायच्या, एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकायच्या सोयाबीनचं, साधारणतः आपण घरगुती बियाणं पेरणार असेल तर 10 मिनिट ठेवायचं, नंतर काढायचे, त्यामध्ये ज्याला सुरकुत्या पडल्यात तेवढं त्याचं पर्सेंटेज उगवण क्षमतेचं.
1: नक्की शॉर्ट टर्मसाठी ही एक अत्यंत उपयुक्त पद्धत आहे, सोयाबीनच्या बाबतीत तर करणं फारच गरजेचं आहे. एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. नमस्कार, कार्यक्रम कृषी अदालत, कोण बोलताय आपण?
5: मी बाळी बोलतोय, श्रामपूर तालुक्यातून बेलापूर जवळ.
1: कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. हा,
5: हे कपाशी मध्ये तणनाशक आणलं तर ते मारलं चालेल?
1: कोणतं तणनाशक आणलंय आपण?
5: शिवण आलेलं मिळेल रॅली जिंडियाचं, 48 तासात मारा बिलावल्यानंतर
4: चालेल. म्हणजे ओलावा असताना जमिनीत

0: बोलावास्तनी मारायचं पेंडा मेथी
1: फक्त सऱ्याला पाणी भरलंय
0: सऱ्याला भरलंय का चालेल चालेल त्याच सऱ्यावरच मारा मग तेवढं अठ्ठेचाळीस तास त्यांची जे सूचना सांगितल्या त्याप्रमाणे
2: कार्यक्रमाचं सहभागी झालं धन्यवाद सर. आता उगवण क्षमता तपासणी हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आपण सांगत होता सोयाबीनच्या बाबतीत. तर आपल्या जिल्ह्यामध्ये उगवण क्षमता तपासणीची विद्यापीठाची शिफारस आहे आणि कृषी विभाग सुद्धा मोहीम त्याबद्दल राबवत आहे आणि गडगेजींच्या अनुभवातून त्यांनी एक शॉर्ट पद्धत त्याच्यामधली ती ते कशी करतात त्याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. सर आणखीन काही योजना आपण याच्यामध्ये काही
3: त्याचबरोबर
2: अभियान काही राबवतो
3: त्याचबरोबर आम्ही काय करतोय बीज प्रक्रिया ही बी असेच उगवण क्षमतेप्रमाणे छोटी पद्धत आहे म्हणजे छोटं काम आहे
2: प्रक्रिया आहे पण त्याचा उपयोग
3: छोटी आहे परंतु त्याचा उपयोग पुढे चालून जे आहे उत्पादन वाढीच्या संदर्भामध्ये त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला शेतकऱ्यांना मिळाला त्या ठिकाणी बघितलेला आहे. तर बीज प्रक्रियामध्ये साधारणतः तीन स्वरूपामधल्या बीज प्रक्रिया असतात. तर त्या तीनही आपण एकाच वेळेस जर केल्या तर त्याच्यापासून आपल्याला काय होतं कीडनाशक जे आहे म्हणजे कीड जी लागती ते त्याच्यापासून आपलं संरक्षण मिळतं. नंतर बुरशीजन्य जे रोग आहेत तर त्या बुरशीजन्य रोगांची जे आपण बीज प्रकारे करतो
2: प्रिव्हेंशन
3: घेतलेलं असतं त्याच्यामधून आपल्याला बुरशीजन्य रोगांपासून प्रिव्हेंशन मिळतं. आणि नायट्रोजन फिक्सेशनसाठी आपण जे रायझोबियम वगैरे वापरतो तर त्याच्यामधून आपलं काय करतं आपल्याला जे रासायनिक खत वर खत टाकावं लागतं आपण जे आपल्या बोलीभाषेमध्ये म्हणतो तर त्याचं आपल्याला बचत होती आणि त्याच्यापासून आपला कमी त्या ठिकाणी रासायनिक खत वापरायला लागतं. आणि ह्यावर्षी जर आपण बघितलं तर युद्धजन्य परिस्थिती आहे रासायनिक खतांचा तुटवडा भासू शकतो भविष्यामध्ये तर त्यामुळे आपल्याला ही बीज प्रक्रिया करणं पेरणीच्या अगदी साधारणतः 1-1.5 तास आधी करून ठेवणे त्यानंतर ती थोडी 1-1/2 तास सुकवणे सावलीमध्ये आणि त्यानंतर आपल्याला पेरणीसाठी ते बियाणं वापरले की जेणेकरून आपण त्याच्यामधून काय करणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला 10 क्विंटल सोयाबीन येणारे असती किंवा 20 क्विंटल येणारे असती त्यात आपले 2-3 क्विंटल त्या ठिकाणी
2: वाढ
3: डायरेक्ट वाढ होणार आहे कारण की याच्यामधून आपल्याला हे 2-3 प्रकारचं जे संरक्षण आहे ते मिळून जाणार आहे. आणि हे रक्कम जे आहे आपण म्हणतो त्याला किंमत ते शुल्लक किंमतीवरती आहे 250-250 रुपयामध्ये आपण साधारणतः 1 एकराची बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकतो 250-300 रुपयामध्ये.
2: नक्कीच 250-300 रुपयाच्या खर्चामध्ये बियाण्याची उगवण क्षमता आणि ज्याची जी उगवणीची जी म्हणजे वेळ त्याचा एक शॉट होऊ शकतो चांगल्या पद्धतीची उगवण होऊ शकते जोमदार रोपं त्याच्यातून निश्चित निर्माण होऊ शकतात. गडगेजी आपण बीजप्रक्रिया कशा पद्धतीने करता बीजप्रक्रियेचे फायदे एक शेतकरी म्हणून तुम्ही शेतकरी बांधवांना कसं सांगाल
4: बीज प्रक्रियेचे जे फायदे तर मी आत्ता सरांनी सांगितलं मी एक आधी तेच सांगितलं होतं का शेतकऱ्याला एवढा टाईम नाही का बीज प्रक्रिया जे पोत्यात को भिजून 100 बियाणं टाकायची का ग्लासमध्ये टाकून 100 बियाणं त्यापैकी किती उतरतात या प्रक्रिया अवर दुसरं एक सरांनी आत्ता सांगितलं मागल्या वर्षी 1-2 वर्षापासून मी सोयाबीन हे करतात ते आपण कृषी विज्ञान केंद्र आहे बाबळेश्वर यांची रायझोजियम यांनी सांगितलं त्याची प्रक्रिया करून 10 मिनटं ती एक बारदाण्यावरती सुकून नंतर हे केल्यानंतर पेरल्यानंतर जे त्याचा उतार चांगल्या पद्धतीनं होतो आणि पुढे जे कीटकनाशकांच्या 2 फवारण्या वाजतात जे आपण बियाणं उतरल्यानंतर का त्याला 8 दिवसांनी 15 दिवसांनी जी स्प्रे का फवारणी करावी लागती पण बीज प्रक्रिया केली त्याला बुरशीनाशक याची पावडरची कुटिंग करून हे जर पेरल्यानंतर कमीत कमी 21 दिवस फवारणी करायची गरज पडत नाही. मकावर जी आता लष्कर आळी येते बरेचसे बियाणं असे आले की पेरले उतरले की 21 दिवसात पूर्ण लष्कर आळी खाऊन टाकतात जे शेतकरी बीज प्रक्रिया करतात. मी बऱ्याच शेतकऱ्याला सांगतोय दरवर्षी का तुम्ही बियाला जी आपण बुरशीनाशक जी बीज प्रक्रिया आहे ती करूनच बियाची पेरणी करा
2: म्हणजे नक्कीच म्हणजे अशा पद्धतीचा फायदा आपल्याला अनुभवायला आलेला आहे. 21 दिवसापर्यंत म्हणजे बराच मोठ्या कालखंडापर्यंत आपल्याला पिकाचं रक्षण करता येतं. एक फवारणी जरी म्हटलं तरी 3-4 हजार रुपये 5 हजार रुपयापर्यंत आज खर्च होतो 2 आणि शारीरिक श्रमसुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या पद्धतीने म्हणजे जास्त प्रमाणात होतात आपले आणि त्याच्यामुळं बीजप्रक्रियेचा अनुभव हा गडगेजींचा आहे. विद्यापीठाची शिफारस आहे कृषी विभाग त्यासाठी योजना वेगवेगळ्या राबवत आहे आणि त्याचमुळे शेतकरी बांधवांना आपणसुद्धा बीज प्रक्रियेकडं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सर गेटे सर आता जर पेरणीचं आपल्याला काही वेळ जी ठरवायची आहे ती पर्जन्यावर ठरवायची आहे. तर मग पावसाचं प्रमाण कमी जास्त किंवा उशिरा जर होत गेलं तर त्यानुसार काही आपल्याला क्रॉपिंग पॅटर्न किंवा पीक पद्धतीमध्ये काही आपल्याला बदल करावे लागतील का?

0: किंवा शेतकऱ्यांनी याच्यानुसार काही निर्णय घेण्याची काही आवश्यकता आहे का?
1: हा, यावर्षी आपत्कालीन पीक योजना विद्यापीठाने पण तयार केलेली आहे. आजच ZRC मीटिंग झाली, त्याच्यामध्ये पण आपत्कालीन पीक नियोजनाच्या संदर्भात ओहापोह भरपूर झालेला आहे. तर आपलं रेग्युलर टायमिंग आहे, 15 जून ते 15 जुलैपर्यंत हा रेग्युलर आहे. सर्व खरीप पीक आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये 15 जूनपर्यंत. आणि जसा जसा जुलैचा दुसरा आठवडा किंवा जुलैचा पहिला आठवडा, त्याच्यात आपण सर्व पिकं घेऊ शकतो. आणि जर त्याच्यामध्ये जर हे होत असेल तर बाजरीमध्ये प्लस तूर दोन असे एक आंतरपीक पद्धती घ्यायची, सूर्यफूल अधिक तूर एकाच दोन आंतरपीक पद्धती घ्यायची, तुरीमध्ये गवार एकाच दोन ही आंतरपीक पद्धती घेतल्या पाहिजे. किंवा मग जुलैच्या दुसरा आठवडा जर पावसाने ओढ दिलीच आपल्याला, त्याच्यामध्ये कापूस संकरित, ज्वारी संकरित, बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ, सूर्यफूल, हुलगा आणि एरंडी ही पिकं घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये पण आपण सूर्यफूल प्लस तूर 2:1 किंवा तूर प्लस गवार 2:1. आणि जर जुलैचा दुसरा आठवडा झाला तर भुईमूग, मूग, उडीद ही पिकं घ्यायची नाही, म्हणजे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यानंतर. आणि 16 ते 31 जुलैनंतर जरी पावसाने आपल्याला ओढ दिली तर त्याच्यामध्ये आपण कापूस घेऊ शकतो, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद ही पिकं घेऊ शकतो, किंवा कापूस प्लस ज्वारी ही तूर आंतरपिकं घेतल्या पाहिजे. त्याच्यामध्ये 20% जास्त बियाणे आणि अंतर कमी करायचं याच्यामध्ये, ही एक आपली शिफारस आहे आपत्कालीन पीक म्हणजे. आणि ऑगस्टचा जर पहिला पंधरवडा म्हणजे हे सगळ्यात लेट झाला पाऊस, म्हणजे एवढी ओढ जर दिली तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल, बाजरी व इतर पिकं आपण पण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये सिसॅमम घेऊ शकतो, तूर आंतरपीक पण घेऊ शकतो. असं हे आपत्कालीनचं नियोजन आहे, म्हणजे जर लेट होत गेलं तर आपल्याला.
0: नक्कीच, असं म्हणतात की संकटं जी असतात तर ती संकटं म्हणून न बघता त्याला एक संधीमध्ये आपण परावर्तित करू शकलो पाहिजे, आणि तोच एक खरा व्यावसायिक, खरा एक शेतकरी बांधव असणार आहे. आणि त्याचमुळं आज आपण खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान याविषयीची चर्चा करत आहोत. भोरेसाहेब, एकूणच शेतकरी बांधवांना आपल्या अनुभवातून किंवा आपल्या वतीने आपण काय सांगाल तर थोडक्यात?
2: आता हा आपण खरीप हंगाम बघितला तर भारतीय वेधशाळेने आपल्याला साधारणतः 15-20-1 महिन्यापासून सांगत आलेलं आहे की यावर्षी एलनिनोचा इफेक्ट हा खरीप हंगामामध्ये त्या ठिकाणी जाणू शकतो. आता एलनिनोचा इफेक्ट ज्यावेळेस जाणवतो त्यावेळेस महत्त्वाचं काय होतं, एकतर पाऊस लेट सुरू होतो, नंतर लेट सुरू झाल्यानंतर काही वेळेसमध्ये खंड पडतो आणि त्यामुळं आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये कमालीची त्या ठिकाणी घसरण होते. तर याला आपल्याला रोखण्यासाठी किंवा आपल्याला एलनिनोच्या प्रभावामध्ये बी आपलं उत्पादन हे चांगलं घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी साधारणतः काही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये पिकाचं पेरणी करताना वाण निवड ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे कमी कालावधीचे पिकं वाणाची निवड त्या ठिकाणी करावी. कारण सोयाबीन जे आहे महत्त्वाचे पीक आहे आपल्याकडं आणि शेतकऱ्यांना पैसे देणारं सीझन म्हणजे खरीप सीझन असतो. तर त्यामध्ये वाणाची निवड, जे कमी कालावधीचे वाण आहेत ते शक्यतो शेतकऱ्यांनी पेरावेत की जेणेकरून त्याची लवकर आपल्याला काढणी होईल. नंतर पेरणी करताना ही बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी की जेणेकरून आपल्याला पुढचे जे धोके आहेत ते टाळता येतील. पेरणी करताना BBF तंत्रज्ञान आहे तर त्या BBF तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर आपल्याला काय होतं, कमी पावसामध्ये जास्तीत जास्त उत्पादन किंवा गादीवापा तयार होतो. त्यामुळे त्याचं पाणी जे धरून ठेवतं ते गादीवाप्यामध्ये आणि त्याचा उपयोग हा पिकांसाठी होतो. त्यानंतर आपली उतार आडवी पेरणी म्हणतो, एक सिंपल टेक्निक आहे, फक्त उतार जो आहे तर त्याला आडवी पेरणी आपण जर केली तर जो पाऊस पडतो तो त्याच आपल्या शेतामध्ये जिरतो आणि ते आपल्या पिकांना उपलब्ध होतो. त्यानंतर पुढची आपण महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे ते म्हणजे मिश्र पिकांचा त्या ठिकाणी अवलंब केला पाहिजे की जेणेकरून जर पावसाचा ओढ दिलीमध्येच किंवा पाऊस लेट सुरू झाला किंवा आधी सुरू झाला पुन्हा नंतर मध्ये ओढ देऊन पुन्हा अजून जास्तही झाला तर त्यावेळेस त्या दोन्ही पिकापैकी, कारण की मिश्र पिकामध्ये आपण काय करत असतो, साधारणतः एक पीक जे आहे ते 3-3.5 महिन्याचं घेतो आणि दुसरं पीक जे आहे ते 4-4.5 महिन्याचं घेत असतो. सोयाबीन प्लस तूर झालं, बाजरी प्लस तूर झालं, असे जे पीक आहेत तर एक जरी पीक त्याच्यामधून आपल्याला वाचलं तरी आपण त्याच्यामधून उत्पादन हे त्या ठिकाणी घेत असतो. आणि त्याच्यामध्ये पुन्हा अजून आपण जर बघितलं तर या
0: निश्चितच सर अशा पद्धतीचं नियोजन शेतकरी बंधूंनो या काळामध्ये

0: आपल्याला करावं लागणार आहे. आज आपण खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी चर्चा करत होतो. यानंतरही आजच्या तज्ज्ञांशी आपल्याला संपर्क करता येणार आहे. आपल्या काही शंका असतील किंवा आपल्याला काही मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर आपण त्यांना संपर्क करू शकता. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गेठे यांचा त्यासाठी मोबाईल नंबर आहे 82082 93924. पुन्हा एकदा 82082 93924. तर राहता तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांचा मोबाईल नंबर आहे 99700 1040. पुन्हा एकदा 99700 1040. तर मुक्कामपोस पिंपरी लोकाई तालुका राहता इथले प्रगतिशील शेतकरी सुभाष गडगे यांचा मोबाईल नंबर आहे 98903101167. पुन्हा एकदा 98903101167. आपण सर्वजण इथे आलात आणि शेतकरी बंधूंना अत्यंत मोलाचं असं जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: धन्यवाद
2: धन्यवाद धन्यवाद.
3: कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. आजचा विषय होता खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान आणि सहभागी तज्ज्ञ होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहत्याचे कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतिशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन होतं अंकुश जोशी यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटोळे. आजच्या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य होतं महेंद्र रोहकले यांचं. शेतकरी बंधू भगिनींनो, आजचा किसानवाणी हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

0: शंभर अंश एक मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:01 झाले आहेत. ऐकूया काही निवेदनं.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
2: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
3: काय झालं?
4: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये.
3: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
4: हो ना,
3: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
4: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
4: आणि फोन नंबर
3: 93-72-99-29-36.
4: 93-72-99-29-36.
5: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
6: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला, लगेच कॉल करतो.
5: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
6: मग योग्य नंबर
5: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
6: तुम्ही तर वाचवलं ताई.
5: कामापासून नाही.
7: आरबीआय म्हणते
8: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड.

0: भरतपूर बस स्टँड मागे अहिल्यानगर।
1: श्रोतियो, रात्रीचे 8:05 होत आहेत। आता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन मौसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि आता बातम्या विस्तृतपणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली ऊर्जा सुरक्षा व्यापार आणि गुंतवणूक औषध निर्माण आरोग्यसेवा नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुदेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे असं टंडन म्हणाले ऊर्जा क्षेत्राविषयी वाहतूक कृषी उपकरणं औषध निर्माण आदी क्षेत्रांविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिक्स यांनी यावेळी चर्चा केली याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली तसंच भाजपाचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली त्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे बीड लातूर धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले त्यामुळे भाजपाचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे नाशिक मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला आहे तसंच भाजपाचेच

0: प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजपाचे दोन बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपाचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे भाजपाचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपाचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली एक कालातीत देणगी आहे. योग मन, शरीर आणि आत्मा एकत्र जाणतो आणि एका अधिक निरोगी आणि सुसंवादी जगाला प्रेरणा देतो, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज अहमदाबाद इथं आयोजित जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. सहभागी होताना प्रधानमंत्री म्हणाले की पहिली जागतिक योग स्पर्धा योगासनाला एक जागतिक क्रीडा म्हणून ओळख देईल.
1: इस चैंपियनशिप के माध्यम से योगासन को एक कॉम्पिटिटिव स्पोर्ट्स के रूप में नई पहचान मिलेगी. मुझे विश्वास है कि भविष्य में योगासन भी अंतर्राष्ट्रीय खेलकूद में अपनी जगह बनाएगा. चाहे ओलंपिक्स हो या मल्टी स्पोर्ट्स इवेंट्स हो, हम जितनी मेहनत करेंगे सुखद परिणाम आ भी सकता है.
0: या स्पर्धेत 40 जास्त देशातले जवळपास 200 स्पर्धक सहभागी झाले आहेत. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्यानं हवामान विभागाने सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77 वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपत्ती यांनी समाज माध्यमांवर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल यांना, तर राजस्थानमधून डॉक्टर अलका गुर्जर आणि डॉक्टर सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशातून ताई तागक आणि मणिपूरमधून ए शारदा देवी यांना उमेदवारी मिळाली आहे. ओदिशातल्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी देवाशिष सामंत राय यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यमोद्योग व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026 ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. 26वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज

जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्समार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणारे विभाग, मंत्रालय, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. मुष्टियुद्धाच्या जागतिक क्रमवारीत भारताने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. महिलांच्या 57 किलो वजनी गटात जास्मिन लंबोरियानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

100° एक मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:15 वाजलेत. ऐकणार आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला गुलाम अली यांचं संगीत असलेलं आशा भोसले यांच्या स्वरातलं ही गझल.

श्रोत्यो, शबी अब्बास यांची गझल आपण ऐकलीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत होतं गुलाम अली यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार सलील कुलकर्णी आणि गायिका आहेत आर्या आंबेकर.

आर्या आंबेकर आणि सलील कुलकर्णी यांच्या स्वरात आपण ऐकलत सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार होते सलील कुलकर्णी.

0: श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी.
1: श्रोत्यो, मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कलोनियल कझिन्स यांच्या स्वरात आपण ऐकणार आहोत लेज यांचं गीत. संगीत आहे राजेश जोहरी.

श्रोते हो, कलोनियल कझिन्स यांच्या स्वरात आपण ऐकलात राजेश जोहरी यांचं गीत. माफ करा, संगीत होतं राजेश जोहरी यांचं आणि गीत होतं लेज यांचं. श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

शंभर अंश एकमेघ आठ स्वर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:35 झाली आहेत. ऐकणार आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला शांता शेळके यांचं गीत, संगीत देवदत्त साबळे आणि गायक आहेत जयवंत कुलकर्णी.

0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
1: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.

शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात आणि संगीतकार होते देवदत्त साबळे. श्रोत्यो आता ऐकूया पद्मजा फेणाणी यांच्या स्वरात गीत आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं आणि गायिका होत्या पद्मजा फिणाणी. श्रोतेहो, याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या

अहिल्यानगर केंद्रावरून श्रोतेहो रात्रीचे 9:15 वाजतायत. समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार श्रोतेहो, आजच्या हॅलो गीत बहार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोतेहो, आजच्या हॅलो गीत बहार मध्ये विविध श्रोत्यांनी त्यांच्या पसंतीची गाणी कळवली। सुरुवात करूया आजच्या हॅलो गीत बहारला, ऐकूयात पहिला फोन कॉल।
1: हॅलो,
0: नमस्कार।
1: नमस्कार, गणेश पेठ पाथडीहून अंबादास शिंदे बोलतोय।
0: आपलं स्वागत आहे हॅलो गीत बहार मध्ये।
1: मला सुमन कल्याणपुरांचं एक गीत ऐकायचं होत, मधुकर जोशींच गीत आहे, सुमन कल्याणपुरनी गायलेलं, आकाश पांघरुनी। माझं सलूनचं दुकान आहे गणेश पेठ मध्ये, कटिंग सलून, आणि आकाशवाणीला भेट दिली ती वर्धापन दिनाच्या दिवशी तुमच्या आकाशवाणी।
0: हो,
1: मी आलतो। कार्यक्रम तुमचे खूप छान असतात हो। आम्हाला त्यांनी स्टुडिओ वगैरे सगळं दाखवलं, फोटो वगैरे काढले, आम्ही आम्ही तिघ श्रोते आलतो।
0: आणि मग तुम्ही बाकी दुसरं काय करता अजून?
1: मी आज काय नाही, दुकानदारी आपले सलूनचं दुकान, दोन कारागिर आहे, मी आपला बसूनच असतो, कार्यक्रम ऐकतो सकाळचे तुमचे कार्यक्रम, मंगल प्रभात तुमचं दिनविशेष कार्यक्रम खूप छान असतात, योग आणि रात्री चौ झालं सर।
0: दोन दिवसापूर्वी जे काही वादळ वगैरे झाली, तुमच्याकडे कसं अवस्था आहे काय?
1: काय नाही, आता सध्याचं थोडं आहे पावसाचं वातावरण, पण रात्री थोडा पाऊस झाला, आम्हाला वादळ वगैरे नाही झालं काय अजून। सुमन कल्याणपुरानी त्यांचं आता नुकतंच निधन झालंय।
0: हो हो, तर ऐकूयात आपल्या
1: दोस्तांचे नाव सांगू का सर?
0: हो सांगा।
1: गावातले मित्र आहेत ढाकणे सर, विनोद ढाकणे सर, अमृत।
0: ठीक आहे, ऐकूयात आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या पसंतीचं।
1: धन्यवाद सर, धन्यवाद
0: धन्यवाद।

0: हेलो।
1: हेलो।
0: हाँ हेलो सर, हेलो गीत बाहर।
1: हो हेलो गीत बाहर कार्यक्रम।
0: हाँ सर, मैं राहुरी वरून बोलतोय। श्री गणेश।
1: श्री गणेश बोला, काय म्हणता?
0: हाँ सर, मला गाणं ऐकायचं का?
1: कुठलं गाणं ऐकायचं?
0: मेहरबान मधलं बी ऐका सर।
1: मेहरबान मधलं कुठलं?
0: अगर आज मातक मेरे हाथ जाते, मेहरबान मधलं मी तुमच्याकडे होते आणि आयुष्य उलकावर चित्रित आहे गाणं।
1: आपण काय करता?
0: सर मी सध्या त्या नोकरीच्या शोधामध्ये, मला नोकरी होती करोनामध्ये, पण ते करोनामध्ये सुटल्यापासून मी जरा थोडं आता बेकारच्या घरी।
1: बर, शिक्षण काय झालं मग आपलं?
0: शिक्षण मला सर 10वी नापास आहे मी, त्यामुळे काही नोकरी जरा थोडी प्रॉब्लेम झाली, नोकरी लवकर भेटत नाही आता।
1: तसं काय नाही, आपण बाहेरून परीक्षा देऊन पुन्हा 10वी पूर्ण करू शकतो, पुन्हा पुढचं शिक्षण घेऊ शकतो।
0: पेपर मग काय द्यायचं, माझा इंटरेस्टच गेला ते करोनापासून, हे झालं जरा थोडं त्यापासून माझा मग इंटरेस्ट गेला। काय सर, मग फावल्या वेळेमध्ये मग दुसरं आपलं काम, छोटे मोठे काम असतात, कोणाची काही मदत वगैरे असली मग ते थोडंफार काम करतो, त्याचे भेटून जातात पैसे।
1: काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन चालू आहे।
0: अगर आज मातक मेरे हात जाते कद मोह में दिल तरी बिचार।
1: ठीक आहे, आपण फोन केला तर ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीचं हे गीत।
0: धन्यवाद सर, धन्यवाद।

0: हॅलो.
1: नमस्कार,
0: नमस्कार सर.
1: आपलं स्वागत आहे हॅलो गीत बहार मध्ये.
0: हो, धन्यवाद. काय म्हणतोय, पाऊस पाणी नगरला?
1: नगरला भरपूर वादळ झालं,
0: हा, इकडं पण
1: पावसाने
0: लय झाला हो आता 2 दिवसापूर्वी.
1: खूप ठिकाणी झाडं पडली.
0: हा, लय लय लय खूप खूप ठिकाणी पडले.
1: तुमच्याकडे सुद्धा?
0: हा, आमच्या इकडं पण मस्तय आलं वादळ.
1: कोण बोलताय?
0: मी लपापाय रोकडे बोलते सर.
1: नेहमीचे श्रोते आहात आकाशवाणीचे?
0: हो, नेहमीचेच. मला लय आवड आहे, आव म्हणूनच पाहिला सर फोन लागला.
1: सध्या काय चाललंय मग?
0: आता ही काय शेतीचे सारे काम धामा आवरले, तर आता पावसाची वाट पाहायची.
1: पण आता वादळी पावसामध्ये सध्याच असं आहे की घाई करू नका पेरणीला असं सांगितलेलं आहे शेतीमध्ये.
0: नाही नाही, तुम्ही सांगतात ना, काही तुमच्या सूचना ऐकतच नाही. घाई करू नाही, पूर्ण पाऊस झालं ते शेतात माल असला तर झाकून ठेवा. सारं ऐकतच ना तुमच्या सूचना. आम्ही
1: यावेळेस काय घेणार आहात तुम्ही?
0: आम्ही काय काय आता बघू ना, पावसाच्या याच्या राहिले सर. आता
1: किती पाऊस पडतो यावरती?
0: हा, आता पाऊस कसा होतोय, किती टक्के होतोय, आणि पेरणीला मिरगात याच्यात झाला तर मग आहे मूग, उडीद, तुरी, सोयाबीन, जित्रावांचा चारा. तसं गेल्या वर्षी आम्हाला पाऊस भरपूर झालता सर, तर अजून पाणी भरपूर आहे आम्हाला.
1: अरे वा, चांगलं आहे ना.
0: हा, सारे रान गुतलेले आहेत आमचे, केळेले हिच नाहीयेत अजून. म्हणजे पाणी भरपूर असल्यामुळे मग यंदा हिच नाही ना झालं, रान शिल्लकच नाही ठेवलेले.
1: पाणी असलं म्हणजे असं होत असाय की
0: नाही? हा, पाणी असलं जास्त मग माणूस पिक काढीतच असत ना, ऊस, घास, मका, कडवळ, मित्रांच, भिमुख.
1: आज गाणं
0: अहो, गाणं आता परवाच माझ्या आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला 31 मे, आणि आज असा दिवस 11 मेला माझ्या मुलाच्या लग्नाचा वाढदिवस आहे सर, 11 जूनला. आणि आता माणसाच्या सगळ्या आता आनंदाचा क्षण म्हणलं म्हणजे लग्न सोहळा सर.
1: बरोबर.

0: लग्नाचं तर आपलं जाऊन द गेलं झालं म्हणायला, पण मुलांच्या लग्नाचं वाढदिवसाचं गाणं लावायचंय.
1: कुठलं लावायचं सांगा?
0: आता गाणं लग्नाचंच लावायचंय आपल्याला. राजा राणीचा संसार ती नाही का कोणतं गाणं होती, चिन्नी पाठरा मधलं गाणं आहे पा, माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. हा हे गाणं ऐकायचंय आपल्याला, त्यासाठीच केलता सर फोन लावला, पण ते लागला बरोबर तर कोणी पहिलाच फोन राहील.
1: तुमच्या लग्नाचा वाढदिवस झाला, मुलाच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तुम्हाला शुभेच्छा दोघांनाही.
0: हा धन्यवाद धन्यवाद सर.
1: आणि ऐकूया तुमच्यासाठी तुमच्या पसंतीचं हे गीत.
0: धन्यवाद धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो गीत बार
0: हॅलो गीत बार कार्यक्रम
1: सर कोलारहून बोलतो दत्तात्रय शिंदे.
0: आपलं स्वागत आहे हॅलो गीत बार मध्ये.
1: गाणं ऐकत होतं, एक
0: कुठलं गाणं ऐकताय?
1: खंडोबाचं कुठलंही गाणं चालेल.
0: ओके, तुमचं काय चाललं सध्या?
1: काय नाही सर, शेती करतो आणि कोलारला एक सायकलचं दुकान आहे, तिथं मॅनेजर आहे.
0: पाऊस काय म्हणतो तुमच्याकडे?
1: पाऊस नाही सर, पण वादळ आलं खूप रात्री. साधारणपणे 9:30-10 दरम्यान खूप वादळ होतो.
0: सध्या वातावरण वादळाचं आहे, पावसाचं आहे, त्यामुळं काही ठिकाणी झाडं वगैरे पडत आहेत. आणि
1: झाडं पडतात आणि पाऊस नसल्यामुळे काय होतंय, पण झाडांची मुळे सुद्धा ढिल्ले होत आहेत आणि खूप असे म्हणजे जमिनीला तडे गेलेत ना, अजून पाऊस वातावरण होऊ नाही राहिले.
0: हो हो बरोबर.
1: त्याच्यामुळे वादळी वाऱ्यामुळे झाडं पण पडत आहेत.
0: खरे खरे.
1: हा, पाऊस नसल्यामुळे काय झालंय, खाली जमिनीच्या असं फाटाळ्यामुळे ना जमिनीचे मुळे असे कमकुवत झालेत. पाण्याची पातळी पण आता खाली गेली आहे आणि लाईटी पण आता सध्या जे लाईट चालू होती 8 तास 10 तास, आता त्यांनी लाईट केली 7 तासावर. त्याच्यामुळे शेतीचे भरणे पण तेवढे उरकत नाही.
0: भरणं कसं करता म्हटलं? मग
1: भरणं थोडं पाणी भरावं लागतं ना, मग जास्त पाणी लावून देत नाही. थोडं थोडं जेवढं जेवढं तो 4 सऱ्यावर पाणी भरून, तेवढे 4 सऱ्या भरले की पुढच्या 4 सऱ्यावर पाणी लावावं लागतं.
0: मग काय आता
1: लाईट शेतीमध्ये आता सध्या ऊस आहे, घास आहे आणि गायांसाठी गिन्नी गवत आहे चारा.
0: मग जनावर किती आहे तुमच्याकडे?
1: जनावर माझ्याकडे 7 गायी आहे, दूध धंदा पण चालू आहे.
0: अरे वा, चांगलं आहे.
1: हो, मजेत चाललंय एकंदरीत.
0: हो,
1: मानलं तर समाधानी, नाही तर मग कसं समाधानी, किती पैसा आला तरी समाधान नसलं तर काय उपयोग नाही त्या
0: पैशाचा. तर आपण खंडोबाच्या गीताची तर ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीचं हे गीत.
1: हो सर, धन्यवाद आपले.

0: नमस्कार
1: नमस्कार. हॅलो गीत बहार मध्ये स्वागत आहे आपलं.
0: रघुनाथ दुकानदार, पोंदवळी तालुका, करमाळा जिल्हा, सोलापूर.
1: आपलं स्वागत आहे. बोला, काय म्हणता, कसे आहात?
0: आता सर आम्ही आनंदात आहोत. आम्ही शेतकरी आहोत. आणि आता उन्हाळा संपत आलेला आहे.
1: हो.
0: आणि शेतकऱ्याचे जे काम असतात ना, शेतीचे काम सर्व पूर्ण झालेत. फक्त आमचं लक्ष लागलंय कुठं,
1: ढगाकडे.
0: आणि पाऊस जर वेळ आला सर तर सगळी पिकं येऊ देतात ना. काही ठिकाणी आता पाणी पिण्याचं पण अवघड झालंय.
1: हो बरोबर.
0: आणि आता रोहिणी नक्षत्र आता संपत आले, कारण 8 तारखेला मृग नक्षत्र निघणार आहे. पाऊस जर वेळ झाला तर नक्षत्रावर पण आहे ना, मूग जे पीक आहे का नाही, मूग कडधान्य, ते जर मृग नक्षत्रामध्ये पेरलं तर एकदम उत्तम पीक येत.
1: बरोबर.
0: आकाशवाणी तर आमच्या मदतीला असतेच ना. पाऊस पडल्यानंतर कोणतं बियाणं घ्यायचं, तुम्हाला सांगतो खतं कोणती वापरायची, याच्यामुळे आमचा शेतकरी वर्ग एकदम खुश असतो नेहमी. आणि तुम्ही जे कार्यक्रम करतात, आपला आपण जे संवाद करतो, आम्हाला शेतकऱ्यांबरोबर कोण बोलणार सांगा बरं सर. आणि सर आईले नगर आकाशवाणी जी आहे ना, आणि जो तुमचा स्टाफ आहे, म्हणजे निवेदक असेल, तुमचे कार्यक्रम अधिकारी असतील, तुम्ही आमचा श्रोता वर्ग, श्रोता जो आहे तो आपल्या कुटुंबातला आहे म्हणून तुम्ही विविध कार्यक्रम आम्हाला देता ना.
1: हो बरोबर.
0: जसं आम्ही शेतीची मशागत केली, तसं तुम्ही पण कोणते कार्यक्रम दिल्यावर बस श्रोत्याला त्यातला अनुभव येईल किंवा फरक पडेल हे पण तुम्ही प्रयत्न करता ना सर नेहमी.
1: हो हो. कारण श्रोते तसं आम्हाला म्हणजे जोडलेले आहेत आणि श्रोत्यांच्या सुद्धा पसंती खूप चांगल्या असतात, त्यामुळे आम्हालाही कार्यक्रम करायला खूप छान वाटतं.
0: तर आज एक आपण आहे की विनंती करूया वरुण राजाला. प्रल्हाद शिंदे यांनी गीत गायले, पडर पाण्या कर पाणी पाणी, तर ते गीत जर लावलं तर आपण सर्वजण वरुण राजाला प्रार्थना करूया. आणि हे गीत ऐकत ऐकतच पावसाने आपली हजेरी लावावी अशी आपण त्याला विनंती करूया.
1: आपण फोन केलात, ऐकूयात आपल्या पसंतीचं हे गीत.
0: धन्यवाद. धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो, नमस्कार. हॅलो विदित का, बहाल. मी अहिल्यानगरहून कराचीला भरत बोलत आहे सर.
0: नमस्कार, आपलं स्वागत आहे हॅलो गीत बहार मध्ये.
1: धन्यवाद. आता मी असं म्हणू इच्छित आहे की 1936 या दिवशी आपला ऑल इंडिया रेडिओ म्हणून रेडिओ सुरू झालेला आहे. त्यानंतर त्याचे नामांकरण आकाशवाणी असं झालेलं आहे. ठीक आहे, 90 वर्ष पूर्ण होत आहे. आता एक सांगतो की रेडिओ म्हणलं तर आता सगळं घरी घरी आलेलं आहे. पण अहिल्यानगर मध्ये पहिले रेडिओ विकन विकणारे पहिला रेडिओ शॉप आमचं.
0: अरे वा.
1: आमचे कस्टमर नगर सिटी काय पुढे नगर तालुक्यातून येत होते. असं पण ऐकून आहे की आम्ही तर बॉर्न पण झालो नव्हतो त्यावेळेस. 1948 ला मला वाटतं दुकान सुरू झालं होतं त्यावेळेस. आणि त्यावेळेस मनवाडून पण लोक यायचे, ट्रेन सकाळी 6 वाजता ट्रेन नगरला यायची आणि दुकान सुरू होण्या अगोदर ते येऊन बसायचे. आणि रेडिओ पण मोठे असायचे, वुडन बॉडीचे असायचे. तर ट्रान्झिस्टर आले, त्यानंतर पॉकेट रेडिओ आलेत, आता मोबाईलवर आलेले आहेत. असा हा

0: रेडिओचा मार्ग आता पण पोहोचलेला आहे. आता त्याचा हायटेक झालेला आहे. रेडिओच्या 90 वर्ष होणार या वर्ष, यामुळे आपल्याच अभिनंदन.
1: धन्यवाद, आपल्याला शुभेच्छा.
0: ऑल इंडिया आकाशवाणी.
1: आता तुम्ही म्हणाले की तुम्ही पहिलं दुकान आपलं आहे नगर जिल्ह्यामधलं.
0: हो हो, नगर डिस्ट्रिक्ट मध्ये सर.
1: हा बरोबर. तर मग आपल्याकडं संग्रही असेल ना एखादा?
0: हो संग्रही ना, संग्रही सर. अरे किती वर्ष विचार, 50 वर्षाच्या पूर्ण झाले त्या गोष्टी. पण असं कलेक्शन ठेवून त्यावेळेस वाटत नव्हतं ना असं कलेक्शन ठेवा काय पीसचे वगैरे वगैरे. हा त्यावेळेस तो म्हणजे क्रेज होता ना अँटिक पीस गोळा वगैरे करणे, किंवा असे चांगले दिवस येणार रेडिओला. हा बघा जुना मॉडेल, हा बघा जुना मॉडेल. आणि ते गोदरेजच्या कपाटावर त्याचं त्याचं वॉटर टॉप असायचं, तेवढा रेडिओ असायचा. आणखीन एक सांगतो एक गोष्ट, आमच्या थोरला ताई घीचा डब्बा येतो 15 किलो, तो मोकळा डबा पालथा करून रेडिओची डिशन बदली करता करता डबा दाबला गेला, त्याला इंजर्ड झाली पाहिला. एवढा आवड होती
1: त्यावेळेस.
0: खरं आता का एवढा रेडिओ येतो पॉकेट मध्ये ठेवण्याचे, एवढं
1: एकदम मोबाईल मध्ये रेडिओ आहे.
0: मोबाईल मध्ये आलेले आहेत. आकाशवाणी अहिल्यानगरने पुष्कळ पिकअप केलेलं आहे त्या 35 वर्षात, पुष्कळच. अहो तर संध्याकाळ फक्त एक दोन तास असायची, आता दिवसभर चालू असते.
1: हो हो खरं
0: सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असते आणि पुष्कळ माहिती मिळते.
1: हो हो. आज गाणं कुठलं ऐकताय?
0: कभी हंस के गले से लग जाएंगी, हाय बदल जाएंगी मेरी बाहों में वो सच्चे झूठे बहाने लिए. ओ चला जाता हूँ किसी के धुंध में मेरे जीवन साथी.
1: ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीचं हे गीत.
0: ओके फाईन सर, थँक्यू. हॅव अ गोल्डन डे, फाईन डे.

श्रोते हो, आजच्या हॅलो गीत बहारची वेळ आता संपत आलीये, तेव्हा थांबूया इथंच. पुन्हा भेटूयात पुढच्या हॅलो गीत बहारमध्ये. आजचा हॅलो गीत बहार तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे, कार्यक्रम स्नेहांकित, कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, प्रोफेसर्स कॉलनी चौक, सावेडी, अहिल्यानगर, पिनकोड 41 40 03. नमस्कार.

हॅलो गीतबहार, हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. सूत्रसंचालन आणि निवेदन होतं अतुल सातपुते यांचं. या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य होतं महेंद्र रोहकले आणि गजेंद्र पवार यांचं. 100° 1 MHz वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

ऐकत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकणार आहोत रजनीगंधा थोड्याच वेळात.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीचं गीत आहे हावडा ब्रिज या चित्रपटातलं। गीत आहे कमर जलालाबादी यांचं, संगीत ओपी नय्यर आणि गायिका आहेत गीता दत्त।

0: गीता दत्त यांच्या स्वरात आपण ऐकलत कमार जलालाबादी यांचं गीत. संगीतकार होते ओ पी नय्यर आणि चित्रपट होता हावडा ब्रिज. श्रोत्यो, रजनीगंधा कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे प्यासा या चित्रपटातलं, साहिर लुधियानवी यांचं. संगीत एस डी बर्मन आणि गायक आहेत मोहम्मद रफी.
1: Mare, champella.

साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं मोहम्मद रफी यांच्या स्वरात. संगीतकार होते एस डी बर्मन आणि चित्रपट होता प्यासा. श्रोते ऐकणार आहोत बरसात या चित्रपटातलं रमेश शास्त्री यांचं गीत. संगीतकार शंकर जयकिशन आणि गायिका आहेत लता मंगेशकर.

बरसात चित्रपटातलं रमेश शास्त्री यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन आणि गायिका होत्या लता मंगेशकर. श्रोते हो, आपण ऐकत आहात रजनीगंधा आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर जाल या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत, संगीतकार SD बर्मन आणि गायक आहेत हेमंत कुमार.

0: सुजाता या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते एस डी बर्मन आणि गायक होते तलत महमूद. श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण हावडा ब्रिज, प्यासा, बरसात, जाल आणि सुजाता या चित्रपटातली गीतांचा आनंद घेतला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. रात्रीचे 10:25 होत आहेत. केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकणार आहोत. आजच्या भागात ऐकूया स्वास्थ्य सेवा.
1: ये आकाशवाणी है, प्रस्तुत है विशेष श्रृंखला. इसके अंतर्गत आज सुनिए मोदी सरकार के 12 साल, नए भारत की स्वास्थ्य क्रांति. इसमें भाग ले रहे हैं नीति आयोग के पूर्व सदस्य डॉक्टर वी के पॉल और बिलासपुर एम्स के अध्यक्ष डॉक्टर एन के अरोड़ा. कार्यक्रम का संचालन कर रही हैं प्रियंका अरोड़ा.
2: दिस